0: सुप्रभात श्रोते हो, 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रातःकालीन प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज गणेश चतुर्थी आणि हरितालिका पूजन म्हणजेच गणपती बाप्पाचं आगमन. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंभागण नायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. सर्व श्रोत्यांना गणेश चतुर्थी आणि हरितालिका पूजनचं खूप खूप शुभेच्छा. सुविचार ऐकूयात. सद्धितु लिलया प्रोक्तम शिला लिखितम अक्षरम, असद्धि शपथेन उक्तम जले लिखितम अक्षरम. अर्थात सज्जन पुरुष जो बात हंसी मजाक में भी कहते हैं वह पत्थर पर लिखे अक्षर के समान स्थायी होती है, परंतु दुष्टजन शपथ लेकर भी जो कहते हैं वह पानी पर लिखे अक्षर के समान क्षणभंगुर होती है. सुविचार श्रोते हो, आपण ऐकलात. श्रोते हो, आज आहे भारतीय सौर तिथी 23 भाद्रपद शके 1948 अर्थात सोमवार दिनांक 14 सप्टेंबर 2026.
1: गणपती बाप्पा मोरया, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत, निसर्गाशी नाते जपत. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया. भक्ती बाप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर. आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो, हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक, मंगलमय आणि आनंददायी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया.

उस्ताद बिस्मिल्ला खान सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगी आश्रुते हो आपण ऐकत होता. 6 वाजतायत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

0: यज्ञ, क्रांतदर्शी आणि ऋषी, परंतु परमेश्वर या सर्वांपेक्षा श्रेष्ठ कवी आहे, तो सर्वज्ञ आहे. हे परमेश्वरा, आम्ही प्रजेचे पालन करणाऱ्या प्रजापतीची आणि त्याचबरोबर संपूर्ण विश्वाचा निर्माण करता जो गणांचा प्रमुख आहे त्याची उपासना करीत आहोत. हे ईश्वरा, आपण सर्वप्रिय पती म्हणजे राजे आहात, विद्याधी धनाजी आपण स्वामी आहात. हे सर्व ब्रह्मांड नाका आपलेच सर्वस्व समर्पित आणि सर्वत्र विद्यमान आहे, सर्वत्र आपली दृष्टी आहे, सर्वत्र आपणच निवास करतात. या सर्व सृष्टीत गर्भासमान आपल्या ठिकाणी धारण करीत आहात. हे भगवंता, तू खऱ्या अर्थाने जन्मादी दोषापासून रहित आहेस आणि म्हणूनच या वेद मंत्राच्या माध्यमाने या समग्र विश्वाच्या रचयित्या निर्माणकर्त्या अशा गणपतीचे स्मरण केले आहे. श्रोते हो, गणपतीचे डोके हत्तीचे डोके दर्शविले आहे. हे डोके म्हणजे विवेक आणि बुद्धिमत्ता याचे प्रतीक आहे. नेत्याने किंवा राष्ट्रपतीने आपले काम विवेकानुसार करावयाचे असते. विवेक हा नेत्यांचा गुण असतो. पतीचे मोठ उठाले कान, याचा अर्थ असा होतो की गणनायकांचा म्हणजे नेत्यांचा प्रत्येक तत्वाचा भाग हा सतत सूक्ष्म असावा, ऐकता येणे चांगले असावे. त्याचबरोबर गणपतीचे छोटेसे मुख व्यक्त करते की नेत्याने कमीत कमी बोलावे. तसे पाहता विद्वान लोक नेहमी मितभाषी असतात. गणपतीचे नाक लांब आहे. हे नाक कुशाग्र बुद्धीचे किंवा सत्य असत्याची परीक्षा करणाऱ्याच्या तत्वाचे समर्थक आहे, समर्थ बुद्धीचे द्योतक आहे. ज्ञानेश्वरी मध्ये देखील म्हटले आहे, देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशू. गणाध्यक्ष राजाचा भेद शत्रुपक्षातील कोणाशी ठाऊक हव्यास नको. शत्रुपक्षातील भेद मात्र राजाने अवश्य जाणले पाहिजेत. गणपतीचे वाहन मूषक आहे, हा दोन गोष्टी दर्शवितो. मूषकासाठी वेदात आखू शब्द आला आहे. आखू शब्दाचा अर्थ आहे चांगल्या प्रकारे खोदणारा. गणाध्यक्ष आणि गणेश व गणपती या सर्व तीनही शब्दांचा भाव वैदिक तत्वाच्या अनुसारे श्रेष्ठ आणि खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारा ठरतो. म्हणूनच गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण गणपतीचे श्रेष्ठ गुण धारण करूया आणि जीवन, समाज व राष्ट्र यांना श्रेष्ठ मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया.
1: वैदिक गणपती याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार श्रोते हो आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील भक्तिगीत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुरुवातीला ऐकूयात गणपती स्तवन. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळकी यांची रचना.

आला आला हो गणराज आला, गणपति बाप्पा मोरिया। काशीवास निवासिना कालभैरव पूजनम, कोटिकन्या महादानम, एक बिल्वम शिवार्पणम, श्री शिवाय नमस्तुभ्यम। श्रोत्यो, आता ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिगीत।

अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलं. ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील भक्तिगीत. संगीत दिले राजेश जाधव यांनी.

आणि श्रोते हो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. श्रोते हो, आज जाणून घेऊयात कापूस पिकावरील आकस्मित मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी दिलेली माहिती. तत्पूर्वी ऐका.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली ठरलेले आणि सेंद्रिय कर्बाचा निरंतर पुरवठा करणारे
4: संजय अॅग्रोचे F-Code 9. संजय अॅग्रो म्हणजेच विश्वासाची पेरणी आणि समृद्धीची कापणी. संजय अॅग्रो इनपुट्स 99211 999 71.

नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर संदीप लोटन बडगुजर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे वनस्पती रोगशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. तर आजच्या कार्यक्रमात शेतकरी बंधूंनो, आपण कापूस पिकावरील आकस्मिक मर या रोगाचं नियंत्रण कसं करावं, त्याची लक्षणं कशी असतात याविषयी जाणून घेऊ. शेतकरी बंधूंनो, आकस्मिक मर ह्या रोगाला आपण पॅराविल्ट या नावानंसुद्धा ओळखतो. शेतकरी बंधूंनो, कापूस हे एक महत्त्वाचं नगदी पीक महाराष्ट्रातलं आहे आणि महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातसुद्धा याची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आपण अग्रगण्य असलो तरी उत्पादनाच्या बाबतीत मात्र आपण मागे पडतो असं आपल्याला दिसून येतं. त्याची काही महत्त्वाची कारणं आहेत, तर त्या कारणांमध्ये ह्या पिकावर किडी आणि काही रोगांचा प्रकोप आपल्याला दिसून येतो. कापूस पिकाच्या वाढीच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा या पिकाला सामना करावा लागतो आणि या रोगाचं योग्य वेळेत नियंत्रण जर झालं नाही तर उत्पन्नात फार मोठ्या प्रमाणात घट येते आणि परिणामी शेतकऱ्याला त्याचं नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, कापूस पिकावरील आकस्मिक रोग, आकस्मिक मर हा रोग, त्याची लक्षणं कशी

0: असतात आणि त्याचं नियंत्रण कसं करावं याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, या रोगाची लक्षणं सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो. दिवस आणि रात्रीच्या तापमानात जास्तीच्या फरकाचा परिणाम या रोगाला कारणीभूत आहे. दिवसाचं तापमान 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त जर आपल्याला आढळलं, तसंच पाण्याचा जास्तीचा ताण जर या पिकाला बसला किंवा जमिनीत अति पाणी जर साचून राहिलं, तर या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हलका आणि निचरा न होणाऱ्या जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम आपल्याला आढळून येतो. पाण्याचा ताण बसल्यामुळे वनस्पतीमधील जलवाहिन्या फुगतात आणि नलिका बंद होऊन वनस्पतीला अन्नपुरवठा होत नाही, त्यामुळे पानं ही पिवळी पडायला सुरुवात होतं. सुरुवातीला झाडातील तजेलापणा जो असतो तो नाहीसा होतो, झाड एकाएकी मलूल होतं, पिवळं पडतं आणि हे असल्या पद्धतीची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. पात्या, फुलं तसंच अपरिपक्व बोंड ही सुकायला लागतात. पानं आणि बोंड यांची गळ त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते आणि परिणामी हे झाड मरायला लागतं. तर ही झाली लक्षणं. तर ह्या पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं याविषयी आपण जाणून घेऊ. तर शेतकरी बंधूंनो, जमिनीतल्या अतिरिक्त पाण्याची जर आपण निचरा पद्धतीने व्यवस्थित सोय केली किंवा निचरा जर उपलब्ध करून दिला, त्याचप्रमाणे पिकाला पाण्याचा ताण येण्यापूर्वीच पाणी दिलं आणि मातीचं व्यवस्थित पृथक्करण करून शिफारसीनुसार खतांची योग्य मात्रा जर दिली, तर ह्या रोगापासून आपल्या पिकाचा बचाव व्हायला मदत होते. जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यास योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन ही नेहमी भुसभुशीत ठेवावी. पिकाला पाण्याचा जास्त ताण जास्त कालावधीकरता बसू देऊ नये. त्याचप्रमाणे शेतात झाडाजवळ दीर्घकाळ पाणी तुंबून सुद्धा राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर या रोगाची लक्षणं जर आपल्याला दिसायला लागली, तर 1.5 किलो युरिया आणि 1.5 किलो पालाश 100 लिटर पाण्यात मिसळून 150 ते 200 मिलिलिटर प्रति झाड याप्रमाणे द्यावं. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी 2 किलो DAP 100 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावणसुद्धा 150 ते 200 मिलिलिटर बुंध्याजवळ ठेवून त्यानंतर आपण त्याचं पाणी देऊन ओलिताचं व्यवस्थापन करावं. झाडाच्या बुंध्याजवळ कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम किंवा कार्बन डायझिम 10 ग्रॅम ही बुरशीनाशकं प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याजवळ त्यांची आळवणी करावी आणि अशा पद्धतीनं या रोगाचं आपण नियंत्रण करू शकतो. धन्यवाद.
1: कापूस पिकावरील आकस्मित मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी दिलेली माहिती श्रोतेहो आपण ऐकलेत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
2: याबद्दल माहिती जाणून घेतली होती. या भागात आपण मधुमेहाचे लक्षणे व त्याचं निदान कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया. जसं आपण बघितलं की मधुमेहामध्ये काय होते, रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन नसल्यामुळे किंवा इन्सुलिनचं कार्यक्षमता कमी असल्यामुळे रक्तातील साखर रक्तातच साठून राहते, ती पेशींना पुरवल्या जात नाही कारण पेशी इन्सुलिन नसल्यामुळे त्या घेऊ शकत नाहीत, कारण इन्सुलिन म्हणजे एक चावी आहे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्याला हायपर ग्लायसेमिया म्हणतात, त्याच्यामुळे काय काय लक्षणे जाणवतात, खूप तहान लागते, वारंवार लघवीला जावं लागतं, खूप भूक लागते, झपाट्याने अचानकपणे वजन कमी होते, खूप अशक्तपणा जाणवते, स्किनचं किंवा युरिनचं किंवा अदर इन्फेक्शन्स वारंवार जंतुसंसर्ग होतात, हातापायाला मुंग्या येतात, डोळ्याची दृष्टी कमी जास्त होऊ शकते, चिडचिडपणा वाढतो, हे सगळे लक्षणे शुगर जास्त असल्यामुळे होतात. पण प्रत्येकालाच हे लक्षणं जाणवतील असे नाही. काही वेळा डायबिटीज हा सुप्त अवस्थेत असतो. दुसरं, ज्या काही हे जे लक्षणं मी सांगितलेत हे प्रत्येक पेशंटला जाणवतील असे नाही. लक्षणे जे मी सांगितले हे शुगर जास्त असल्यामुळे जाणवतात. आणि आपण निदान कसं करतो, निदान करायच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत असतो, ज्याला आपण उपाशीपोटी किंवा फास्टिंग ब्लड शुगर म्हणतो, ती नॉर्मल रेंज असते 100. जेव्हा फास्टिंग शुगर ही 126 वर असते आणि पोस्ट मील म्हणजे जेवायच्या 2 तासानंतर जेव्हा आपण शुगर तपासतो ती 200 च्या वर असते

0: किंवा कधी जेव्हा आपण रँडम ब्लड शुगर कधी दिवसातून एक वेळेस जेव्हा तपासतो आणि ती जर 200 वर असेल तर डायबिटीज असायची शक्यता वाढते. अशा वेळेस आपल्याला अजून तपासण्या करून घ्याव्या लागतात. एक 3 महिन्याची तपासणी असते ज्याला HbA1c किंवा ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात. ती जर 6.5 वर असेल तर मग डायबिटीज आहे असं म्हणण्यात येते. एक रीडिंग जास्त असेल तर डायबिटीज झाला असं म्हणत नाही. आपल्याला पुन्हा एकदा तपासून घ्यावं लागतं. एक टर्म असतो ज्याला म्हणतात प्री डायबिटीज. प्री डायबिटीज म्हणजे जर फास्टिंग शुगर 100 ते 126 असेल आणि HbA1c ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन 5.6 ते 6.4 असेल तर तो प्रकार असतो प्री डायबिटीज. लक्षणे जे मी सांगितले ते वारंवार बाथरूमला जाणे, खूप तहान लागणे, वजन कमी होणे, खूप भूक लागणे आणि त्याबरोबरच आपण कशाप्रकारे त्याला निदान करायचं हे सांगितलं आहे. ज्यांना अनुवंशिकता आहे किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे अशा लोकांनी वर्षातून एकदा डायबिटीजची तपासणी करून घेणे जरुरी आहे. लक्षणे जरी जाणवले नाहीत तरी डायबिटीज व्हायची धोका किंवा डायबिटीज व्हायची शक्यता जास्त असे अशांनी वर्षातून एकदा लक्षणे नसतील तरीही डायबिटीजची तपासणी करून घेणं जरुरी आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो, आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही. हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल 2:05. श्रोते हो, सकाळचे 6:50 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत परिसर.
1: नमस्कार श्रोते हो,
2: परिसर.

0: नमस्कार यशोते हो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. भारत देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असे आपण प्रतिज्ञा घेताना म्हणतो, परंतु याचबरोबर आपल्या देशातील असलेली जैवविविधतेची परंपरा देखील आपल्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे. अशा जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी देखील आहे. आपल्या देशातील भूभागावर जगातील सर्वात जास्त संख्येने वनस्पती प्राणी कीटक आणि सूक्ष्मजीवांच्या अनेक प्रजाती एकत्रितपणे आढळतात. यालाच भारताची जैवविविधता असे म्हणतात. परंतु अलीकडे मानवाच्या हव्यासामुळे आणि चुकांमुळे विशेषतः जंगले आणि वृक्षांच्या कत्तलीमुळे जैवविविधता धोक्यात आणली आहे. तिची पुनर्स्थापना करणे यासाठी आता आपण कृतिशील झालं पाहिजे. संपूर्ण जैवविविधतेसाठी आवश्यक असणारी झाडे आपण जपलीच पाहिजेत. जंगलं म्हणजे फक्त झाडांचा समूह नाही, ते असते वनस्पती प्राणी पक्षी कीटक सूक्ष्मजीव माती पाणी आणि हवा यांचे परस्पर संबंधांचे जिवंत जाळे. या जाळ्याच्या मध्यभागी असतात वनस्पती. फुलांवर येणाऱ्या मधमाशा आणि फुलपाखरे परागीभवनास मदत करतात. फळे खाणारे पक्षी आणि प्राणी बियांचा प्रसार करतात. पानांवर खोडांवर किंवा मुळांजवळ राहणारे अनेक सूक्ष्मजीव परिसंस्थेतील पोषक द्रव्यांच्या चक्रात योगदान देतात. म्हणजेच एक वनस्पती अनेक जीवांच्या जीवनाशी जोडलेली असते. पण जेव्हा जंगल नष्ट होते तेव्हा फक्त झाडे कमी होत नाहीत, त्याचबरोबर इतर सजीवांचे प्राणी पक्ष्यांचे अधिवास कमी होतात, राहण्याच्या जागा कमी होतात, त्यांचे अन्नस्रोत कमी होतात, त्यामुळे प्राण्यांचे स्थलांतर बदलते, त्यांचे प्रजनन कमी होते, त्यांच्या पिल्लांची संख्या खालावते आणि ती प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर येते आणि अशा अनेक जीवांच्या अस्तित्व

0: पावर, त्यामुळे प्रतिकूल परिणाम होतो. म्हणूनच एखाद्या वनस्पतीचे संवर्धन म्हणजे एका प्रजातीचे नव्हे तर तिच्याशी जोडलेल्या असंख्य जीवांचे संरक्षण होय. आज जैवविविधतेसमोर अनेक आव्हाने आहेत. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास, प्रदूषण, आक्रमक प्रजाती आणि हवामानातील बदल, या आव्हानांना सामोरे जाताना स्थानिक वनस्पतींचे संवर्धन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. एक झाड म्हणजे एक छोटेखानी परिसंस्था आहे. वनस्पतींचे संरक्षण म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील जीवनाच्या भविष्याची गुंतवणूक. वनस्पती या निसर्गातील असंख्य जीवांना जोडणारा हिरवा दुवाच आहे. सालू मारदा तिम्मक्का, कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, त्यांना लोक प्रेमाने वृक्षमाता असे म्हणत. तिम्मक्का यांनी आपले पती चिंकय्या यांच्या सहकार्यानं कर्नाटकातील हुलिकल आणि कुदूर परिसरात रस्त्याच्या कडाल जवळपास 385 वडाची झाडे अनेक वर्ष सलग लावले आणि 5 किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी तो रस्ता पूर्ण हिरवागार केला आणि त्या परिसरात संपूर्ण आयुष्यभरात जवळपास 8000 अशी वडांची प्रचंड मोठी वृक्ष त्यांनी लावली आणि त्यांची देखभाल केली. पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यापैकी विशेष महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारने त्यांना पर्यावरण संवर्धनातील योगदानासाठी पद्मश्री देखील प्रदान केला. रस्त्याच्या कडेला त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडांच्या लांबच लांब रांगामुळे त्यांना सालू मारदा तिम्मक्का हे नाव प्रसिद्ध झाले. एक झाड लावणे म्हणजे केवळ रोप लावणे नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी जीवनाची सावली निर्माण करणे होय. तिम्मक्का यांचे जीवन एक सामान्य व्यक्तीही निसर्ग संवर्धनासाठी असामान्य कार्य करू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. चला तर आपण त्याची प्रेरणा होऊया आणि कृतिशील बनूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल 2:10 PM.

आठ वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

8:40 श्री गणेश चतुर्थी दिनानिमित्त समन्वित रूपक गणेशोत्सव स्वातंत्र्य रण संग्रामापासून ते डिजिटल युगापर्यंत लेखक आणि सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. निर्मिती केंद्र आकाशवाणी बीड मुंबई केंद्रावरून आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करू. 9:00 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून सहक्षेपित करू. 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:35 लोकसंगीताचा कार्यक्रम गणपती आणि महादेव यावर आधारित लोकगीतं आपण ऐकू शकाल. सहभाग आहे पुंडलिक बापूराव काजगुंडे आणि सहकाऱ्यांचा.

मिश्र संगीताचा कार्यक्रम ठीक 10 वाजता 10:15 एकी फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत देव या गीता या चित्रपटातील गीतं आपण ऐकू शकाल. गीतकार आहेत निदा फाजली, संगीत दिले आदेश श्रीवास्तव यांनी. यानंतर 10:30 गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

11:30 आणि प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर आपण ऐकू शकाल. विषय आहे मूत्रविकार. दूरध्वनी संवाद आहे युरोसर्जन तज्ज्ञ डॉक्टर संतोष शमिंद्रे यांचा. निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:05 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

सायंकालीन प्रसारण सभेत 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. साडेसात वाजता शेतशिवार हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये सुरुवातीला मत्स्यपालनातील ॲक्वापेनिक्स एक नवा मार्ग याविषयी डॉक्टर जयश्री स्वामी यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर पावसाळ्यातील खंड काळातील उपाययोजना, सहभाग आहे वैशाली वांगेकर आणि शीतल निमजे यांचा.

गौरिया, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत, निसर्गाशी नाते जपत. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया, भक्ती बप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची.

0: लक्ष आपल्यावर, आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो, हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक, मंगलमय आणि आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
1: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे? लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी? या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर या आमच्या कार्यक्रमात. विषय: गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.

0: एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
2: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
2: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
2: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85
2: 9637 354985.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप, पुढच्या अध्यक्षपदाची सूत्रे चीनकडे सुपूर्द. 2029 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा आणण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची घोषणा. स्वच्छ वायू सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगर महापालिका देशात 16 क्रमांकावर. मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी पोलीस प्रशासनाने नाकारली. 10 गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ. आणि क्रिकेट तसंच हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आयोजित 18 ब्रिक्स शिखर परिषद 2026 काल यशस्वी सांगता झाली. 2 चाललेल्या या परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि सहकार्यावर महत्वाच्या चर्चा झाल्या. ब्रिक्स परिषदेच्या या पुढच्या अध्यक्षपदाची सूत्रे चीनकडे सोपवण्यात आली. या परिषदेत लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना पंतप्रधानांनी ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले,
1: हम आशा करते हैं इस समिट से उसमें एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे शेयर्ड विजन और फ्यूचर कोऑपरेशन को स्पष्ट दिशा देगा. हमें सभी आउटकम्स को समयबद्ध एक्शन और लास्ट माइल इम्पैक्ट से जोड़ना होगा. हमारे फ्रेमवर्क फाइल से आगे बढ़कर रियल लाइफ में इम्पैक्ट पैदा करे, इसके लिए हम सब मिलकर काम करेंगे.
0: 2029 आधी भाजप एनडीए शासित 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबत बोलताना शाह म्हणाले,
2: ढेर सारे राज्यों में कॉमन सिव्हिल कोड यूसीसी को हमने इंट्रोड्यूस

0: किया है और मुझे विश्वास है कि भाजपा एनडीए शासित 21 राज्यों में हम 2029 के पहले यूसीसी को इंट्रोड्यूस करेंगे।
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त भाजपच्या वतीने आयोजित सेवा संकल्प अभियानाबाबतही शाह यांनी माहिती दिली। मुंबईत ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीच्या कार्यक्रमातही शाह यांनी मार्गदर्शन केलं। आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम करता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी नमूद केलं। इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते। एशियाटिक सोसायटीच्या रुपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। तर एशियाटिक सोसायटीतल्या प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं। दरम्यान मुंबईत 52व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स 2026 सोहळ्यातही शाह यांनी काल मार्गदर्शन केलं। प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिने उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्य साखळी भारतात उभारावी असं आवाहन शाह यांनी केलं। केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 48 शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका देशात 16 क्रमांकावर आहे। गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरचा 34 क्रमांक होता। महानगरपालिकेमार्फत सातत्यानं राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, प्रभावी कचरा व्यवस्थापन, धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यास प्रतिबंध, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचं फलित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली आहे। आझाद मैदान पोलीस ठाण्याकडून या निर्णयाबाबतचं पत्र जारी करण्यात आलं। आजपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। अशा परिस्थितीत आंदोलन केल्यास सार्वजनिक सुरक्षेची चिंता निर्माण होऊ शकते असं पोलीस प्रशासनानं या पत्रात म्हटल्याचं वृत्त आहे। जरांगे यांनी मात्र मुंबईला जाण्याचा निर्धार कायम असल्याचं म्हटलं आहे। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: 10 दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. राज्यासह छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाभरात गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठा गजबजल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं विविध भागांमध्ये गणेश मूर्तींसह पूजा साहित्य आणि मखर सजावटीची विक्री केंद्र सजली आहेत. यावेळी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि इतर साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पोलीस दलाकडून गणेशोत्सवाच्या काळात चोख बंदोबस्त ठेवला जात असून शहराच्या विविध भागातून पथसंचलन करण्यात येत आहे. राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 साठी महाराष्ट्रभरातून 432 मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षीपासून तालुका स्तरापर्यंत करण्यात आला होता. यावर्षीपासून प्रथमच ही स्पर्धा राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विस्तारित करण्यात आली आहे. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर आहे. राज्यात स्वयंसहायता समूहातील महिलांचं काम उल्लेखनीय असून या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं उमेद स्वयंसहायता समूह ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गणपती मूर्तींची विक्री करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गणपती महोत्सवात ते बोलत होते. बीड शहरातील कल्पतरू प्रतिष्ठानच्या पुढाकारातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी उत्कृष्ट देखावा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी मंडळांनी नाव नोंदणी करावी असं आवाहन डॉ योगेश क्षीरसागर आणि डॉ सारिका क्षीरसागर यांनी केलं आहे. लातूर शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबर

0: खबरदारी घेतली जात आहे. यासाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीनं शहरातील प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढण्यात आला. नांदेडच्या श्री गुरु ग्रंथ साहिबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त काल महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात 1157 नागरिकांना विविध मोफत वैद्यकीय सेवांचा लाभ देण्यात आला. यात पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या 43 रुग्णांना उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भित करण्यात आलं. नांदेड इथं काल अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. यंदाचा बी रघुनाथ पुरस्कार लेखक व्यंकटेश सोळंके यांना अरसड या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक उत्तम बावसकर यांच्या हस्ते सोळंके यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. बीडच्या गेवराई इथं अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाअंतर्गत शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं काल दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात आणि पाय बसवून देण्यात आले. गेवराईचं शारदा प्रतिष्ठान, शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला. आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला तसंच पुरुष कनिष्ठ गट संघांनी विजेतेपद पटकावलं आहे. महिलांच्या संघाने काल अटीतटीच्या अंतिम सामन्यात यजमान चीनचा 1-0 असा पराभव करून सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं. सानिका चंद्रकांत माने हिनं 17व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर संघाला ही कामगिरी करता आली. पुरुष संघानंही काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव करत सलग चौथ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 72 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघानं दिलेलं 186 धावांचं आव्हान गाठताना श्रीलंकेचा संघ 111 धावातच सर्व बाद झाला. भारत अफगाणिस्तान यांच्यातल्या T20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला. अफगाणिस्ताननं दिलेलं 156 धावांचं आव्हान भारतानं 13 षटकं 4 चेंडूत पूर्ण केलं. छत्रपती संभाजीनगरचे धावपटू प्रसाद कुलकर्णी यांनी भारतातील सर्वात अवघड अशी लडाख मॅरेथॉन अवघ्या 1.5 तासात पूर्ण केली. काल लेह इथं झालेल्या मॅरेथॉनमध्ये त्यांनी 11 किलोमीटरचं अंतर दिलेल्या 2 तासांच्या आत पूर्ण करत पदक मिळवलं. लातूर शहर महानगरपालिकेच्या 90% शास्ती माफी योजना तसंच लोक अदालतीला मिळालेला प्रतिसाद विचारात घेऊन शास्ती माफी योजनेस काल रविवारी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. काल दिवसभरात 300 जास्त थकबाकीदार मालधारकांनी तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा कर भरणा केल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप, पुढच्या अध्यक्षपदाची सूत्रे चीनकडे सुपूर्त आणि क्रिकेट तसंच हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: .9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाबाबत निवेदन आहे का? श्रोते हो, आज सोमवार रोजी दुपारी 12:30 ते 1 दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तर श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचे हिंदी चित्रपटातील गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल बुधवारी सकाळी 11:05 ते 12 या वेळेत. निवेदन आपण ऐकलं.
3: विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया
4: तो पर्यावरणाची काळजी घेत

0: निसर्गाशी नाते जपत शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया, भक्ती बप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर, आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो, हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक मंगलमय आणि आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
1: देश को एक सूत्र में पिरोने वाली भाषा हिंदी ही हो सकती है. हिंदी पढ़ना और पढ़ाना हमारा राष्ट्रीय कर्तव्य है. लाल बहादुर शास्त्री. 14 सप्टेंबर हिंदी दिनाचा सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.
2: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण

0: अच्छा, सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.
1: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे? लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी? या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर, या आमच्या कार्यक्रमात. विषय: गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो, आपण ऐकत आहात दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: झालं आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1893 सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले, ज्यामुळे गणेशोत्सव हा केवळ घराघरातला उत्सव मर्यादित न राहता समाजाला एकत्र आणणारा सांस्कृतिक उत्सव बनला. असा हा ज्ञानाचा, भक्तीचा, एकतेचा आणि आनंदाचा उत्सव आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनानं अधिकच मंगलमय होणार आहे.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मागील भागात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुढाकार, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेलं नियोजन आणि जनजागृती याबाबत आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून माहिती घेतली. त्याचबरोबर या उपक्रमात नागरिकांचा सहभाग, गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. खरं तर प्रशासकीय यंत्रणेकडून केलं जाणारं सूक्ष्म नियोजन आणि त्याला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवात राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं होत आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण संकलित निर्माल्याचं व्यवस्थापन, गणेश मंडळं, महिला विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग याबाबतही जास्मिन मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, मूर्ती आणि निर्माल्य संकलनानंतर त्याचं व्यवस्थापन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून संकलित निर्माल्याचं पुढं काय केलं जातं आणि त्याचा पर्यावरणपूरक पद्धतीनं पुनर्वापर कसा केला जातो?
1: गाव

0: स्तरावर निर्माल्य संकलन केलं जाते, त्यानंतर त्याच्या वर्गीकरण केलं जाते. प्लास्टिकची इतर सजावटीची जे वस्तू आहे ते वेगळं आम्ही करतो, आणि जे विघटनशील निर्माल्य आहे जसा हार, फुले, दुर्वा, पूजेसाठी वापरलेल्या वनस्पती, हे सगळं वस्तू एकत्रित करून याचे व्यवस्थापनासाठी आम्ही त्याच्या खतमध्ये रूपांतर करतो. आणि जे गणेश मूर्ती आहे त्यांच्या आम्ही फेरविसर्जन काहीतरी न वापरलेला विहिरी किंवा खाणी असे कुंडमध्ये करतो. जास्तीत जास्त गणपती हे शाडूच्या मातीचे व्हावे यासाठी आम्ही जनजागृती आणि लोकांना प्रेरित करतो आहे. हेच शाडूचे गणपती जेव्हा आम्ही लोकांकडून संकलित करतो तेव्हा तेच माती आम्ही कुंभारांना परत देतो.
1: अच्छा,
0: तर त्या मातीचा पुनर्वापर होऊ शकते आणि दरवर्षी आमच्या घरी गणपती येऊ शकते.
1: हो.
0: दुसरं आहे की ज्या घरांमध्ये गावांमध्ये जागेची कमी नसते तर घरामध्ये पण मातीच्या गणपती त्यांचे शेतात किंवा घरामध्ये चांगल्या प्रकारे लोक त्यांच्या व्यवस्थापन करतायत.
1: अच्छा, म्हणजे लोकसहभाग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मिळतोय, त्यामुळं हा उपक्रम कोल्हापुरात चांगल्या पद्धतीनं राबवला जातोय. मॅडम, घनकचरा व्यवस्थापन हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत का, आणि मग त्या काय नेमक्या?
0: कोणताही सण उत्सव म्हटला की उत्साहाचा विषय असते आणि उत्साहामध्ये खरेदी पण भरपूर करतात लोक आणि जुना साहित्य पण घराच्या काढला जातो. तर यामध्ये घनकचराच्या जे उत्पादन आहे ते जास्त जनरेशन होतो आणि घराची स्वच्छता सण उत्सवचे वेळी केली जाते. त्यामध्ये जुने न वापरलेले साहित्य जसा कापडी साहित्य असेल, चप्पल असेल, बूट असेल, जुनी गाद्या, लाकडी वस्तू जुनी, असं भरपूर काही साहित्य असते जे काढला जाते घरातून वार्षिक स्वच्छता म्हणून किंवा सणासाठी आपलं घर स्वच्छ करण्यासाठी. तर यावेळी ही जे बल्कमध्ये वेस्ट जनरेट होतो याच्या पर्यावरणावर काय परिणाम होतो की कुठेतरी डंप केला जाते ग्रामपंचायतीमध्ये, काहीतरी गायरान जागेमध्ये डंप केला जाते किंवा रस्त्याचे कडेने तो डंप केला जातो. कारण की तो जो डेली आम्ही ओला सुका कचरा कलेक्ट करतो त्यामध्ये एवढी कॅपॅसिटी ग्रामपंचायती नसते की एवढा बल्कमध्ये ते करू शकतात. कोणताही भंगारवाला जुने कापड किंवा जुने बूट असा साहित्य कोणी भंगारवाला पण विकत घेत नाही. ई वेस्टचा पण योग्य व्यवस्थापन होत नाही. तर यावर्षी एप्रिल 2026 पासून नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम लागू झाले आहे. त्याची पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचारणा करताना हे लक्षात आलं की चार कॅटेगरीचा जे कचरा आहे, ओला कचरा, सुका कचरा, विशेष काळजी कचरा आणि सॅनिटरी कचरा, ही सगळं आम्ही डेली कलेक्शन करू शकतो. परंतु ही जे कचरा आहे जे भंगारवाल्याकडे जात नाही ही चार कॅटेगरीजमध्ये येत नाही. आणि जे वर्षातून जनरली एकदा किंवा दोनदा काढला जातो याच्यासाठी कोणतीही व्यवस्था तयार नाही आहे. तर या वर्षी 3 आणि 4 सप्टेंबर गणेशोत्सवच्या 1 आठवडा साधारणतः पूर्वी आम्ही हे नियोजन केले की गावोगावी मोठी ट्रॉली किंवा ट्रॅक्टर त्यांनी ग्रामपंचायतीने फिरवायचे, लोकांकडून असा साहित्य गोळा करायचे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायती स्तरावर त्यांनी पुढे करायचे. या पार्श्वभूमीवर 38 टन एवढा कचरा ग्रामपंचायतीने कलेक्ट केला आहे. त्यामध्ये ना वापरलेले कापडी साहित्य, लाकडी साहित्य, प्लास्टिकची वस्तू, धातूची वस्तू, इवन धार्मिक जीर्ण जे झालेली पुस्तक किंवा मूर्ती असेल, इतर धार्मिक साहित्य, या प्रकारचे कचऱ्याचा समावेश आहे. हे आम्ही पहिल्यांदाच राबवले आणि 38 टन कचरा 2 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोळा झालाय, तो पण फक्त ग्रामपंचायतीचे एरियामधून. तर आमच्यासाठी खूप उत्साहाची गोष्ट आहे. परंतु पहिल्यांदा करताना आम्हाला यामध्ये काही चॅलेंजेस सुद्धा समोर आले आहे. तर कोल्हापूरमध्ये जनरली दसराचा सण हे असते की ज्याच्या पूर्वी वार्षिक स्वच्छता घराची केली जातो. तर ही आम्ही पायलट म्हणून 3 आणि 4 सप्टेंबरला घेतला होता. याचा एक अजून मोठा कार्यक्रम आम्ही दसराचे अगोदर घेणार आहे, जेव्हा लोकांचे जे धार्मिक कॅलेंडर आहे, सोशल कॅलेंडर आहे, त्यामध्ये त्या डेट्सची तो मॅच होईल आणि त्यामध्ये अजून जास्त संकलन आम्हाला करता येईल. इवन ई कचरा आम्ही यामध्ये कलेक्ट केले. आता ग्रामपंचायत स्तरावर तो

0: कचरा कलेक्ट झाला आहे. पुढचा चॅलेंज आहे की फॉरवर्ड लिंकेजेस शोधणे, की असा कोणता बायर आहे किंवा वेंडर आहे जो रिसायकल या वेगवेगळ्या प्रकारचे कचऱ्याला करू शकतो. कधीही आम्ही रिसायकलरशी बोलतो तर त्यामध्ये हे लक्षात येते की जर क्वांटिटी खूप कमी असेल तर त्यांना तो ट्रान्सपोर्टेशन परवडत नाही. पण ही जे 2 दिवसाची मोहीम आम्ही घेतली तर प्रत्येक प्रकारच्या जे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. आता आम्ही जेव्हा रिसायकलर्सना कॉन्टॅक्ट करणार तर त्यांना ही क्वांटिटी ट्रान्सपोर्टेशनसाठी परवडेल आणि ते रिसायकलर्स गावोगावी जाऊन कलेक्ट करू शकतात, कारण की त्यांना घरोघरी कलेक्ट करण्याची आवश्यकता नाही. तो कलेक्शनचा काम ग्रामपंचायतीने स्वतः केले आहे.
1: अच्छा,
0: तर यावरून 3 आणि 4 सप्टेंबरचा आम्ही एक छोटा पायलट घेतले पूर्ण जिल्ह्यामध्ये. आम्हाला आशा आहे प्रशासन म्हणून आणि लोकांचा पण सहभाग मिळतो आहे की दसऱ्यापूर्वी अजून मोठा कार्यक्रम या शृंखलामध्ये आम्ही घेऊ शकतो आणि पुढच्या वर्षीपासून दरवर्षी कोल्हापूर एक नवीन उपक्रम राज्याला देईल.
1: अच्छा, खूप चांगला उपक्रम आहे मॅडम. आणि यामुळं जो गावोगावी किंवा सार्वजनिक ठिकाणी जो कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो तर तो कमी होण्यासाठी निश्चित या उपक्रमाचा उपयोग होईल असं वाटतं. राज्यभर हा उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं राबवला जातोय. आपल्या जिल्ह्याची गरज आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेनं या उपक्रमाचं नियोजन कसं केलंय, म्हणजे ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा स्तरापर्यंत याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होत आहे?
0: बघा, यामध्ये शेवटी तर ग्रामपंचायत आणि लोक रिस्पॉन्सिबल आहे.
1: हो,
0: त्यांचा सहभाग आहे त्यामुळे आम्ही चांगला करतो. परंतु प्रशासनाच्या वतीने आम्ही जिल्हा स्तरावरून आमचे मीटिंग्स होतात. आम्ही तालुका स्तराचे अधिकाऱ्यांना निर्देश देतो, ते ग्रामपंचायत स्तरावर निर्देश आमचे पास ऑन होतात. जिल्हा लेवलवरूनच आम्ही आमचे जे विभाग प्रमुख आहे, जे क्लास 1 क्लास 2 दर्जेचे अधिकारी आहे, त्यांना नोडल अधिकारी म्हणून काही काही ग्रामपंचायती देतो, काही तालुक्यांचा पदभार देतो. तर ही जे कालावधी आहे त्यामध्ये सगळं संनियंत्रण ठेवणे आणि विसर्जन प्रॉपर होईल, पर्यावरणपूरक आपला गणेशोत्सव होईल याची जबाबदारी त्या त्या अधिकाऱ्यांची असते. परंतु यासोबत आमचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहे ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर, त्यांचा सहभाग त्यामध्ये आम्ही घेतो. आम्ही जसं आम्ही अगोदर सांगितले एनजीओचा सहभाग त्यामध्ये असते आणि असा करून आम्ही सगळ्यांचा सहभाग घेऊन लोकचळवळी म्हणून हे कार्यक्रम पुढे नेतो आहे.
1: अच्छा, म्हणजे सूक्ष्म नियोजन, पाठपुरावा आणि त्याची अंमलबजावणी अशा 3 टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम राबवला जातोय.
0: हा, कोणताही कार्यक्रम जर तुम्हाला सक्सेस पर्यंत न्यायचे असेल तर हे 3 टप्पे नेहमी महत्वाचे आहेत आणि त्याच्या सोबत लोकसहभाग.
1: हो, खरंय मॅडम. गणेशाची मूर्ती ही श्रद्धा आणि भावनेशी जोडलेली असते, त्यामुळे पर्यावरणाचा संदेश देताना लोकांच्या भावना जपत त्यांना पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणं हे खूप महत्वाचं ठरतं. जनजागृतीच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
0: जनजागृतीसाठी आम्ही अगदी ग्रामपंचायत लेवलवर आमची शाळा असो, आमचे कर्मचारी असो किंवा ग्रामपंचायतमध्ये लोक असतील, सगळ्यांचा आम्ही सहभाग घेतो यामध्ये. त्यांचे मार्फत शाडूची मूर्ती वापरायची, प्लास्टिकचा वापर कमी करायचे, लोककलामध्ये जे वाद्य आहे त्यांचा वापर करायचे, ह्या सगळी गोष्टींवर आम्ही भर देतो. आणि शेवटी जसं आम्ही सांगितलं की काहीतरी पर्यावरणपूरक संदेश त्यामधून गेला पाहिजे, तर सध्या कोल्हापूरचे गावोगावी हे संदेश पोहोचला आहे की आपल्याला जलस्रोत दूषित न करता, कारण की त्या जलस्रोतामधून भरपूर गावांची पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहे, तिथे प्रदूषित न करता जे न वापरलेले जुने विहीर आहे तसे ठिकाणी आता गणपती मूर्तींचा विसर्जन होते आहे.
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून जाणून घेतली. श्रद्धा आणि पर्यावरण रक्षण यांचा सुंदर समतोल राखत आनंदाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग किती महत्वाचा आहे हे या संवादातून स्पष्ट झाले. मॅडम, आपण खूप छान पद्धतीने माहिती देत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐका काही जाहिराती.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
0: भावधारा हा या भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जयवंत कुलकर्णी.

0: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे? लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी? या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर, या आमच्या कार्यक्रमात. विषय: गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.
1: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही, लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे परिणामही गंभीर असू शकतात. मग वजन वाढण्याची कारणं कोणती? आहार कसा असावा? योग आणि आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? लठ्ठपणा म्हणजेच ओबॅसिटी का? या विषयाचा सखोल वेध घेऊयात आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. यावेळीचा विषय आहे

0: वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद योग तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या मनातील प्रश्न आणि शंका विचारायला विसरू नका.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात.
2: हॅलो आकाशवाणी, या कार्यक्रमावर निवेदन आहे का? श्रोते हो, आज सोमवार रोजी दुपारी 12:30 ते 1 दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तर श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचे हिंदी चित्रपटातील गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा आहे का? 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 02452 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल बुधवारी सकाळी 11:05 ते 12 या वेळेत. निवेदन आपण ऐकलं.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. ठीक आहे, 8 वाजता समाचार प्रभात, 8 वाजून 15 मिनिटांनी मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: Thank you, Anuja. All the dailies have widely covered Prime Minister Modi seeking wider global south role for BRICS as he holds key 15 bilateral meetings and numerous pull-aside meetings on BRICS sidelines. The Statesman headline says, two big takeaways for India, joint declaration and successful Modi-Xi meeting. Modi flags weaponization of tech critical minerals, headlines Hindustan Times. Delhi declaration adopted by BRICS members backs sovereign Palestinian state, cites the Economic Times. As Modi pitches for startup fund and incubator network, Russia proposes new insurance mechanism and grain market, writes Financial Express. Quoting the Union Home Minister, the Indian Express states 21 NDA rule states to introduce UCC by 2029. And finally, Indian hockey extends Asian dominance with the men's and women's teams defending their twin junior titles and securing qualification for the Junior World Cup, notes the Tribune. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi thanks BRICS leaders for making Delhi summit productive and outcome-oriented. Union Home Minister Amit Shah says BJP-led NDA governments in 21 states will introduce uniform civil code before 2029. Festival of Ganesh Chaturthi being celebrated across the country today with great devotion. Hindi Divas being celebrated today. Rajbhasha Awards for 2025-26 to be presented at Mumbai Conference. India condemns attack on merchant vessel off Oman coast. 13 Indian crew members rescued. Dheeraj Boma Devra scripts history by becoming first Indian male recurve archer to win gold medal at World Cup final in Mexico. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा नवी दिल्लीत समारोप. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला आजपासून प्रारंभ आणि T20 आशिया चषकावर महिला क्रिकेट संघाची मोहोर. आता सविस्तर बातम्या. ब्रिक्स हा केवळ राष्ट्रांचा समूह नसून तो समस्यांवर तोडगा काढण्यासाठीचा मंच आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी कालबद्ध कृती महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असायला हवी. तसंच या गटाची प्रगती मानवतेच्या हितासाठी योगदान देणारी असावी अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. गेल्या दोन दिवसातील चर्चांमुळे आपली ही धारणा अधिक दृढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
3: भारत ने ब्रिक्स के मंच से मित्रता, सहभागिता और सहयोग को आगे बढ़ाया है. हमारा प्रयास रहा है कि ब्रिक्स कोऑपरेशन केवल सरकारों तक सीमित न रहे. हमारे एंटरप्रेनर्स, फार्मर्स, रिसर्चर्स, विमेन, यूथ और सामान्य नागरिक भी इसके सक्रिय भागीदार बने. हमने ब्रिक्स कनेक्ट के माध्यम से स्किल्स, एम्प्लॉयबिलिटी, विमेन इन वर्कफोर्स, सोशल सिक्योरिटी और कैपेसिटी बिल्डिंग को बढ़ावा दिया है.
2: शिखर परिषदेत स्वीकारलेला नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि भविष्यातील सहकार्यासाठी स्पष्ट दिशा देईल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. ब्रिक्समधील सहकार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा असंही ते म्हणाले. या परिषदेत जागतिक प्रशासन सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार, दहशतवाद, शांतता आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आरोग्यसेवा आणि शाश्वत विकास यासह प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारमंथन झालं. ब्रिक्स नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि स्वरूपांचा तीव्र निषेध केला आणि दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता स्वीकारल्याचं नवी दिल्ली घोषणापत्रात नमूद करण्यात आलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका केल्या. गेल्या 3 दिवसात विविध देशांचे राष्ट्रप्रमुखांबरोबर 15 अधिकृत बैठका झाल्या.

या व्यतिरिक्त पंतप्रधान आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी अनेक औपचारिक चर्चाही केल्या. काल त्यांनी कझाकस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, बुरुंडी, नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या नेत्यांशीही द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीच्या सन्मानासाठी एनडीएमधील घटक पक्ष आणि विविध स्वयंसेवी संस्था 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुंबईत सांगितलं. जनभागीदारीच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पनेला हातभार लावणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांची संपूर्ण परिसंस्था आणि उत्पादन साखळी पूर्णपणे भारताच्याच हातात राहील याची खात्री करावी असं आवाहन शहा यांनी भारतीय रत्न आणि आभूषण उद्योजकांना काल केलं. मुंबईत आयोजित 52व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांनी काल एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया इथं श्री गणेश ज्ञान आरती या हस्तलिखितांच्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं. भाजपा शासित किंवा मित्रपक्षांची सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू होईल असं अमित शाह यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यापूर्वी अनेक राज्यांमध्ये यूसीसी लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने भारतीय न्यायसंहितेद्वारे देशाची फौजदारी न्यायव्यवस्था बळकट केली असून अनेक राज्यांमध्ये एका वर्षात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण 30% वाढलं आहे. 3 वर्षांच्या आत न्याय मिळवून देणं सुनिश्चित करण्यासाठी एक यंत्रणा उभारली जात असल्याचंही शहा यावेळी बोलताना म्हणाले. हिंदी दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 1949 याच दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं होतं. आज हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून 52 कोटींहून अधिक लोकांची ती मातृभाषा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी मुंबई इथं आयोजित हिंदी दिवस 2026 या कार्यक्रमात आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध क्षेत्रातील अभ्यासक, साहित्यिक, शिक्षणतज्ञ, खासदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहतील. अमित शहा 2025-26 या वर्षासाठीचे राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करतील. राजभाषा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा या पुरस्कारांद्वारे सन्मान केला जातो. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गणेशोत्सवानिमित्त आज देशभर सार्वजनिक ठिकाणी तसंच घरोघरी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान गणेश हे ज्ञान, समृद्धी आणि शुभ कार्यांच्या प्रारंभाचं प्रतीक आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र जय्यत तयारी आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. तेव्हापासून पुण्याचा गणेशोत्सव हा सामाजिक एकता आणि जनजागृतीचं प्रतीक बनला आहे. पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे 5 प्रमुख गणपती या उत्सवाचं मुख्य आकर्षण आहेत. गर्दीचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा यासाठी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. हरितालिका तीज च्या निमित्ताने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. माता गौरी आणि भगवान शंकराच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सौभाग्य, सुख, शांती आणि समृद्धी येवो आणि ही पृथ्वी सदैव हिरवीगार, आरोग्यसंपन्न आणि समृद्ध राहो अशी कामना त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात व्यक्त केली आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ काल MTL गया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. आतापर्यंत 13 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे तर बेपत्ता असलेल्या एका भारतीय नागरिकाचा शोध अद्याप सुरू आहे अशी माहिती ओमानमधील भारतीय दूतावासाने निवेदनाद्वारे दिली आहे. व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं अस्वीकार्य असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या

0: येणाऱ्या जहाज वाहतुकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी इराण आणि आखाती देशांमध्ये आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांनी काल ही माहिती दिली. काही आखाती देशांच्या विनंतीवरून हा निर्णय इराण आणि ओमान यांनी संयुक्तपणे घेतला असल्याचं इराणच्या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 5,000 बसेस दाखल केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली. एसटीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं त्यांनी सांगितलं. महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 52 धावांनी पराभव करत 8व्यांदा आशिया चषक पटकावण्याचा विक्रम केला. दुबईत काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 129 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19 षटकं आणि 4 चेंडूत 111 धावांवर बाद झाला. श्रीचरणीनं 4 तर दीप्ती शर्मानं 3 गडी बाद केले. शेफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी T20 विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. गुजरातमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच हरियाणा, चंदीगड, पंजाब, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा नवी दिल्लीत समारोप. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार. गणेशोत्सवाच्या पर्वाला आजपासून प्रारंभ आणि T20 आशिया चषकावर महिला क्रिकेट संघाची मोहोर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या सिंधुदुर्गनगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता श्री गणेश चतुर्थीनिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
2: नमस्कार. गणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या या पावन प्रसंगी आकाशवाणीवरून सादर करत आहोत विशेष ध्वनिरूपक गणेशोत्सव काल आणि आज.
3: लेखन चंदू प्रकाश तेलब. निवेदन सुप्रभा जोशी आणि अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते योगीराज बच्चे.
4: गणपती बाप्पा मंग.

0: आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आपण गणपती बाप्पांचं स्वागत अतिशय उत्साहात आणि जल्लोषात करत आहोत. पण या उत्सवाचा मूळ गाभा भक्ती आणि सामाजिकता आजही शिल्लक आहे की तिच्या जागी केवळ सक्ती, गोंधळ आणि पैशाची गुर्मी आली आहे असा प्रश्न पडतो.
1: सन 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. परकीय इंग्रजी सत्तेच्या अन्यायाविरुद्ध संपूर्ण समाजाला एकत्र आणणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि राष्ट्रप्रेम रुजवणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता.
0: आणि आजचा गणेशोत्सव म्हणजे वर्गणीच्या नावाखाली

होणारी अधिकृत वसुली. डॉल्बी डिजिटलच्या नावाखाली कानाचे पडदे फाडणारा धुमाकूळ, डिजिटल रील्सचा बाजार आणि कॉर्पोरेट कंपन्यांची जाहिरातबाजी. आज आपण या संपूर्ण वास्तवाचा शालजोडीतील व्यंगात्मक सडेतोड आणि गंभीर आढावा घेणार आहोत.

0: काळ 1893 होता. परकीय इंग्रजी सत्तेचा वरवंटा संपूर्ण भारतावर फिरत होता. भारतीय लोकांना एकत्र येण्यावर बंदी होती. वर्तमानपत्रांवर कडक निर्बंध होते. लोकांच्या मनात असंतोष होता, पण तो व्यक्त करायला कोणतेही व्यासपीठ नव्हते.
1: अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकला तर
2: अशा बिकट काळात लोकमान्य टिळकांनी एक महान युक्ती शोधली. घराघरात बंदिस्त असलेल्या बाप्पाला त्यांनी सार्वजनिक मंडपात आणले. धर्म आणि समाज एकत्र आणून इंग्रजांच्या नाकावर टिचून लोकांना संघटित करण्याचे ते एक मुख्य केंद्र बनले.
3: कोण कुठला हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल.
0: स्वातंत्र्य चळवळीत गणेशोत्सवाचे मंडप हे राजकीय गुप्त बैठकांचे, क्रांतिकारकांच्या मार्गदर्शनाचे आणि देशभक्तीपर पोवाड्यांमधून जनजागृती करण्याचे केंद्र बनले.
4: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अहो देश बांधवांनो, परकीय सत्तेविरुद्ध लढायचं असेल तर एकत्र यावंच लागेल. हा सार्वजनिक गणेशोत्सव केवळ पूजा अर्चनेसाठी नाही तर तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आहे. या मंडपातून स्वदेशीचा प्रचार झालाच पाहिजे.

0: त्या काळात वर्गणी जबरदस्तीने मागितली जात नव्हती. लोक स्वतःहून धान्य, अन्न आणि पैसे आणून द्यायचे. तिथे VIP संस्कृती नव्हती. गरीब असो व श्रीमंत, सगळे एकत्र बसून स्वातंत्र्याचा विचार करायचे. पण आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या गल्लीबोळातील पोरांनी वर्गणी मागायची नवीन डिजिटल आणि आक्रमक पद्धती शोधली आहे. पावती पुस्तक हातात घेऊन फिरणारा हा आमचा निल्या, साक्षात वसुली अधिकारीच की. जरा ऐका तर हा प्रकार.
1: ओ काका, चला पावती पुस्तक उघडा. गणेश चतुर्थी जवळ आली. या वर्षी आपल्या मंडळाची वर्गणी 5,001 रुपये आहे.
2: निल्या, दरवर्षी तू काकाकडून 500 रुपये घेतोस, या वर्षी 5,000 काय मागतोस?
1: तू गबसाव्या काका. या वर्षी मंडळाला कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मिळाली असली तरी गल्लीतील लोकवर्गणी 5,000 असणारच. शेजारच्या गल्लीत 25 फुटाचा गणपती आलाय. आपल्याला त्यांच्यापेक्षा मोठा मंडप घालायचा आहे. पावती फाडा, नाहीतर उत्सव संपेपर्यंत तुमची गाडी मंडपाच्या बाहेर रस्त्यावर उभी करीन.
3: अरे बाळ निलेश, वर्गणी इच्छेने द्यायची असते रे, एवढी जबरदस्ती का?
1: काका, देवाच्या कामात कसली इच्छा, पावती फाडलीच पाहिजे, नाहीतर मंडळाचे कार्यकर्ते वेगळ्या नजरेने बघतील.

0: असून जणू सीबीआयची नोटीस किंवा वॉरंटच हातात घेऊन फिरतायत हे कार्यकर्ते. वर्गणी न दिल्यास बाप्पा रागवेल की नाही ठाऊक नाही, पण हा निल्या गाडी पार्क करून न देऊन आधीच स्वतःचा राग दाखवेल.
1: सण देवाचा आणि मांडव कार्यकर्त्यांचा. जमा झालेल्या वर्गणीतून देवाच्या मूर्तीपेक्षा कार्यकर्त्यांच्या नाश्त्याचा आणि संध्याकाळच्या बैठकांचाच खर्च जास्त होतो हे उघड सत्य आहे. वर्गणी जमा झाली की पुढं काय होतं? पुढे सुरू होतो संगीताच्या नावाखाली कानाचे पडदे फाडणारा डॉल्बीचा धुमाकूळ.

ओय डीजे वाले भाऊ बीएस वाढव, असा बीएस पाहिजे की शेजारच्या काकूच्या खिडकीच्या काचा वाजल्या पाहिजेत. आज रात्रभर नाचायचंय. अय रोहन मोबाईल पकड, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ ट्रेंड झाला पाहिजे. हान की बडव.

0: अरे जग्या, शेजारच्या आजोबाची तब्येत बरी नाही. अरे समोरच्या बाळाला आवाजाचा त्रास पण होतोय, थोडा डॉल्बीचा आवाज कमी कर.
1: अरे जा रे, आजोबांना सांग कानात कापूस घालायला. गणेश चतुर्थीला वर्षातून एकदाच तर बाप्पा येतो, देवाच्या नावानं एवढं सहन करावंच लागन. आज फक्त नाचायचं, शिट्ट्या वाजवायच्या आणि रील्स बनवायच्या. धूम धडाका होऊन दे.
2: काय अप्रतिम शोध या जगाचा. आरत्या आणि भजनांनी वातावरण पवित्र होण्याऐवजी डीजेच्या बेसवर शेजारच्या खिडक्या वाजवणे म्हणजे यांच्या मते भक्ती.
3: डीजेच्या गाड्या उभ्या राहिल्या की माणसाच्या हृदयाचे ठोके आणि गाडीचा बेस मॅच होतो. आरत्यांचे शब्द पाठ असोत वा नसोत, पण अश्लील गाण्यांवर डिस्को डान्स करण्यात आमची युवा शक्ती धन्यता मानतेय.
2: बाप्पाच्या समोर डोळे मिटून प्रार्थना करण्याऐवजी मोबाईलचा कॅमेरा कसा धरायचा यातच आजचा भक्त व्यस्त आहे. बाप्पाच्या आशीर्वादापेक्षा इंस्टाग्रामवरील लाईक्स आणि कमेंट्स आज जास्त महत्वाच्या झाल्यात. देव सर्वांचा एकच, पण सामान्य माणसाला 5 तास रांगेत उन्हात ताटकळत ठेवतात आणि बड्या नेत्यांना थेट रेड कार्पेट अंथरतात.
3: आणि विसर्जनाच्या दिवशी काय होतं? रासायनिक रंगाच्या अवाढव्य मूर्ती प्लास्टिक नदी आणि समुद्रात फेकून दिलं जातं.
2: विसर्जनाच्या दिवशी बेभान होऊन नाचायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निसर्ग वाचवाचे स्टेटस ठेवायचे. या सोयीस्कर निष्ठेला काय म्हणावं.
3: दुसऱ्या दिवशी काठावर विखुरलेल्या मूर्तींचे अवशेष पाहिले की आपण बाप्पाचा सन्मान केला की अपमान, असा प्रश्न पडतो.
2: निसर्गाची हानी करून केलेली पूजा बाप्पाला तरी कशी पावेल. आपण वेळेत जागे झालो नाही तर ही विकृती आपल्या संस्कृतीला गिळून टाकेल.
3: आज गणेश चतुर्थी साजरी करताना आपण हे सगळं बदलणं अत्यंत गरजेचं आहे.
2: वर्गणीच्या नावाखाली सक्तीची वसुली करणं, डॉल्बी डीजेने लोकांचे कान बहिरे करणं आणि भक्तीचा कॉर्पोरेट इव्हेंट करणं आता थांबवलंच पाहिजे.

0: आज जेव्हा आपण स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरच्या गणेश उत्सवाचं बदलतं स्वरूप यावर बोलतोय, चर्चा करतोय, तेव्हा बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश गावच्या गणेश उत्सवाचा इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
1: बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश गावात साधारणपणे 300 वर्षांपासून 13 गावांसाठी एक गणपती बसवला जातो. कुंभारी मातीपासून तयार होणारी मोरावर आरूढ अशी ही गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करत गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखला जात आहे. विशेष म्हणजे गावात दुसरा सार्वजनिक गणपती बसवला जात नाही. 6000 लोकसंख्येच्या लिंबा गणेश येथील सरकारवाड्यात गणेश चतुर्थीला मोरावर आरूढ असलेल्या या गोजिऱ्या गणेशाची स्थापना केली जाते.
0: आजही ही परंपरा या गावात कायम आहे. स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सर्वच व्यवस्था सरकारवाड्यातील कानिटकर कुटुंब सांभाळते. त्याचबरोबर वंश परंपरेने मूर्तिकलेचा वारसा दिवंगत मूर्तिकार माणिकराव कानिटकर यांच्या घरात आहे. सध्या त्यांचे चिरंजीव उमेश कानिटकर हे मूर्ती तयार करतात. गावाजवळील मुळुकवाडी येथील आहेरकर हे कुंभारही वंश परंपरागत पद्धतीने मूर्तीसाठी माती पुरवतात. विशेष म्हणजे गावातील परीट बांधव या गणपतीच्या मिरवणुकीत पालखीसमोर धोतराच्या पायघड्या घालतात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात चंद्र पुष्करणी तीर्थावर गणेशाला गौरी विसर्जनाच्या दिवशी निरोप दिला जातो. संपूर्ण गावातील विविध जाती धर्मातील लोक गुलालाची उधळण नितांत श्रद्धेने सहभागी होत असलेल्या आगळा वेगळा गणेश उत्सव गौरी विसर्जनाच्या दिवशी संपतो.
1: महाराष्ट्रातील मोरगाव, पाली, रांजणगाव या अष्टविनायकांप्रमाणे लिंबा गणेश येथे द्वाराची परंपरा असून या क्षेत्राचं महात्म्य अतिशय मोठं आहे.
0: पर्यावरणाचा समतोल, पारंपरिक भक्तिभाव, संस्कृतीची जोपासना जणू हाच संदेश हा लिंबा गणेश गावचा गणेश उत्सव आपल्याला देतो. मग आपण कुठं चुकतोय हा विचार आपण करायला नको आणि हीच वेळ आहे आता आपण इथे थांबून विचार करायलाच हवा.

0: चला या गणेशोत्सवाच्या आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं काही संकल्प करूया. जबरदस्तीची वर्गणी बंद करून स्वखुशीने मिळणाऱ्या निधीचाच वापर करूया. डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज थांबवून पारंपरिक आणि सात्विक वादनाला प्राधान्य देऊया. गर्दी आणि पैशांच्या भपक्यापेक्षा सामाजिक मदतीला महत्व देऊया.
1: लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने हा उत्सव सुरू केला होता त्या सामाजिक आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांकडे पुन्हा वळूया. हीच बाप्पांची खरी पूजा ठरेल.

0: आत्ताच आपण गणेश चतुर्थी निमित्त विशेष ध्वनिरूपक ऐकलं. गणेशोत्सव काल आणि आज. लेखन चंदू प्रकाश तेलब. पात्र परिचय निल्या विशाल वाघमारे. अवी संकेत खोले. जग्या कैलास ढेमरे. निवेदन सुप्रभा जोशी आणि अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: यानंतर ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केले जातील.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा। परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता, पूना गाडगे आणि सन्स, परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ। अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास, पूना गाडगे आणि सन्स, 1832 पासून।
3: लखलख चिंदिरी या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरात बैराग या चित्रपटातील गीत। रचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिले कल्याणजी आनंदजी यांनी।

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील गीत. रचना आहे पंडित नरेंद्र शर्मा यांची, संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना श्रोतेहो आपण ऐकलीत. चित्रपट होता सत्यम शिवम सुंदरम. स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि नितीन मुकेश यांच्या स्वरात स्वर्ग से प्यारा घर हमारा या चित्रपटातील गीत. रचना आहे आनंद बक्षी यांची. संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे, आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे, लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी, या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर, या आमच्या कार्यक्रमात. विषय: गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यांपिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स.
4: गणपती बाप्पा मोरया, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत, निसर्गाशी नाते जपत. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया. भक्ती बाप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर. आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो, हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक, मंगलमय आणि आनंददायी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
3: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यांपिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
5: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही, लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे परिणामही गंभीर असू शकतात. मग वजन वाढण्याची कारणं कोणती? आहार कसा असावा? योग आणि आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी का? या विषयाचा सखोल वेध घेऊयात आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. यावेळीचा विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद, योग तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या मनातील प्रश्न आणि शंका विचारायला विसरू नका.
4: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. गणपती बाप्पा मोरया, विघ्नहर.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आज ऐकूयात गणपती आणि महादेव यावर आधारित लोकगीते. सहभाग आहे पुंडलिक बापूराव काजगुंडे आणि सहकारी यांचा.
1: श्रोते हो नमस्कार. लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात पुंडलिक बापूराव काजगुंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

0: श्रोते हो, लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण पुंडलिक बापूराव काजगुंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं ऐकलीत.
1: सर्वांसाठी
2: पुंडलिक बापूराव काजगुंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील लोकगीतं श्रोते हो आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही, लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे परिणामही गंभीर असू शकतात. मग वजन वाढण्याची कारणं कोणती? आहार कसा असावा? योग आणि आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? लठ्ठपणा म्हणजेच ओबॅसिटी का? या विषयाचा सखोल वेध घेऊयात आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. यावेळीचा विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद, योग तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या मनातील प्रश्न आणि शंका विचारायला विसरू नका. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाबाबत निवेदन. श्रोते हो, आज सोमवार रोजी दुपारी 12:30 ते 1 दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तर श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचे हिंदी चित्रपटातील गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 02452 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल बुधवारी सकाळी 11:05 ते 12 या वेळेत होईल.

आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे? लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी? या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर, या आमच्या कार्यक्रमात. विषय

0: गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. तत्पूर्वी ऐका
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी. आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता पूना गाडगे आणि सन्स. परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यांपिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.

0: गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज गणेश चतुर्थी म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आणि हा आनंदाचा क्षण जपत आपण पर्यावरणाचं देखील रक्षण करूया. तसा आशीर्वादच गणपती बाप्पाकडून घेऊया.
1: गणपती बाप्पा

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतेहो, गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव तसंच समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे. मात्र उत्सव साजरा करताना पर्यावरणाचं संरक्षण करणं ही देखील आपली जबाबदारी आहे.

श्रोतेहो, पूर्वी गणेश मूर्ती प्रामुख्यानं मातीपासून बनवल्या जात आणि त्याचं विसर्जन केल्यानंतर त्या नैसर्गिकरित्या पाण्यात मिसळत असत. आज सर्वत्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर सुरू झालेला आहे, त्यामुळं मूर्ती रासायनिक रंग, प्लास्टिकची सजावट आणि मोठ्या प्रमाणातील निर्माल्य यामुळे जलप्रदूषण आणि कचऱ्याची समस्या निर्माण होऊ शकली आहे.

श्रोतेहो, या आणि अशा पर्यावरण समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायला हवा, हा आपला अट्टहास असायला हवा. श्रोतेहो, जर आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीच्या मूर्ती वापरल्या तर शाडू मातीची मूर्ती पाण्यात सहज विरघळते आणि पर्यावरणावर तुलनेने कमी परिणाम होतो.

श्रोतेहो, मूर्ती रंगवताना नैसर्गिक आणि पर्यावरणास अनुकूल रंग वापरल्यास जल प्रदूषण कमी करण्यास मदत होते. सजावटीसाठी प्लॅस्टिकऐवजी कागद, कापड, बांबू, फुले आणि इतर साहित्याचा पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करता येईल.

श्रुती हो, फुलं पानं आणि हार नदी तलाव विहिरीत न टाकता निर्माल्य कलशात जमा करायला हवी. त्यापासून कंपोस्ट खत तयार करता येतं. शक्य असल्यास सार्वजनिक किंवा घरगुती कृत्रिम विसर्जन कुंडाचा आपण वापर करायला हवा. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोताचं प्रदूषण कमी करता येईल.

आणि आनंददायी वातावरण आपल्याला निर्माण करता येईल. दिंडी स्वरूपात सांप्रदायिक भजनाच्या माध्यमातून गणरायाचं आगमन भक्तीने करता येईल. पर्यावरणामध्ये हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी आणि मानव यांचा समावेश असतो. पर्यावरण स्वच्छ आणि संतुलित असेल तरच मानवाचं जीवन निरोगी राहू शकतं. त्यामुळे धार्मिक श्रद्धा जपत असताना निसर्गाचं नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. बाप्पाचे स्वागत भक्तीने आपण करूया आणि विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करूया. हा संदेश प्रत्येक गणेश भक्ताने लक्षात घेऊन त्या अनुषंगाने आपण काम करायला हवं.

गणेशोत्सव हा आनंद, भक्ती, एकता आणि संस्कृतीचा उत्सव असल्यानं हा उत्सव पर्यावरणाला हानी पोहोचवणारा ठरू नये याकरता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव बनवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मातीची मूर्ती, नैसर्गिक रंग, प्लॅस्टिकमुक्त सजावट, निर्माल्यांचे योग्य व्यवस्थापन आणि नियंत्रण ध्वनी यांचा अवलंब करून आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपण साजरा करूया. गणपती बाप्पा मोरया, पर्यावरणाचे रक्षण करूया.

आणि श्रोते हो, याबरोबरच गात रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटण्याच्या आशेने तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही, लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे परिणामही गंभीर असू शकतात. मग वजन वाढण्याची कारणं कोणती? आहार कसा असावा? योग आणि आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? लठ्ठपणा म्हणजे

0: ओबेसिटी का या विषयाचा सखोल वेध घेऊयात आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. यावेळीचा विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद योग तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या मनातील प्रश्न आणि शंका विचारायला विसरू नका. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाबाबत निवेदन. श्रोते हो आज सोमवार रोजी दुपारी 12:30 ते 1 दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तर श्रोते हो कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचे हिंदी चित्रपटातील गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 02452 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल बुधवारी सकाळी 11:05 ते 12 या वेळेत. निवेदन आपण ऐकलं.
0: गणपती बाप्पा मोरया विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत, निसर्गाशी नाते जपत. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया. भक्ती बाप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर. आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो, हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक, मंगलमय आणि आनंददायी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
2: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे? लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी? या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर या आमच्या कार्यक्रमात विषय गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.
3: या कार्यक्रमांचे प्रायोजक आहेत यशोदा युरोकेअर अँड गॅस्ट्रोकेअर सुपर स्पेशल.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो, आपण ऐकत आहात
1: गणपती बाप्पा मोरया. विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत, निसर्गाशी नाते जपत. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया. भक्ती बाप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर. आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो, हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक, मंगलमय आणि आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

नमस्कार श्रोते हो, आपकी पसंत ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपकी पसंत या कार्यक्रमात या गीतासाठी आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत जांभरून अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी, परभणी इथून गणेश हारगावकर. मुक्काम पोस्ट वळसंगी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर इथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, शीतल पार्थ सारथी नाळापुरे, कुमारी देवयानी धनश्री आणि चिरंजीव आरुष नाळापुरे. म्हातारगाव वसमत जिल्हा हिंगोली इथून दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशिष बोखारे, स्वराज जमदाडे. तसंच माळीवेस बीड इथून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना शीतल, अभिजित उबाळे, बाळराजे सचिन उबाळे. दसमले चौक परतूर जिल्हा जालना इथून सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सर्जे. दसमले चौक परतूर जालना इथून सौ जयश्री दसमले, कुमार शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे दसमले आणि काटे परिवार. छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिंकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले. नागेश्वरनगर माटेगाव पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, माधवराव देवराव, धर्माजी, संदीप बोबडे, मारुतराव भुसारे नावकेकर, गणेश मोरे आहेरवाडीकर, शिवन्या शिवरूपा, साहेबराव लोखंडे. तसंच पांगरा शिंदे वसमत जिल्हा हिंगोली इथून हॉटेलवाले पंडितराव शिंदे, टेलर रामचंद्र धोंडेबा हिंगोले. मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथून भगवान कुरे, गजानन कुरे, गोविंद कुरे, आदिनाथ कुरे, गोरखनाथ कुरे आणि समस्त कुरे परिवार. येताळा धर्माबाद जिल्हा नांदेड इथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी दुर्गेश्वरी ज्योती. बागलपाडी वसमत इथून चंदनलाल जयस्वाल, विजयालक्ष्मी श्रेया. गडी खारकना गेवराई जिल्हा बीड इथून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे, प्राजक्ता. तसंच रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, भायडाबाई, संजय सुमित, संकेत प्रेरणा अपर्णा दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत, समस्त हलगे परिवार रांजणी. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत.

कार्यक्रमात यानंतरच्या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत लक्ष्मीनिवास हिप्परगामाळ नांदेड इथून, राजेश दासवाड, माधव दासवाड, शेषराव सुनील, गंगामणी दासवाड, सेलू बाजार वाशिम इथून दत्तात्रय लकडे, वंदना लकडे, नांदेड इथून राजेश दुडके, वाघाडी पैठण जिल्हा औरंगाबाद इथून बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा वेदांत, बद्रीनाथ पठाडे, तेलंगणा निजामबाद इथून शेख अल्लाह बख्श, बेगम राबिया शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वाहब, नूर जहा बेगम, शेख इकबाल, पोफळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता, समस्त सिंगनकर परिवार, मुक्काम पोस्ट मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर इथून बाबासाहेब कंगणकर, साखराबाई कंगणकर, परमेश्वर कंगणकर, रोहिणी कंगणकर, कुमारी श्रावणी कंगणकर, तसंच बीड इथून नंदकिशोर घटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे, पाथरी जिल्हा परभणी इथून दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे, बालमटाकळी अहमदनगर इथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश अद्वंत, मयुरी अद्वंत, कल्पेश अद्वंत, संगीता अद्वंत, बडवानी मध्य प्रदेश इथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ, हर्ष पाटील, मुक्काम पोस्ट गुंजोटी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर इथून प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रूपाली तुकाराम आलापुरे, कुमारी जयश्री, श्रीकांत आलापुरे, सिरूर ताजबंद अहमदपूर, जिल्हा लातूर इथून जाफर साहब चौधरी, हमीदाबी बागवान, माजलगाव, जिल्हा बीड इथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे, ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत।

पुढील गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत सुरेवाडी औरंगाबाद इथून प्रकाश बोरगावकर, सुषमा प्रकाश, प्राजक्ता प्रांजली, सोहम बोरगावकर, सुनील कांबळे, राजश्री आदासे. मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायराबानू शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकीर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा. तालुका बिलोली, जिल्हा नांदेड इथून चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद, धन्यवाद. मेहरनगर उमरखेड इथून अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, बंटी प्रिन्स एकांश. विश्वकर्मानगर नागपूर इथून शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, कुमारी

एमवी गवानकर परी, बीड इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश, परीक्षा कोटेचा, मुक्काम पोस्ट खुजडा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणीतून संतोष भाकरे, भारत भाकरे, साहेब भाकरे, उमाकांत भाकरे, प्रभाकर भाकरे आणि समस्त भाकरे परिवार, मुक्काम पोस्ट काळेगाव, जाफराबाद, जालना इथून श्री सुधाकर जाधव, श्री प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख, समस्त जाधव देशमुख परिवार, मुक्काम साडेगाव, तालुका जिल्हा परभणीतून गोपाळ नहातकर, विश्वेश नहातकर, पूजा नहातकर, किशोरी नहातकर, मुक्काम पोस्ट तळेगाव, अहमदपूर जिल्हा लातूर इथून रघुनाथ ससाने, सुशीलाबाई, यशवंत सुलभा, डॉक्टर प्रबुद्ध ससाने, तसेच अजय वाघमारे, बबिता विजय, सखुबाई आणि विराज वाघमारे, आंबेडकर चौक वाकोडी कळमनुरी इथून उत्तम जमदाडे, स्वराज जमदाडे, सुरित पोपलवाड, दीदी संघर्षा, संविधान घोंगडे, सराफा लाईन लातूर इथून शिवराज घडीवाले, देवगाव पूर्णा इथून सुभाष पोतेवार, पुष्पाताई पोतेवार, श्रुती श्रवणी, श्रेया पोतेवार, मुक्काम पोस्ट फुलवळ, कंधार जिल्हा नांदेड इथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, सौ आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे, गौतम नगर नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे, ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत।

पुढील गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत मस्तानपुरा पूर्णा जंक्शन येथून अनंता भगत, अरुणा भगत, लोचना भगत, चेतन भगत आणि भगत परिवार, खेरडावाडी हिंगोली इथून शहाजी बोडके, नंदा बोडके, हनुमान, सारिका, सुरेखा, सोनम आणि बोडके परिवार, मुक्कामपोस्ट खानापूर चित्ता हिंगोली इथून सदानंद मुळे, सौ संजीवनीताई मुळे, सौ साधनाताई मोगलकर, सौ अर्चनाताई रोहिणकर, कुमार माहेश्वरी रोहिणकर, सौ प्रियंकाताई सदानंद मुळे, संपूर्ण मित्रमंडळी, समस्त मुळे परिवार, नकाते हातगाव पाथरी इथून शिवाजी नकाते, जान्हवी नकाते, मानसी नकाते, मयूर कवळे, सोहम नकाते आणि मित्रमंडळी, राणा राजनी खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजीत, बुद्धभूषण कांबळे, मायादेवी, लक्ष्मण ठाकरे, प्रणव प्रणाली, प्रणिता ठाकरे, जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबादत, किरत हुजरे, रेहान शेख, शिरूर ताजबंद

अहमदपूर लातूर इथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे. सिरसी खुर्द कंधार जिल्हा नांदेड इथून शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा सायली, सुयश हिंदवी, कृष्णा कदम. हडोळती अहमदपूर जिल्हा लातूर इथून नामदेव कलमे, आशा कलमे, नारागुडे, आकाश कलमे. यारबाग कर्नाटक इथून प्रियंका, अविनाश रेड्डी. गणेशनगर पूर्णा इथून बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्य गिरी, सौ पूजा भारती. मुक्काम पोस्ट डोंगरगाव, अहदगाव जिल्हा नांदेड इथून बंडूकुमार पाईकराव, ममता पाईकराव, सुभाष पाईकराव. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत. गणपती बाप्पा.

यारबाग कर्नाटक इथून प्रियंका अविनाश रेड्डी, गणेशनगर पूर्णा इथून बलिराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्य गिरी, सौ पूजा भारती, मुक्काम पोस्ट डोंगरगाव अहदगाव जिल्हा नांदेड इथून बंडू कुमार पाईकराव, ममता पाईकराव, सुभाष पाईकराव. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत.

आणि श्रोते हो, याबरोबरच आपकी पसंद या कार्यक्रमातून मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटण्याच्या आशेने तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विषय मूत्रविकार. फोनवरून श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत युरोसर्जन तज्ज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे. निवेदन आहे सिमंतिनी कुंडेकर यांचं.
1: या कार्यक्रमांचे प्रायोजक आहेत यशोदा युरो केअर अँड गॅस्ट्रो केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शिवाजीनगर परभणी. नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी सिमंतिनी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा आजचा आपला विषय आहे

0: मूत्रविकार अर्थात प्रोस्टेट ग्रंथी समस्या, मूतखडा आणि मूत्रमार्गामध्ये येणाऱ्या ज्या अनेक समस्या असतात याविषयी आज आपण आपले प्रश्न आजच्या कार्यक्रमातून विचारू शकता. आपल्यासोबत आहेत मूत्रविकार तज्ज्ञ तथा पुरुष वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: मूत्रविकार म्हटलं की पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या अनेक समस्या असतात आणि महिलांमध्ये UTIच्या समस्या असतात. तर सर्वप्रथम आपण असंख्य श्रोते आपल्याला ऐकत आहेत डॉक्टर, याची कारणं मुख्यत्वे काय सांगता येतील आपल्याला?
1: जसं की आपण सांगितलं मॅडम की वयानुसार पुरुष ग्रंथीची वाढ होणे ज्याला की प्रोस्टेटोमेगॅली असे म्हणतात, तर ह्या प्रोस्टेटोमेगॅलीमध्ये जे लघवीचा मार्ग असतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊन लघवी साठून राहते व लघवीच्या पिशवीचा जंतू संसर्ग होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. तर ह्यामध्ये अथवा बाकीचा जे लघवीचा मार्ग आहे त्याच्यामध्ये अडथळा येणे ज्याला की स्ट्रिक्चर युरेथ्रा असं म्हणतात, तर ह्या प्रकारच्या समस्यांमुळे पुरुषांमध्ये लघवी जमा होऊन लघवीच्या पिशवीचा जंतू संसर्ग होणं किंवा तो किडनीमध्ये पसरणं ह्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच आपण विचारलं मॅम की स्त्रियांमध्ये UTIची कारण, त्याच्यामध्ये जो लघवीचा मार्ग तसेच पाळीचा मार्ग किंवा संडासची जागा ह्या जागा जवळजवळ असल्या कारणाने स्त्रियांमध्ये UTIचं प्रमाण पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त असतं.
0: अगदी.
1: दुसऱ्या गोष्टी आहेत की आपली जी लाईफस्टाईल आहे ज्याच्यामध्ये की लघवी जास्त वेळ होल्ड करणं किंवा धरून ठेवणं, पाणी कमी पिणं, अशा प्रकारच्या गोष्टींमुळे UTIचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे. तर दुसऱ्या गोष्टी आहेत की किडनी स्टोन, मूतखडा यांसारख्या गोष्टींमुळे पण लघवीचं इन्फेक्शन होणं ह्या गोष्टी उद्भवू शकतात.
0: बर बर, तर याबद्दल आपण अधिक चर्चा करूयात. तत्पूर्वी एक फोन आलाय, तो फोन घेऊया.
1: येस.
2: हॅलो,
0: कोण बोलता सांगा. नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रम
2: प्रभू स्वामी आणि सर्व. हॅलो, नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार, बोला.
2: मला वारंवार लघवी होती आणि संध्याकाळी झोप पुढे येत नाही, 2-4 घंटे ती. याचा काय इलाज आहे?
1: वय तुमचं सर?
2: वय 65 आहे.
1: तर सर, ह्या वयामध्ये जनरली जे असतं जे आपण म्हणतो पुरुष ग्रंथी, पुरुष ग्रंथी म्हणजे प्रोस्टेट ग्लँड, तर ह्याची वाढ होण्याची शक्यता ह्या वयामध्ये असते. तर त्यामुळे हा आजार कदाचित असू शकतो. तर आपल्याला त्यासाठी एक पोटाची सोनोग्राफी करणे व त्यानुसार ट्रीटमेंट घेणे महत्त्वाचं राहील. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर सोनोग्राफीवरती कुठल्या प्रमाणात प्रोस्टेट ग्लँडची वाढ झालेली आहे त्यानुसार ट्रीटमेंट ठरेल. जसं की मेडिसिनवरती होईल की सर्जिकल काही लागेल, ऑपरेशन लागेल, तर त्या गोष्टी आपल्याला पहाव्या लागतील. हे ऑपरेशन जरी लागलं तरी पण ते दुर्बिणीद्वारे होतं किंवा त्याच्यामध्ये कुठला टाका, कुठल्या प्रकारचं मोठं ऑपरेशन, चीरफाड वगैरे काही केली जात नाही, त्याच्यामध्ये पूर्ण दुर्बिणीद्वारे केलं जातं. आणि जर गरज नसेल तर तुमचं गोळ्यांवरती पण ट्रीटमेंट होऊ शकतं.
2: खर्च किती येतो? खर्च
1: सर, ह्याचा जर आपलं महात्मा फुले योजने अंतर्गत पण हे ऑपरेशन होतं त्याच्यामुळे त्याचा पण प्रश्न नाहीये. हो, ओके सर, चला.
0: धन्यवाद दादा, फोन केला त्याबद्दल. लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणं, मूतखडा, लघवीचा त्रास किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या समस्या, या त्रासांकडे दुर्लक्ष नको. मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय, मूतखडा आणि प्रोस्टेटशी संबंधित आजारांशी सल्ला आणि उपचार मिळवा सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट, मूत्रविकार तज्ज्ञ तथा पुरुष वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे यांच्याकडे. संबंधित आजाराच्या तपासण्या आणि उपचार घेण्यासाठी एकदा भेट द्या यशोदा युरो केअर अँड गॅस्ट्रो केअर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिवाजीनगर, परभणी. कॉन्टॅक्ट 84-11-99-88-33 या नंबरवर. आरोग्याची काळजी घ्या, मूत्रविकारांवर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हॅलो.
3: हॅलो, आकाशवाणी परभणी.
0: हो, आकाशवाणी परभणी. हॅलो डॉक्टर, कार्यक्रम सुरू आहे.
3: मी सुकळी तालुका वसमत जिल्हा इंगोजूर पंडित आंबोरे बोल.
0: स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं. प्रश्न विचारा आपला.
3: मला लघवी आहे ना, तासातून 2-4 वेळेस जावं लागतं.
0: बर.
3: आणि पूर्ण लघवी तेवढी नाही, थोडीशी होती, बस जावं लागते.
0: बर. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ तथा पुरुष वंध्यत्व

0: तज्ज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे यांना. डॉक्टर, आपण प्रश्न ऐकलाच आहे, काय सांगाल आपण?
1: सर नमस्कार सर. सर आपलं वय किती आहे सर?
2: माझं माझे 87.
1: 87. अच्छा, तर काय त्रास होतोय सर आपल्याला?
2: लगीला काहीच त्रास नाही, फक्त तासातून दोनदा चारदा जावं लागतं.
1: दिवसाचा जास्त त्रास आहे की रात्री सर?
2: दिवसा
1: अच्छा,
2: नाही लगीला बिझी आहे, चटकून जावं लागतं.
1: अच्छा, म्हणजे कंट्रोल होत नाही अर्थात?
2: हा कंट्रोल होते पण नाही गेल्या लगे होत नाही.
1: बर, शुगर वगैरे काय आहे सर आपल्याला? काही गोळ्या
2: नाही, मला शुगर नाही, फक्त दमळ
1: दम आहे,
2: दमाच्या गोळ्या चालू आहे ओढायच्या.
1: बर बर, ठीक आहे सर. तर आपल्याला त्याच्याशी रिलेटेड ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मेडिकल मॅनेजमेंट आपल्याला करता येईल.
2: यावं लागेल तुमच्याकडे?
1: हो, एकदा दाखवलं तर बेटर राहील, कारण सगळ्या गोष्टी आता आपल्याला तुम्हाला विचारून कराव्या लागतील.
0: ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद
2: धन्यवाद
1: धन्यवाद सर.
0: नमस्कार.
3: नमस्कार,
0: परभणी आकाशवाणी केंद्र. हॅलो डॉक्टर, कार्यक्रम सुरू आहे, कोण बोलत आहे?
3: मी साहेबराव पाटील, शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालन्यातून बोलत आहे मॅडम.
0: हा, आजचा विषय आहे मूत्रविकार. आपला काही प्रश्न आहे याबद्दल?
3: मला कधी रात्रीचा लघवीचा जास्त त्रास होतो बा. म्हणजे रात्री 2-4-5 दिवस लघवी जावं लागते, त्याच्या बाद दिवसभर काम करावं, रात्री झोप नाही होत, मग लघवी जावत.
0: बर, अच्छा. तर डॉक्टर साहेब आहेत आपल्या सोबत, डॉक्टर संतोष समिंद्रे परभणीतले, त्यांना विचारूया आपण या प्रश्नाचं उत्तर. काय सांगाल सर?
1: सर नमस्कार.
3: सर नमस्कार.
1: तर सर, आता हा कधीपासून त्रास होतोय तुम्हाला?
3: सर याला आता 1 वर्ष उरालं सर.
1: अच्छा, शुगर वगैरे काय आहे, गोळी चालू आहे सर काही?
3: शुगरची गोळी नाही सर, आम्ही शुगर बी तपासलं, शुगर मध्ये असं काही दुसरा प्रकार सांगितलं नाही, शुगर वाढलेलं आहे काही असं काही सांगितलं नाही.
1: बर, वय सर?
3: वय 70 आहे सर.
1: आणि सर पाण्याचं प्रमाण किती असतं आपलं दिवसभरात? ना
3: पाणी जास्त प्यावं लागतं मला, कारण की पाणी प्यायचं प्रमाण म्हणजे भरपूरच पाणी प्यावं लागतं, कारण की डॉक्टर साहेब सांगतात की पाणी जेवढं पाणी प्याल तेवढं चांगलं असतं शरीराला.
1: ठीक आहे सर, जास्त प्रमाणात म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला 2 ते 2.5 लिटर पाण्याचं प्रमाण पण पुरेसं आहे.
3: हो सर, मग तेवढंच आहे ना.
1: तर साधारण जेव्हा तुम्ही आता तुमच्या बोलण्यावर जे कळतं की रात्रीचा त्रास आहे, तर जेवल्यानंतरचं जे आपण पाणी पितो त्याचं पाण्याचं प्रमाण कमी करणं महत्वाचं राहील सध्याला.
3: जेवणानंतर पाणी पितो आपण ते?
1: हो, तर तो एक साधारण 1/2 ग्लास किंवा फुल पात्र एवढंच पाणी प्यायचं. तर हे थोडेसे चेंजेस करून बघा, आणि बाकी काही सोनोग्राफी वगैरे काही केलेलं असेल तर बाकी काही गोष्टी पाहाव्या लागतील आपल्याला.
3: पहिले नाही चेक केलं सर, पण बाकी काहीच प्रॉब्लेम काहीच नव्हता, त्याच्यामध्ये शुगर वाढलेलं नव्हतं, काहीच नव्हतं.
1: अच्छा, तर सर तुम्ही ना जेवल्यानंतर रात्रीचं जे जेवण असतं आपलं, त्याच्यानंतरचं जे पाण्याचं प्रमाण आहे, जनरली आपण भरपूर प्रमाणात पाणी पितो, तर तो गैरसमज काढणं महत्वाचं आहे की रात्रीच्या जेवल्यानंतरचं पाण्याचं प्रमाण कमी करून पहा. एक साधारण एक थोडीशी सवय लागेपर्यंत त्रास होईल, बट त्यानंतर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल.
3: बर,
0: ठीक आहे.
3: हो,
0: ओके, धन्यवाद फोन केला त्याबद्दल.
3: बर, ठीक आहे, ठीक आहे,
0: ठीक आहे. हॅलो आकाशवाणी परभणी केंद्र. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सुरू आहे, कोण बोलताय?
4: नमस्कार मॅडम, दत्ता जगाडे बोलायचं घरी येऊन.
0: बोला, काय म्हणता? आजचा विषय आपल्याला माहिती आहे, मूत्रविकार हा विषय आहे हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचा.
5: हो मॅडम, मूत्रविकाराचा विषय असा, हा माझा प्रश्न होता की माझ्या आईला मूत्रद्वाराचं ऑपरेशन झालेलं 4 वर्षापूर्वी.
0: बर,
5: आणि आता त्याच्यानंतर आता वारंवार आईला लघवी येत राहते, समजा घंट्याला अर्ध्या घंट्याला.
0: बर बर,
5: असं प्रकारचं आहे समजा.
0: अच्छा,
5: काय मार्गदर्शन होईल?
0: हा, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर संतोष समिंद्रे, आपण त्यांना विचारूया या प्रश्नाचं उत्तर. डॉक्टर काय सांगाल?
1: नमस्कार सर.
4: नमस्कार सर.
1: किडनी स्टोन होता, पण तो किडनी मध्ये होता, कुठे होता, कुठल्या भागामध्ये होता, काही आयडिया?
4: किडनी मध्ये होता सर.
1: अच्छा, तर त्यानंतर एक स्टेंट आपण टाकतो, तो काढलेला आहे सर?
4: हो, काढलेली आहे सर.
1: अच्छा, तर काकूंचं वय किती आहे साधारण?
4: आईचं वय 50 वर्ष आहे सर.
1: बर, आता

0: हा त्रास कधीपासून चालू झाला सर तरी त्या काकूंना?
1: एक वर्ष जवळपास, 6 1 वर्ष म्हणजे कंट्रोल होईना थोडं, लगेच हे व्हायले ताबडतोब.
0: तर तुम्ही जे म्हटलं त्याप्रमाणे सर, आपल्या ज्या भारतीय महिला आहेत यांच्यामध्ये जी नॉर्मल डिलिव्हरी वगैरे राहते, तर
1: हाँ
0: त्याच्यामुळे जे असतं जे पेल्विक फ्लोअर जे म्हणतो, जी लघवीची जागा जिथून बाहेर पडते, तर
1: हाँ अच्छा
0: त्याच्यामध्ये ती जी मसल्स असतात त्या वीक असण्याची शक्यता जास्त राहते.
1: हाँ
0: तर ते हे कॉमन प्रॉब्लेम आहे भारतीय महिलांमध्ये की लघवी कंट्रोल न होणं, थोडंसं खोकला आला किंवा पोटातलं प्रेशर वगैरे जर वाढलं तर लघवी लीक होणं. ठीक आहे, तर
1: बरोबर आहे असं
0: त्यासाठी काही
1: व्हायला.
0: प्रकारचा व्यायाम वगैरे राहतो,
1: हाँ बर
0: तर
1: हाँ
0: त्यासाठी तुम्ही एकदा विजिट केलं तर बरं राहील.
1: बर
0: ठीक आहे, म्हणजे बाकीचं आपल्याला ते बघायला लागेल की बाकी किडनी स्टोन वगैरे परत नाही आहे, काही गोष्टी आहेत की नाही, त्या गोष्टी रूल
1: हाँ
0: आउट
1: हाँ
0: करून त्यानंतर काही नसेल तर आपल्याला जो मी म्हटलं तसं जे पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेसचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपण त्याची स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न करतो, तर हे घरगुती उपाय आपल्याला अवेलेबल आहेत. तर त्यासाठी
1: सर.
0: तुम्ही जे कुणी जवळचे तज्ज्ञ डॉक्टर असतील त्यांना भेटा किंवा परभणीला येऊ शकता.
1: बरं, नक्की सर.
0: हो,
1: ओके, धन्यवाद फोन केला त्याबद्दल. हो, उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
2: हॅलो,
1: हाँ
2: नमस्कार. हॅलो
1: नमस्कार.
2: डॉक्टर कार्यक्रम,
1: हाँ धनंजय बाग बोलतो, गंगापूर तालुका जिल्हा समाजनगर इथून.
2: स्वागत आहे आपलं आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये.
1: हाँ, विषयमय झालं म्हणतो कॉल केला.
2: बोला बोला,
1: आणि
2: प्रश्न
1: डॉक्टर
2: विचारा.
1: साहेब, डॉक्टर साहेब आपल्या कार्यक्रमात स्वागत बरं का.
0: धन्यवाद सर, धन्यवाद.
1: सर माझा एक प्रॉब्लेम आहे लघवीचा, मला आहे ना वारंवार लघवीला जावं लागतं आणि लघवी माझी कंट्रोल होत नाही, अलीकडे ताबडतोब जावं लागतंय.
2: डॉक्टर संतोष समिंद्रे आहेत आपल्यासोबत. तुमचा प्रश्न डॉक्टरांनी ऐकलेला आहे, काय सांगाल डॉक्टर. याच प्रकारचे वारंवार सतत प्रश्न येत आहेत, पण आपल्याला प्रत्येक श्रोत्याला उत्तर देणं आवश्यक आहे. काय सांगाल या प्रश्नाचं उत्तर.
0: सर नमस्कार, आपलं वय किती आहे सर?
1: माझं वय आहे 45.
0: अच्छा, जसं की आपण बघतोय की जे वयस्कर 60च्या वरचा वर्ग आणि एक 60 की 50 वर्षा खालचा वर्ग ह्यांच्यामध्ये लघवीला वारंवार जाणं ह्याच्या कारणं वेगवेगळी असतात. तर 60 वर्षानंतर शक्यतो प्रोस्टेट ग्रंथीची वाढ व लघवीच्या ट्रॅकचं इन्फेक्शन होणं ह्या गोष्टी कॉमन आहेत. तर दुसरी गोष्ट आहे की 40 किंवा 60च्या खालचे जे पुरुष आहेत यांच्यामध्ये एक ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर किंवा ज्या लघवीच्या पिशवीचं आकुंचनता जास्त प्रमाणात होणे किंवा लघवीचं इन्फेक्शन होणे किंवा लघवीचा जो मार्ग आहे त्याचं तो बारीक होणे ज्याला की स्ट्रिक्चर युरेथ्रा असं म्हणतात, अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत का, तर त्या बघणं महत्त्वाचं आहे. तर यासाठी सर आपल्याला काही तपासण्या करणं गरजेचं आहे, त्यानुसार आपण पुढच्या गोष्टी ठरवू शकतो.
1: आणि बघा सर, मला लगेच आली का लगेच आवाज लागतात, कंट्रोल होत नाही लगेच मला.
0: हो, तेच सांगतोय मी. तर त्याच्यामध्ये काय आहे की लघवीच्या पिशवीचं काम आहे किंवा त्याची कॅपॅसिटी, त्याची होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी असते तर ती काही प्रमाणात कमी होणं किंवा मग लघवीच्या पिशवीचं इन्फेक्शन असेल तरी सुद्धा अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. तर त्यासाठी आपल्याला काही तपासण्या कराव्या लागतात, जसं की सोनोग्राफी म्हणा, त्याच्यामध्ये काही नसेल तर एक UDS म्हणून युरोडायनॅमिक स्टडी, आता हे थोडंसं आपल्याला गोष्टी पाहाव्या लागतात, त्याच्यानुसार आपली ट्रीटमेंट सर ठरते.
1: बरोबर. आपलं
0: अच्छा,
1: संभाजीनगरला आहे का असं आपलं एकदम फॅसिलिटी म्हणजे डॉक्टर साहेब आहे का संभाजीनगरला
0: हो,
1: जवळ आपल्या.
0: संभाजीनगरमध्ये पण चांगल्या प्रकारचे मूत्रविकार तज्ज्ञ आहेत. इवन आपल्या घाटी हॉस्पिटलमध्ये पण मूत्रविकार तज्ज्ञ विभाग आहे, तर तिथे पण आपण दाखवू शकता. हो, येस,
1: चालेल, खूप सुंदर उत्तर दिल्याबद्दल सर तुमचं अभिनंदन बरं का.
2: धन्यवाद
0: ओके,
2: दादा,
0: धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणं, मुतखडा, लघवीचा त्रास किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या समस्या, या त्रासांकडे दुर्लक्ष नको. मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय, मुतखडा आणि प्रोस्टेटशी संबंधित आजारांशी सल्ला आणि उपचार मिळवा सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट, मूत्रविकार तज्ज्ञ तथा पुरुष वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे यांच्याकडे. संबंधित आजाराच्या तपासण्या आणि उपचार घेण्यासाठी एकदा भेट द्या यशोदा युरो केअर अँड गॅस्ट्रो केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिवाजीनगर, परभणी. कॉन्टॅक्ट 84 11 99 88 33.

0: या नंबरवर. आरोग्याची काळजी घ्या, मूत्रविकारांवर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टर काय सांगाल बरं की मूत्रविकार हे असे आहेत की बऱ्याचदा ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, एक लाज मनामध्ये निर्माण होते आणि ते कोणाला जास्त सांगितलं जात नाही, परंतु जेव्हा असह्य होतं किंवा आता याच्यावर काय उपाय करावेत राहवत नाही तेव्हा डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. तर काय सांगाल आजच्या या कार्यक्रमातून, मूत्रविकारांकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचे किती गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात?
1: जसं मॅडम आपण विचारलं की आपल्या भागामध्ये परभणी हा भाग स्टोन बेल्ट म्हणून ओळखला जातो, जिथे की क्षारयुक्त पाणी, खडकाळ जमीन वगैरे अशा प्रकारचं असल्यामुळे पेशंट्समध्ये किंवा आपल्या परिसरातील लोकांमध्ये किडनी स्टोनचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. तर तो हा झाला एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर. तर दुसरा एक आहे की अजूनही पेशंटमध्ये ह्याच्या बाबतीत अवेअरनेस नाही आहे की आपल्या परभणीमध्ये याच्याबद्दलची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. अवेलेबल आहे माहिती असून पण त्यांना न दाखवणं किंवा कुठल्या तरी इतर उपचार पद्धतींचा वापर करणं. तर ह्याच्यामध्ये कसं आपण जे ठरवतो की ट्रीटमेंट ही आहे जी किडनी स्टोनची साईज आहे, मुतखड्याची साईज आहे, आपल्याकडे असेल की 4 mm 5 mm 6 mm खडा असेल तर काही ट्रीटमेंटची गरज नाही असा एक मिसकन्सेप्ट आहे. पण ह्याच्यापेक्षा मुतखडा किडनी स्टोन म्हणजे जो आपला किडनीचा भाग आहे त्याच्यानंतर येतो की मूत्रमार्ग किंवा मूत्राशयाची नळी, मूत्राशयाची पिशवी, ह्याच्यामध्ये कुठल्या भागामध्ये किडनी स्टोन म्हणजे स्टोन अडकलेला आहे तर ते बघणं खूप महत्वाचं असतं. तर नाकी त्याच्यामध्ये किडनी जी स्टोनची साईज आहे ती मॅटर करते. तर त्याच्यामुळे किडनीवरती किती प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे, सूज किती प्रमाणात निर्माण झालेली आहे, पेशंटला काय दुसऱ्या कोमॉर्बिडिटीज आहेत जसं की शुगर आहे, बीपी आहे, ह्याच्या बाबतीतली माहिती घेणं पण खूप महत्वाचं असतं. तर प्रत्येक पेशंटची जी बॉडी आहे ती वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते.
0: बरोबर.
1: तर त्याच्यामुळे एका पेशंटमध्ये हा एवढा MM स्टोन पडला म्हणून आपल्यामध्ये तो पडेलच हा गैरसमज करून घेणं अत्यंत चुकीचं आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे अगदी सुरुवातीच्या टाइममध्ये त्याचं योग्य प्रकारे निदान करणं, त्याची काही ट्रीटमेंट असेल, इवन मेडिकल मॅनेजमेंट गोळ्या औषधाने होईना किंवा मग सर्जिकल असेल तर ती करणं गरजेचं आहे. आपण अशा प्रकारचे पण पेशंट पाहिलेले आहेत की ज्यांच्यामध्ये 4 mm स्टोनमुळे पण किडनी खराब झालेली आहे.
0: बर.
1: तर त्यामध्ये त्यावेळी आपल्याला ऑप्शन उरतो तो किडनी काढणं. तर हे कितपत योग्य आहे याचा विचार आपल्या श्रोत्यांनी करणं गरजेचं आहे.
0: बरोबर आहे. डॉक्टर काय सांगाल, मुतखड्या संदर्भातच आपण बोलत आहोत तर मुतखडा वारंवार होऊ शकतो का?
1: हो, एकदा आपल्या पेशंट्सचं नेहमी एकच हे असतं की बाबा माझ्या नातेवाईकांचं ऑपरेशन 2 वर्षापूर्वी झालं होतं, त्यांना परत खडा झाला. तर आपल्या बॉडीचं एक प्रोसेस राहते, त्याच्यामध्ये काही पेशंट्समध्ये वारंवार स्टोन होणे अशा प्रकारचं एक मेटाबॉलिक डिसऑर्डर जे म्हणतो तशा प्रकारची, त्यामुळे पण पेशंटमध्ये स्टोन वारंवार होणं हे दिसू शकतात.
0: बर बर. मग त्याच्यावर आपण काय उपाय काय करायला हवा की हा स्टोन होऊ नये यासाठी काही उपाय करू शकतो आपण?
1: हो नक्कीच मॅडम. वारंवार स्टोन होऊ नये म्हणून काही जे आहारातील आपल्याला पथ्य पाळणं आहे, जसे की मिठाचे प्रमाण कमी घेणे, प्रथिनांचे प्रमाण म्हणजे जे नॉन व्हेज मांस मच्छी जे आहे त्याचं प्रमाण कमी करणं, त्याच्यानंतर आपण नेहमी जे ऐकतो ज्या भाज्यांमध्ये किंवा फळांमध्ये ऑक्झलेटचं प्रमाण जास्त असतं, जसं की टोमॅटो, कॉलीफ्लॉवर, पालक, जे फळांमध्ये चिकू, द्राक्ष, मांसाहारी पदार्थ, काजू ह्यांचं सेवन, व अगदीच आपण जे आता बघतो की चॉकलेट किंवा कोल्ड्रिंक्स ह्यांच्यामुळे पण शरीरामधील ऑक्झलेटचे प्रमाण वाढून स्टोन होण्याचे शक्यता असू शकते.
0: बर बर.
1: तर त्या स्टोनचं एक अनालिसिस किंवा त्याची तपासणी करणं महत्वाचे आहे की तो कुठल्या प्रकारचा स्टोन आहे.
0: बर.
1: आणि त्यानुसार आपण पेशंटला मग जे काही पथ्य पाळायचे असतील तर त्या प्रकारची ट्रीटमेंट सांगतो.
0: बर. आपण बघतोय डॉक्टर की हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात

0: मध्ये बऱ्याच अंशी अबव 60च्या सगळ्या श्रोत्यांचे आपल्याला फोन येत आहेत. तर काय सांगाल की मूत्रविकाराच्या ह्या ज्या समस्या आहेत, म्हणजे आफ्टर 60 या समस्या अधिक जाणवतात का
1: हो मॅम, नक्कीच.
0: आणि त्या कशामुळे जाणवतात हे पण सांगा. एक फोन येतोय, आधी तो फोन घेऊ आपण, या प्रश्नाचं उत्तर नंतर जाणून घेऊ. आकाशवाणी परभणी केंद्र आहे आणि हॅलो डॉक्टर कार्यक्रम सुरू आहे. कोण बोलताय?
2: खेजुळ्याहून रामचंद्र डुकरे बोलतो.
0: स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं. प्रश्न कोणता आहे आपला? आजचा विषय आहे मूत्रविकार.
2: मूत्र मार्गातील जे संसर्गजन्य होतो तो कशामुळे होतो ते आणि त्याचे लक्षण.
0: बर बर. अच्छा, तर आपल्यासोबत आहेत परभणीतील सुप्रसिद्ध मूत्रविकार पुरुष वंध्यत्व तज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे. आपण त्यांना विचारूयात. डॉक्टर, काय सांगाल बरं की मूत्रमार्गामधील संसर्ग का होतो आणि त्याची लक्षणं काय आहेत? आपल्याला आधी काही त्याचे सिम्प्टम्स दिसू शकतात का? काय सांगाल?
1: नक्कीच मॅडम. मूत्रमार्गामध्ये जे जंतुसंसर्ग होणं ह्याच्यामध्ये जे सिम्प्टम्स कॉमनली आपल्याला दिसतात की ज्याच्यामध्ये पाठदुखी, वारंवार लघवीला जाणे, लघवीला जळजळ होणे किंवा लघवी करताना त्रास होणे किंवा लघवी न होणे, अशा प्रकारचे सिम्प्टम्स पेशंटच्या जे मूत्रमार्ग कुठला अफेक्ट झालेला आहे, कुठला इन्वॉल्व झालेला आहे त्याच्यानुसार दिसू शकतात. तर ही किंवा लघवीमध्ये रक्त जाणं अशा प्रकारचे लक्षणं देखील दिसू शकतात. आता ह्या कुठल्या मार्गामध्ये आपल्याला अडथळा निर्माण झालाय किंवा इन्फेक्शन झालंय ह्याच्यासाठी आपल्याला पेशंटचे जे पेशंटला शुगर आहे, बाकी काही कोमॉर्बिडिटीज आहेत की नाही ह्या गोष्टी बघणं पण महत्वाचं आहे. कारण जे शुगरच्या पेशंटमध्ये आहे त्याचं लघवीचं इन्फेक्शन फार लवकर प्रमाणात पसरण्याची शक्यता राहते.
0: बर.
1: किंवा मग तो किडनीतनं रक्तामध्ये पसरणं ह्या गोष्टी पण लवकर होऊ शकतात. तर ह्या गोष्टी आपल्याला पाहायला लागतात.
2: आणि सर, माझा दुसरा प्रश्न आहे, जो मुतखडा आहे ना सर.
1: हो हो, बोला ना.
2: मुतखडा होण्याचे कारण आणि मुतखडा झाल्याच्या नंतर सुरुवातीचे जे लक्षण आहेत.
1: कुठल्या भागात बोलते सर? पण
2: रामचंद्र डुकरे, खेडुळा तालुका, पाथरी येथून.
0: अच्छा.
1: जसं की मी आपल्याला मगाशी सांगितलं की परभणी जिल्हा हा स्टोन बेल्ट म्हणून ओळखला जातो. स्टोन बेल्ट म्हणजे की आपल्या भागामध्ये स्टोनचं प्रमाण खूप प्रमाणात आहे, जसं की क्षारयुक्त पाण्याचं
2: प्रमाण जास्त आहे सर.
1: हो हो. तर तोच आहे की एक जो एन्व्हायरमेंटल फॅक्टर जो आपल्याला भौगोलिक परिस्थिती म्हणतो, तसं क्षाराचं प्रमाण जास्त असणं आपल्या पाण्यामध्ये रेग्युलर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपल्या आहार, आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतो, पाणी किती प्रमाणात घेतो. बाकी दुसऱ्या गोष्टी असतात की आपण लघवी किती वेळा धरून ठेवतो, हे पण गोष्टी आपल्या ज्या स्वतःच्या हातात आहेत त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे पण जे आपण लघवीचा जंतुसंसर्ग होणं, त्या तो होऊन होऊन पण स्टोन होण्याचे चान्सेस वाढत असतात. तर आता ह्या जी तुम्ही म्हटले की स्टोन कुठल्या भागामध्ये होतो त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट होते. तर ह्याच्यामध्ये स्टोन किडनीमध्ये जर झाला तर त्याच्या साईजनुसार त्याची ट्रीटमेंट ठरते. जशी त्याच्यामध्ये असतं की PCNL ज्याच्याद्वारे दुर्बिणीद्वारे आपण स्टोन ब्रेक करून तो काढतो. दुसरा असतो एक RIRS ज्याच्यामध्ये एक खालूनच लघवीच्या मार्गामधूनच एक दुर्बीण टाकतो आपण आणि त्याचं लेझरद्वारे त्याचं एक पावडर बनून आपण तो स्टोन नाहीसा करतो. असं हे मूत्र मार्गातील कुठल्या भागामध्ये स्टोन आहे त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरते. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या सर्जरीज आहेत, PCNL, मिनी PCNL, URSCOPY, त्याच्यानंतर RIRS.
2: सर, प्रोस्टेट समस्या म्हणजे काय सर? ते
1: प्रोस्टेट म्हणजे पुरुष ग्रंथी असते सर. जे लघवीची पिशवी असते त्याच्या खालच्या भागामध्ये ती ग्रंथी असते, ती एक प्रकारची ग्रंथी आहे. तर हे जे वयामानानुसार त्यांची वाढ होत राहते. ठीक आहे. जसं की आपण जे टेस्टिकल्स म्हणतो किंवा टेस्टोस्टिरॉन त्याच्यावरती ऍक्ट होऊन वयामानानुसार त्याची वाढ होते आणि वयानुसार त्याला लघवीच्या मार्गामध्ये लघवीला अडथळा निर्माण करते. तर हे वयस्कर पुरुषांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात त्याचा
2: वयस्कर पुरुषांमध्ये जास्त प्रमाण आहे का त्याचं?
1: हो हो हो.
0: ठीक आहे.
2: धन्यवाद सर, माहिती दिल्याबद्दल.
1: धन्यवाद. धन्यवाद.

0: तर आपल्या कार्यक्रमाची वेळ पण संपत येते आहे डॉक्टर. तर काय सांगाल की सर्वांसाठीच, म्हणजे आत्तापर्यंत आपण वयोवृद्ध लोकांसाठी, म्हणजे आफ्टर 60 जे श्रोते होते त्यांचे खूप सारे प्रश्न होते आणि बऱ्याचशा समस्या ह्या आफ्टर 60 होतात, वयोमानानुसार होतात हे आपण सांगितलं. परंतु आपण पाहतो आहोत की हल्ली तरुणांमध्ये देखील हायजीन हे खूप महत्त्वाचं एक कारण आहे मूत्रसंसर्गाचं. तर काय सांगाल सगळ्यांसाठी मूत्रविकारांच्या संसर्गांपासून दूर जर राहायचं असेल तर अगदी दैनंदिन व्यवहारामध्ये कोणकोणत्या छोट्या गोष्टी आपण त्या पाळायला हव्यात, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, समारोप करताना आपण काय सांगाल सर?
1: लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणं, मुतखडा, लघवीचा त्रास किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या समस्या, या त्रासांकडे दुर्लक्ष नको. मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय, मुतखडा आणि प्रोस्टेटशी संबंधित आजारांशी सल्ला आणि उपचार मिळवा सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट, मूत्रविकार तज्ञ तथा पुरुष वंध्यत्व तज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे यांच्याकडे. संबंधित आजाराच्या तपासण्या आणि उपचार घेण्यासाठी एकदा भेट द्या यशोदा युरो केअर अँड गॅस्ट्रो केअर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिवाजीनगर, परभणी. कॉन्टॅक्ट 84 11 99 88 33 या नंबरवर. आरोग्याची काळजी घ्या, मूत्रविकारांवर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
2: नक्कीच मॅडम, की आपण जे बघतोय की यंग मुलं झाले किंवा तरुण मुलं मुली झाल्या, वयस्कर माणसं झाली, यांच्यामध्ये जंतुसंसर्गाचं प्रमाण खूप प्रमाणात, म्हणजे युटीआयचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं. तर ह्याच्यामध्ये की रेग्युलर आपलं पाणी वेळेवर घेणं, पाण्याचं प्रमाण वाढवणं, त्याच्यानंतर लिंबू सरबत जे आपण घरी घरगुती उपाय म्हणून जे वापरतो तो रेग्युलरली पिणं, त्याच्यानंतर लघवीला वेळेवर जाणं, किंवा जास्त वेळ आपण कामाचा लोड आहे, आपण काहीतरी कॉम्प्युटर वरती काम करतोय म्हणून एक जास्त वेळ त्याला लघवीला धरून न ठेवता एक पर्टिक्युलर टाइम नंतर लघवी पूर्णपणे साफ करणं, त्याच्यानंतर एक शक्यतोवर एक आपला प्रायव्हेट बाथरूमचा वापर करणं, किंवा जरी सार्वजनिक ठिकाणी आपल्याला वापरायचं असेल तर थोडीशी स्वच्छता बघणं, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. दुसऱ्या गोष्टी आहेत की आजचा आपण जे पॅक्ड फूड्स म्हणतो, जसं की चिप्स, त्याच्यामध्ये की सॉल्टचं प्रमाण खूप प्रमाणात असतं, कोल्ड ड्रिंक झालं, म्हणजे कार्बोनेटेड ड्रिंक्स जे म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण खूप प्रमाणात असल्यामुळे शरीरामध्ये जेव्हा सॉल्ट प्रमाणात जातं त्यावेळी लघवीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढून मूत्रमार्गामध्ये कॅल्शियम स्टोन होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर शक्यतोवर घरचा आहार घेणं, ह्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील.
0: बरोबर आहे. आत्तापर्यंत आपण हॅलो डॉक्टरचे जे जे विषय घेतले प्रत्येक डॉक्टरांनी आपल्याला हेच सांगितलं की आहाराकडे खूप लक्ष देणं आवश्यक आहे, आपली दैनंदिन जीवनशैली आहे ती प्रमाणबद्ध असणं आवश्यक आहे. मूत्रसंसर्ग जे आहे या मूत्रसंसर्गाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, योग्य वेळी वेगवेगळ्या ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्या करणं आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं आज हॅलो डॉक्टर कार्यक्रमातून आपण श्रोत्यांपर्यंत हाच मोलाचा संदेश दिलाय की दुर्लक्ष करता त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेणं. डॉक्टर वेळात वेळ काढून आज कार्यक्रमात आलात आणि सारखे सारखे एकच प्रश्न येत होते त्या प्रश्नांना आपण मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
2: धन्यवाद मॅडम. जसं की मॅडमने सांगितलं की कुठल्याही साध्यातल्या साध्या लक्षणाला पण आपण टाळणं योग्य नाहीये, तर आपण जे मूत्रसंसर्गाबद्दल आज डिस्कशन केलं तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला लघवी संदर्भात त्रास असेल तर आपल्या परभणीमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आपण ज्या भागामध्ये राहता त्या भागातील तज्ज्ञ डॉक्टरांना आपण नक्कीच कन्सल्ट करावं. धन्यवाद सर.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते यशोदा युरो केअर अँड गॅस्ट्रो केअर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिवाजीनगर, परभणी.
3: प्रायोजकत्व हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. विषय होता मूत्रविकार. फोनवरून श्रोत्यांशी संवाद साधणार होते युरोसर्जन डॉक्टर संतोष समिंद्रे. निवेदन होतं सिमिंतनी कुंडीकर यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: नमस्कार. सह संवाद.

आपण ऐकत होतात कार्यक्रम सहज संवाद. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, श्रोते हो, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन होतं. अगदी वाजत गाजत छान पैकी गणपती बाप्पा विराजमान होतात आणि मग अर्थातच सगळीकडे मोदकाचा सुगंध दरवळतो. हा, एकीकडे आपण बाप्पाची आराधना करतो, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या या गणपती बाप्पासमोर आपण सहज नतमस्तक होतो, तेव्हा श्रोते हो, गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीता आपण आता ऐकूया. हे रंब तू गणनायका. लेखन आणि निवेदन वैखरी जोशी. गायन कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू आणि संगीता साठे. तबला साथ गुरशांत सिंग. हार्मोनियम साथ अभिषेक साठे. ऐकूया तर हे रंब तू गणनायका.
1: ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश साधियेला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तीनही देवांचे गुणवैशिष्ट्य ज्याच्यात आहे असा गणपती, त्याचं आज घरोघरी आगमन झालंय. खरं तर ह्या गणेश आगमनाची तयारी ही बरेच दिवस आधीपासून सुरू होते. मखर, फुलं, पत्री, पूजन साहित्य, नैवेद्य, प्रसाद, आरत्या, भजनं ह्याची जोरदार तयारी सुरू होते. बऱ्याच ठिकाणी गणेशमूर्ती ही आदल्या दिवशीच आणली जाते आणि पहाटेच्या मंगलमय वातावरणात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. लांबचा प्रवास करून आपल्या घरी आलेल्या ह्या गणपतीच्या श्रमपरिहारासाठी त्याच्या प्रतिष्ठापनेपासून ते अगदी विसर्जनापर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने त्याची सेवा करत असतो. गणपतीची आरती, भजनं ह्यात सर्वजण अगदी तल्लीन होऊन जातात. काही जण गणपतीची आराधना पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भूपाळी म्हणून करतात. अशीच एक सुंदर भूपाळी आपण आता ऐकूया. रचना आहे कृष्णाताई आठवले यांची.

गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली की त्याला मोदक आणि सुग्रास भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो आणि पूजेची सांगता ही आरती करून केली जाते. निरनिराळ्या देवांचं स्तवन करताना सुंदर आरत्यांची रचना अनेक जणांनी केल्या आहेत. गणपतीच्या पारंपरिक आरत्या समर्थ रामदास स्वामींनी केल्या आहेत. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती सुरू झाली की मन आपोआप प्रसन्न होतं. असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामींना ही आरती अष्टविनायकातील एक गणपती असलेल्या मयुरेश्वराच्या देवळात सुचली. मोरगाव येथील मयुरेश्वर त्याच्या गाभाऱ्यात जेव्हा रामदास स्वामी उभे होते तेव्हा त्या मोरेश्वराच्या दिव्य स्वरूपाचे त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांना ही आरती तिथे सुचली जी आज सगळीकडे म्हटली जाते. समर्थ रामदास स्वामींचीच गणपतीसाठी अजून एक प्रचलित आरती आहे, ती म्हणजे नाना परिमळ द्रव्ये सुवासिक सुंदर केशर कस्तुरी टिळक लाविला कपाळी मुकुट कुंडले शोभती कपाळी झळके भावे ओवाळू आरती सिद्धी विनायका. आपल्याकडे महाराष्ट्रात ह्या आरत्या प्रसिद्ध आहेत, तर उत्तर भारतात सेंदूरलाल चढायो अच्छा गजमुख को ही आरती विशेष प्रसिद्ध आहे. अशीच एक सुंदर आरती कृष्णाताई आठवले ह्यांनी रचली आहे. गिरिजा सुत श्री गणेश भक्त वत्सला असं म्हणत त्यांनी गणपतीची आळवणी

ईश्वर हा निर्गुण निराकार आहे असं म्हणतात, तर काहींना तो सगुण साकार रूपात दिसतो. ज्याच्या मनी जसा भाव तसा त्याला त्याचा देव दिसतो अशी सर्वांची भावना असते. गणपती ही देवता तर अशी आहे की भक्तांना जास्वंदीच्या फुलातही रक्तवर्ण गजानन दिसतो, कोणाला पिंपळ पानात प्रथमेश दिसतो. पूजाविधींमध्ये सुपारीला गणपती स्वरूप मानून शूर्पकर्णाची पूजा केली जाते, तर कोणाला नदीच्या नागमोडी वळणांमध्ये वक्रतुंड गणरायाचा आभास होतो. संत तुकाराम हे खरं तर विठ्ठल भक्त होते, पण त्यांना हाच गणपती विठ्ठलासम भासला आणि त्यांनी त्यांच्या एका रचनेत गणपतीचं सुंदर वर्णन केलंय. त्यांना गणपती पायात घागुऱ्या वाळे घालून नाचत येताना दिसतो. विठ्ठलाच्या भाळी जसा कस्तुरीचा टिळा आहे तसाच गणपतीच्या भाळी दिसतो. विठ्ठल गणपती नाही दुजा असं ते म्हणतात. चला आपणही ह्या विठ्ठल गणपतीचं दर्शन संत तुकाराम महाराजांच्या ह्या पुढील अभंगातून घेऊया.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणपती वंदनेने केली जाते। ह्यामागे सर्वांची ही भावना असते की त्या कलेची देवता असलेल्या अशा गणरायाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असावेत। आपली कला सादर करताना कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून त्या विघ्नहर्त्याची विघ्नेशाची आळवणी केली जाते। आपली कला अधिकाधिक बहरावी यासाठी गुणाधीश कवीश अशा गजाननाचा वरदहस्त लाभावा हीच प्रत्येक कलाकाराची इच्छा असते। कलाकाराला यशस्वी होण्यासाठी मेहनतीची तयारीची जशी अत्यंत गरज असते ना, तसंच सिद्धिविनायक पाठीशी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि ह्या सर्व वाटचालीत जर काही उणीवा राहिल्या, चुका झाल्या, तर हाच विनायक सर्व उणीवा चुका लंबोदर बनून पोटात घेतो ही आपली दृढ श्रद्धा असते। तर अशा ह्या मंगलमूर्तीचंच स्तवन आपण पुढील गीतात ऐकूया।

गणपतीचं आगमन हे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला होतं. भाद्रपद हा मराठी महिन्यातील सहावा महिना. वर्षा ऋतू त्याच्या उत्तरार्धाकडे आलेला असतो. शेतांमध्ये पेरणी झालेली असते आणि आता पिकांना बहर येण्याचा असा हा काळ. समस्त शेतकरी वर्ग पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करतो. कोरडा दुष्काळ, पूर किंवा रोगराई ह्यापासून पीक वाचलं पाहिजे हीच त्याची इच्छा असते. आणि अशावेळी वरदविनायक अशा ह्या श्री गणेशाचं पृथ्वीवर आगमन होतं. त्याच्या कृपेने निसर्गचक्र, ऋतुचक्र योग्य मार्गक्रमणा करतं आणि मग मनुष्य, प्राणी, पक्षी सर्व आनंदित होतात. पाऊस पाणी छान झाल्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदी होते आणि प्रत्येकजण मग आपल्या ह्या लाडक्या शुभंकराची निरनिराळ्या नावांनी स्तुती करतो. ओंकार, मयुरेश, बल्लाळेश्वर अशी या गणरायाची किती नावं आठवावी. स्मृती प्रभू ह्यांनी पण त्यांच्या या गीतात अशीच गणेशाच्या वेगवेगळ्या नावांची छान माळ गुंफली आहे.

सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वादशेतानि नामानि यः पठे शृणुयादपि। हा श्लोक कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी म्हटला जातो। कार्यामध्ये कोणतेही संकट विघ्न येऊ नये म्हणून हा शुभ श्लोक म्हणण्याची प्रथा आहे। नारद पुराणात नारद रचित संकटनाशन स्तोत्रातील हा श्लोक आहे। ह्या श्लोकाच्या पठणामुळे येणारी विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे। ह्यातीलच पुढील श्लोक आहे, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सक्ते चैव विघ्नस्तस्य न जायते। विद्यार्थ्यांसाठी तो गजानन विद्यापती बनून अज्ञान लयास घालवतो, शरण येणाऱ्यांसाठी दयानिधी होतो, संकटात असणाऱ्यांच्या अडचणी विघ्नहर बनून दूर करतो आणि भक्तांसाठी सुखाचा सागर बनून येतो। अशा या गणनायकाची हेरंबाची स्तुती आपण पुढील गीतात अनुभवणार आहोत। ही रचना आहे सदानंद डबीर

अथर्वशीर्ष हे श्री गणेशासाठी म्हटलं जाणारं स्तुतिपर स्तोत्र आहे. गणक ऋषींनी हे स्तोत्र रचलं होतं. अथर्व म्हणजे स्थिरता आणि शीर्ष म्हणजे मस्तक किंवा बुद्धी. हे स्तोत्र म्हटल्यामुळे बुद्धीला स्थिरता येते असं म्हणतात. या अथर्वशीर्षातील पुढील काही ओळींमध्ये गणपतीचं वर्णन केलंय. त्वं वाग्मयस त्वं चिन्मयः त्वं आनंदमयस त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंद द्वितीयोसी त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासी त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. 14 विद्या आणि 64 कलांची देवता असलेल्या श्री गणेशाची आराधना प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतात. विद्वान त्यांच्या विद्वत्तेने जगाला नवीन नवीन विद्यांची ओळख करून देतात, तर कलाकार आपल्या कलेने सर्वांची मनं रिझवतात, मनोरंजन करतात. आज हेरंब तू गणनायका ह्या कार्यक्रमाद्वारे आम्हीसुद्धा गणपतीची आमच्या परीने सेवा केली आणि ही सेवा गणरायाच्या चरणी अर्पण केली. तोही सुखकारक बनून भरभरून आशीर्वाद देईल हीच त्यामागे आमची भावना आहे. आता जी आपण रचना ऐकणार आहोत त्यामध्ये कवयित्री म्हणते त्याप्रमाणे तूच आदी तूच अंत अशा असलेल्या ह्या श्री गणेशाची कृपा

बघता बघता गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत येऊन ठेपतो. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. सकलजन अतिशय जड अंतःकरणाने ह्या गणरायाला निरोप देतात खरा, पण गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या असं बाप्पाकडून हक्काने आश्वासनही घेतात. ह्या अशा

आपल्या लाडक्या मोऱ्याची आम्ही आमच्याकडून जमेल तशी संगीत सेवा केली. आम्ही गणपतीच्या चरणी ही सुमनांजली अत्यंत आदराने वाहत आहोत. आता जी रचना आहे त्यात कृष्णाताई आठवले म्हणतात, काय देऊ काय मागू तू जाणसी काय सांगू. अशाच आपल्या सर्वांच्या भावना आहेत. आपण त्या ईश्वराला काय देणार, तोच दाता आहे. त्यामुळे आपण भैरवीच्या सुरात ही सुमनांजली गणरायाला वाहून आपल्या ह्या कार्यक्रमाची सांगता करूया.

श्रोते हो आताच आपण ऐकत होतात गणपती विशेष कार्यक्रम हे रंबतू गणनायका. याचं लेखन आणि निवेदन केलं होतं वैखरी जोशी यांनी आणि यात सहभागी झाले होते जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू आणि संगीता साठे. तबला साथ गुरशांत सिंग, हार्मोनियम साथ अभिषेक साठे, निर्मिती सहाय्य मधुलिका नेरुरकर आणि सुहिता मराठे, सादर करते दीपक केसावलेकर.

0: काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. मैत्रिणींनो, श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला.
0: यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

राजा बरांस्पे दिग्दर्शित पडछा या चित्रपटातलं कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर राजा ठाकूर दिग्दर्शित एकटी या चित्रपटातलं सुलोचना कानन कौशल यांनी अभिनय केलेलं हे गीत.

एकटी चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. तर राजा ठाकूर दिग्दर्शित सुलोचना आणि कानन कौशल या नायिका डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्याबरोबर होत्या. कार्यक्रमात यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं लक्ष्मी आली घरा या चित्रपटातलं माधव शिंदे दिग्दर्शित सुलोचना आणि उमा अभिनीत हे गीत.

कार्यक्रमात यानंतर राजदत्त दिग्दर्शित देवमाणूस चित्रपटातलं अनुपमा सरला येवलेकर अभिनीत आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत.

आशा भोसले यांच्या स्वरातली देवमाणूस चित्रपटातली गदी माडगुळकर लिखित सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली लावणी आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरातलं एकटी चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.

सुधीर फडके यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण काशीनाथ घाणेकर यांनी ज्या नायिकांबरोबर चित्रपटात कामं केली त्या चित्रपटातली गीतं आपण ऐकलीत. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू.

0: वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात सुरू झालेला हा उत्सव आता राज्य उत्सव म्हणून साजरा केला जातो. ऐकूया त्याचा थोडक्यात वृत्तांत.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी पार्थिव गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून सपत्निक पूजा केली. मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरितालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं. प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाची जन्मभूमी असलेल्या पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे.
0: गणेश चतुर्थी निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. देशात इतरत्रही गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र लहान मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा उत्सव आता परदेशातही साजरा होतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. नवी दिल्लीत 18वी ब्रिक शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केंद्र सरकारच्या सर्व विभागांचे आणि संस्थांचे आभार मानले आहेत. या शिखर परिषदेचं आयोजन म्हणजे एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती, मात्र सर्वांच्या सहकार्यानं ती यशस्वी झाली असं मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध ब्रिक्स बैठका आयोजित केल्याबद्दल सर्व राज्य सरकारांचे आभारही त्यांनी मानले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 18व्या ब्रिक शिखर परिषदेच्या यशस्वीतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऐतिहासिक नवी दिल्ली जाहीरनामा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक प्रभाव वाढत असल्याचं द्योतक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांमधलं सहकार्य सर्वसमावेशक आणि मानव केंद्रित करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला. नेतृत्व म्हणजे फक्त मोठा आवाज नाही तर सर्व सहमतीची शक्ती असते हे या परिषदेच्या निमित्तानं भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे असं राजनाथ सिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्नपदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ समुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI FIR दाखल केला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं CBIला दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

ആകാശവാണി മുംബൈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं केला FIR दाखल. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी क्लब मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येतो. श्री गणेशाच्या आशीर्वादाने देशाची प्रगतीच्या मार्गावर अखंड

0: त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या नाईटक्लबमध्ये गेल्या वर्षी 6 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी अधिक चांगलं आरोग्य सहकार्य, नवोन्मेष, काटकपणा आणि शाश्वत वित्त पुरवठा यांची गरज अधोरेखित केली आहे. ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेच्या या 4 संकल्पना जागतिक आरोग्याशी थेट निगडीत आहेत असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ब्रिक्स नेत्यांना सज्जता, उत्तरदायित्व आणि दीर्घकालीन वचनबद्धता अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं. अलेक्झांडर झ्वेरेव्हनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 असा पराभव केला. या हंगामातलं झ्वेरेव्हचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्यानंतर दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच 8 वर्षांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 मधून बाहेर पडून 12व्या स्थानावर घसरला आहे. सर्वाधिक 428 आठवडे पहिल्या स्थानावर राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ताज्या आकडेवारीनुसार यॅनिक सिनर पहिल्या, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारा अलेक्झांडर झ्वेरेव्ह दुसऱ्या तर कार्लोस अल्काराज 3र्या स्थानावर आहे. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारणारा बेन शेल्टन 4थ्या तर फिलिक्स ऑजर अलियासिम 5व्या स्थानावर आहे. दुहेरीत भारताचा युकी भांबरी 44व्या तर एन श्रीराम बालाजी 49व्या स्थानावर आहे. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं श्रीलंकेवर 72 धावांनी मात केली आणि अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेतलं भारताचं हे विक्रमी 8वं अजिंक्यपद आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या 129 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 183 धावांचा डोंगर रचला. भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 4 चेंडूंमध्येच 111 धावांवर तंबूत धाडला. शफाली वर्माला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. भारताचा अग्रमानांकित तिरंदाज धीरज बोम्मदेवरा यानं विश्वचषक स्पर्धेच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतला दुसरा सामना उद्या तर 3रा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. देशातल्या 9 राज्यांमधल्या 147 कोळसा खंडांचा लिलाव 2020 पासून करण्यात आल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. यातून 47,500 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल आणि सुमारे 4,90,000 रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ, देशात सर्वत्र सणाचा उत्साह. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI केला FIR दाखल. गोवा नाईटक्लब आग प्रकरणी क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव्ह अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 1:40 आणि 25 सेकंद झाली आहेत.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. कांद्याला 5,330 इतका उच्चांकी दर. नाशिक जिल्ह्यातल्या येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटींच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून 3,200 रोजगारांच्या निर्मिती प्रकल्पाला मंजुरी. स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिक महानगरपालिकेला 30 लाख रुपयांचं पारितोषिक. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या 3 दिवसीय आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचं दिंडोरीतल्या शिवनई इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
3: आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक

0: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या पोर्टलवर नाशिक जिल्ह्यातील 23,798 शेतकरी कर्ज खात्यांची माहिती पाठवण्यात आली होती. प्राथमिक तपासणीत 18,453 खाती पात्र ठरली तर त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12,311 खातेदारांच्या कर्ज खात्यात 86,72,00,000 रुपये जमा करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. प्राथमिक कृषी पतसंस्थांमार्फत शेतकऱ्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज देण्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे. चांगल्या दराच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा अद्याप पुरेशा प्रमाणात बाजारात आला नसल्यानं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसात कांद्याची आवक कमी होऊन कांद्याला 5,330 रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला आहे. गेल्या काही दिवसात ठोक बाजारात कांद्याच्या दरात सरासरी 450 ते 500 रुपयांची वाढ झाल्यानं किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढले आहेत. कांद्याचे दर वाढत असल्यानं केंद्र सरकारनं बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून 453 मेट्रिक टन कांदा दिल्लीला तर 740 मेट्रिक टन कांदा चेन्नईला पाठवला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटी रुपयांच्या मेगा प्रोजेक्टला नुकतीच मान्यता देण्यात आली. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि सुखजित स्टार्च अँड केमिकल्स या उद्योगाशी मेगा प्रोजेक्ट म्हणून सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पातून 3,200 व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 200 थेट तर 3,000 अप्रत्यक्ष रोजगारांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा येवला आणि परिसरातील सुमारे 40,000 ते 50,000 मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. शहरातील वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. स्वच्छ वायू सर्वेक्षण 26 अंतर्गत नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 वॉर्ड स्तरीय सर्वेक्षणात 3रा क्रमांक मिळाला. यामुळे महापालिकेला 30,00,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथं इंदिरा गांधी पर्यावरण भवनातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम हा 3 दिवसीय आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात राहुल देशपांडे मैथिली ठाकूर यांनी सांगीतिक सेवा दिली. याशिवाय अमृतसर येथील श्री दरबार साहिबचे हुजुरी रागी भाई मनिंदर सिंहजी यांची गुरुवाणी देखील झाली. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रवचनानं कार्यक्रमाची सांगता झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचं दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विद्यापीठानं नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन मोहिमेअंतर्गत राज्यातील 72 नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे शिबिर नाशिक शहराजवळील गंगापूर धरणाजवळ पार पडलं. 10 दिवसांच्या शिबिरात सहभागी जिल्हाध्यक्षांनी प्रत्यक्ष कार्यानुभव म्हणून गोवर्धन येथे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत काम केलं. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील त्यात सहभागी झाले होते. या निवासी शिबिराचा समारोप पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडला. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत दशरथ पुजारी यांच्या स्वरातलं हे गीत, सुरेश भट यांचं.

पुष्पा पागधरे यांच्या स्वरातलं प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व लोककलांचा प्रारंभ हा गणेशाच्या स्तुतीने होतो. महाराष्ट्रात देवीचा गोंधळ आणि खंडोबाचं जागरण यांचा प्रारंभ गणेश वंदनेनं होतो. गोंधळ म्हणजे गणांचे दल जो कला प्रकार सादर करतात. तो गोंधळ 13व्या शतकात गोंधळाचे ग्रांथिक पुरावे दिसतात. गोंधळाला गोंडली नृत्य असं म्हटलं जायचं आणि तो भूतमातेच्या महोत्सवात सादर व्हायचा. भूतमातेच्या महोत्सव

0: उत्सवाचे उल्लेख 7व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत आढळतात. संगीत रत्नाकर, संगीत समय सार, नृत्य रत्नावली, ओमा पतंग आदी ग्रंथात गोंधळाचे उल्लेख दिसतात. लग्नमुंजीच्या शुभप्रसंगी कुळधर्म कुळाचार म्हणून सादर होणाऱ्या गोंधळात गणेशाचा धावा सुरुवातीला होतो. मंडळी, आपण नेहमी एक वाक्प्रचार वापरतो, काय गोंधळ लावलाय, पण खरोखरच गोंधळ लावला जातो तो देवीचे उपासक रेणूराई गोंधळी आणि कदमराई गोंधळी यांच्याकडून. रेणूराई गोंधळी माहूरच्या रेणुकेचे उपासक असतात, तर कदमराई गोंधळी तुळजापूरच्या भवानीचे उपासक असतात. संबळ, तुंतुणे आणि मंजिरी या वाद्यांच्या साथीने गोंधळामध्ये गणेश वंदना होते. ती अशी: आई राजा उदे उदे, सदानंदाचा उदे उदे, बोल भवानी माता की जय, मूषक वाहन सुख सजणारे गणपती, गजवदना गजानना, गौरीच्या नंदना गणपती गजवदना, देवा गजवदना रामा गजवदना, स्वामी गजवदना गौरीच्या नंदना रे गणपती गजवदना, पायी घुंगरू वाजती रे गणपती गजवदना, लाल शेंदूर ल्याला रे गणपती गजवदना, पुष्प वाहिले जाला रे गणपती गजवदना. गोंधळी म्हणतो, भोळ्या भक्ताने 5 नामांचा 5 तत्वांचा गोंधळ मांडलाय. गोंधळात आणि संसारात विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पाची आधी पूजा केली जाते, त्याला वंदन केलं जातं. वाजला संबळ घालू देवीचा गोंधळ, घरात गोंधळ दारात गोंधळ, मामाचा गोंधळ मामीचा गोंधळ, सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ, म्हाताऱ्याचा गोंधळ म्हातारीचा गोंधळ, आहो हे सगळे गोंधळ दूर व्हावेत म्हणून मंगलमूर्ती मोरया गणराया त्याचा धावा आधी गोंधळी करतात. अशा प्रकारे 3.5 शक्तीपीठ यांचा गोंधळ घातला जातो. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका आणि अर्धे पीठ वणीची सप्तशृंगी या देवतांचे आवाहन गोंधळी करतात. महिषासुराचा वध करणाऱ्या देवीच्या आधी शंकराचा पुत्र गणेशाचा धावा केला जातो, कारण गणेश गौरी नंदन पार्वती पुत्र. देवीच्या गोंधळाप्रमाणे खंडोबाच्या जागरणातही प्रारंभी गणेशाचा धावा केला जातो. आधी नमावे गणाला मग त्या मल्हारी देवाला, असं खंडोबाचं जागरण सादर करणारे वाघे म्हणतात. दिमडी, तुंतुणं, मंजिरी या वाद्यांच्या साथीनं वाघे आणि मुरळ्या जागरण सादर करतात. त्यावेळी आधी शंकराची प्रार्थना होते आणि नंतर गणेशाचा धावा होतो, तो असा: कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, या गणा या रणया विघ्नहरया ताराया, तुझ्याच स्मरणी जग हे तरले, अखंड व्यापुनी त्रिखंड उरले, दुखंड मनाला कधी न पुरले, पाखंड जनाला माराया, काम क्रोधाचा निवारा पडेल कार्याचा हा भार, विकल्प बुद्धीचा हा भार ज्ञान अमृत पाजाया. पारंपरिक वाघे शंकरराव धामणीकर जाधव यांचा हा गण खंडोबाच्या जागरणातून अनेक वेळा सादर होतो. पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, दगडूसाली अशा अनेक शाहिरांचे गण गोंधळ आणि जागरणात प्रारंभी सादर होतात. त्यामुळे गणेश सर्व लोककलांचं आराध्य दैवत असतं हे मात्र खरं.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय टोमॅटो लागवड या विषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी.

0: विषय टोमॅटो लागवड या विषयीची माहिती।
1: श्रोतेहो नमस्कार। महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते। टोमॅटोचं पीक जमिनीबाबत फारसं चोखंदळ नाही। पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी। मध्यम काळी किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगलं येतं। जर जमीन हलकी असेल तर पीक लवकर निघतं। भारी जमिनीत फळाचा तोडा उशिरा सुरू होतो, परंतु उत्पादन भरपूर निघतं। टोमॅटो लागवड ज्या जमिनीत करायची त्या जमिनीत अगोदरच्या हंगामात वांगी मिरची ही सोलॅनिशी कुळातील पिकं घेतलेली नसावीत। जमिनीचा सामू 6 ते 7 असावा। टोमॅटोच्या झाडांची मुळं खोलवर जातात, त्यामुळे जमिनीची खोलवर नांगरट करून घ्यावी। शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी जमिनीत मिसळून घ्यावं। नंतर 90 सेंटीमीटर अंतरावर सरी पाडून घ्याव्यात। जमिनीचा उतार लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसण्यासाठी योग्य आकारमानाचे सरी वाफे तयार घ्यावेत। लागवडीकरिता जोमदार आणि निरोगी रोपं तयार करणं हाच यशस्वी लागवडीचा आणि भरघोस उत्पादन मिळवण्याचा पाया आहे। रोपवाटिकेसाठी जागा चांगली नांगरून कुळवून घ्यावी। हरळी अथवा लव्हाळा ही तण असलेली जागा रोपवाटिकेसाठी निवडू नये। रोपवाटिकेसाठी 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून घ्यावेत। प्रत्येक वाफ्यावर 1 घमेलं चांगलं कुजलेलं शेणखत, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम लिंडेन पावडर, 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड पावडर मिसळून घ्यावी। यानंतर गादी वाफ्यावर 10 सेंटीमीटर अंतरावर रुंदीला समांतर 1 सेंटीमीटर खोलीच्या रेषा पाडून घ्याव्यात। टोमॅटो बियाण्याची पातळ पेरणी करून बियाणं हलकसं मातीने झाकून घ्यावं। बियाणं उगवून येईपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी झारीने आवश्यकतेनुसार पाणी द्यावं। रोप उगवून आल्यानंतर पाट पाणी द्यावं। रोपवाटिकेत रोपांचं कीड आणि रोगांपासून संरक्षण होण्यासाठी डायमेथोएट 10 मिली अधिक कार्बेंडॅझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 1 किंवा 2 फवारण्या कराव्यात। रोपवाटिकेत टोमॅटोची रोपं 21 ते 25 दिवसात लागवडीसाठी तयार होतात। टोमॅटोचं झाड कमकुवत असतं, त्याला झाडावरील अधिक फळांचा भार पेलवत नाही, त्यामुळे त्याला वेळेवर आधार देणं महत्त्वाचं असतं। टोमॅटो फळांची गुणवत्ता वाढवणं, चांगल्या प्रतीची फळं मिळवणं तसंच रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टोमॅटोला आधार देण्यात येतो। आधार देण्यासाठी बांबूच्या कारव्या, 12 गेज जाडीची GI तार, सुतळी इत्यादी साहित्याची आवश्यकता असते।
0: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण टोमॅटो लागवड या विषयीची माहिती ऐकलीत। वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा। या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव। कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित केला।
2: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।
0: दुपारचे 2:05 झाली आहेत। पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मागच्या भागात आपण मधुमेह व त्याचे काय काय प्रकार आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली होती. या भागात आपण मधुमेहाचे लक्षणे व त्याचं निदान कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया. जसं आपण बघितलं की मधुमेहामध्ये काय होते, रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन नसल्यामुळे किंवा इन्सुलिनचं कार्यक्षमता कमी असल्यामुळे रक्तातील साखर रक्तातच साठून राहते, ती पेशी

0: पुरवल्या जात नाही, कारण पेशी इन्सुलिन नसल्यामुळे त्या घेऊ शकत नाहीत, कारण इन्सुलिन म्हणजे एक चावी आहे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्याला हायपर ग्लायसेमिया म्हणतात, त्याच्यामुळे काय काय लक्षणे जाणवतात? खूप तहान लागते, वारंवार लघवीला जावं लागतं, खूप भूक लागते, झपाट्याने अचानकपणे वजन कमी होते, खूप अशक्तपणा जाणवते, स्किनचं किंवा युरिनचं किंवा अदर इन्फेक्शन्स, वारंवार जंतुसंसर्ग होतात, हातापायाला मुंग्या येतात, डोळ्याची दृष्टी कमी जास्त होऊ शकते, चिडचिडपणा वाढतो. हे सगळे लक्षणे शुगर जास्त असल्यामुळे होतात. पण प्रत्येकालाच हे लक्षणं जाणवतील असे नाही. काही वेळा डायबिटीज हा सुप्त अवस्थेत असतो. दुसरं, ज्या काही हे जे लक्षणं मी सांगितलेत, हे प्रत्येक पेशंटला जाणवतील असे नाही. लक्षणे जे मी सांगितले हे शुगर जास्त असल्यामुळे जाणवतात. आणि आपण निदान कसं करतो? निदान करायच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण रक्तातील साखरेची प्रमाण तपासत असतो, ज्याला आपण उपाशीपोटी किंवा फास्टिंग ब्लड शुगर म्हणतो. ती नॉर्मल रेंज असते 100. जेव्हा फास्टिंग शुगर ही 126 वर असते आणि पोस्ट मील म्हणजे जेवायच्या 2 तासानंतर जेव्हा आपण शुगर तपासतो ती 200 वर असते, किंवा कधी जेव्हा आपण रँडम ब्लड शुगर कधी दिवसातून एक वेळेस जेव्हा तपासतो आणि ती जर 200 वर असेल तर डायबिटीज असायची शक्यता वाढते. अशा वेळेस आपल्याला अजून तपासण्या करून घ्याव्या लागतात. एक 3 महिन्याची तपासणी असते ज्याला HbA1c किंवा ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात. ती जर 6.5 वर असेल तर मग डायबिटीज आहे असं म्हणण्यात येते. 1 रीडिंग जास्त असेल तर डायबिटीज झाला असं म्हणत नाहीत. आपल्याला पुन्हा एकदा तपासून घ्यावं लागतं. एक टर्म असतो ज्याला म्हणतात प्रीडायबिटीज. प्रीडायबिटीज म्हणजे जर फास्टिंग शुगर 100 ते 126 असेल आणि HbA1c ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन 5.6 ते 6.4 असेल तर तो प्रकार असतो प्रीडायबिटीज. लक्षणे जे मी सांगितले ते वारंवार बाथरूमला जाणे, खूप तहान लागणे, वजन कमी होणे, खूप भूक लागणे, आणि त्याबरोबरच आपण कशाप्रकारे त्याला निदान करायचं हे सांगितलं आहे. ज्यांना अनुवंशिकता आहे किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे अशा लोकांनी वर्षातून एकदा डायबिटीजची तपासणी करून घेणे जरुरी आहे. लक्षणे जरी जाणवले नाहीत तरी डायबिटीज व्हायची धोका किंवा डायबिटीज व्हायची शक्यता जास्त असे अशांनी वर्षातून एकदा लक्षणे नसतील तरीही डायबिटीजची तपासणी करून घेणं जरुरी आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो, आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. भारत देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असे आपण प्रतिज्ञा घेताना म्हणतो, परंतु याचबरोबर आपल्या देशातील असलेली जैवविविधतेची परंपरा देखील आपल्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे. अशा जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी देखील आहे. आपल्या देशातील भूभागावर जगातील सर्वात जास्त संख्येने वनस्पती, प्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीवांच्या अनेक प्रजाती एकत्रितपणे आढळतात. यालाच भारताची जैवविविधता असे म्हणतात.

0: परंतु अलीकडे मानवाच्या हव्यासामुळे आणि चुकांमुळे, विशेषतः जंगले आणि वृक्षांच्या कत्तलीमुळे जैवविविधता धोक्यात आणली आहे. तिची पुनर्स्थापना करणे यासाठी आता आपण कृतिशील झालं पाहिजे. संपूर्ण जैवविविधतेसाठी आवश्यक असणारी झाडे आपण जपलीच पाहिजेत. जंगलं म्हणजे फक्त झाडांचं समूह नाही, ते असते वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव, माती, पाणी आणि हवा यांचे परस्पर संबंधांचे जिवंत जाळे. या जाळ्याच्या मध्यभागी असतात वनस्पती. फुलांवर येणाऱ्या मधमाशा आणि फुलपाखरे परागीभवनास मदत करतात. फळे खाणारे पक्षी आणि प्राणी बियांचा प्रसार करतात. पानांवर, खोडांवर किंवा मुळांजवळ राहणारे अनेक सूक्ष्मजीव परिसंस्थेतील पोषक द्रव्यांच्या चक्रात योगदान देतात. म्हणजेच एक वनस्पती अनेक जीवांच्या जीवनाशी जोडलेली असते. पण जेव्हा जंगल नष्ट होते तेव्हा फक्त झाडे कमी होत नाहीत, त्याचबरोबर इतर सजीवांचे, प्राणी पक्ष्यांचे अधिवास कमी होतात, राहण्याच्या जागा कमी होतात, त्यांचे अन्नस्रोत कमी होतात, त्यामुळे प्राण्यांचे स्थलांतर बदलते, त्यांचे प्रजनन कमी होते, त्यांच्या पिल्लांची संख्या खालावते आणि ती प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर येते आणि अशा अनेक जीवांच्या अस्तित्वावर त्यामुळे प्रतिकूल परिणाम होतो. म्हणूनच एखाद्या वनस्पतीचे संवर्धन म्हणजे एका प्रजातीचे नव्हे तर तिच्याशी जोडलेल्या असंख्य जीवांचे संरक्षण होय. आज जैवविविधतेसमोर अनेक आव्हाने आहेत. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास, प्रदूषण, आक्रमक प्रजाती आणि हवामानातील बदल, या आव्हानांना सामोरे जाताना स्थानिक वनस्पतींचे संवर्धन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. एक झाड म्हणजे एक छोटेखानी परिसंस्था आहे. वनस्पतींचे संरक्षण म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील जीवनाच्या भविष्याची गुंतवणूक. वनस्पती या निसर्गातील असंख्य जीवांना जोडणारा हिरवा दुवाच आहे. सालू मारदा तिम्मक्का, कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, त्यांना लोक प्रेमाने वृक्षमाता असे म्हणत. तिम्मक्का यांनी आपले पती चिंकय्या यांच्या सहकार्यानं कर्नाटकातील हुलिकल आणि कुदूर परिसरात रस्त्याच्या कडाल जवळपास 385 वडाची झाडे अनेक वर्ष सलग लावले आणि 5 किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी तो रस्ता पूर्ण हिरवागार केला आणि त्या परिसरात संपूर्ण आयुष्यभरात जवळपास 8000 अशी वडांची प्रचंड मोठी वृक्ष त्यांनी लावली आणि त्यांची देखभाल केली. पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यापैकी विशेष महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारने त्यांना पर्यावरण संवर्धनातील योगदानासाठी पद्मश्री देखील प्रदान केला. रस्त्याच्या कडेला त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडांच्या लांबच लांब रांगामुळे त्यांना सालू मारदा तिम्मक्का हे नाव प्रसिद्ध झाले. एक झाड लावणे म्हणजे केवळ रोप लावणे नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी जीवनाची सावली निर्माण करणे होय. तिम्मक्का यांचे जीवन एक सामान्य व्यक्तीही निसर्ग संवर्धनासाठी असामान्य कार्य करू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. चला तर आपण त्याची प्रेरणा होऊया आणि कृतिशील बनूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. 2:15 आणि दुपार समाचार हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण एस श्रीनिवासन यांनी गायलेला राग भीम ऐकलात. त्यांना तबल्याची साथ यती भागवत यांनी सारंगी साथ उस्ताद फारुख लतीफ यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढ

0: हिणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBIकडून FIR दाखल. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीत कमी प्रदूषण होईल अशा प्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणावा, सर्वांची विघ्न दूर करावीत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे. आपला देश, आपलं राज्य, आपले नागरिक, आपला बळीराजा यांच्या समोरची संकट दूर व्हावीत ही या ठिकाणी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.
0: मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे. आजच हरताळका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरतालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसत आहे. प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात इतरत्रही गणेश चतुर्थी भक्तिभाव आणि उत्साहात साजरी होत आहे. गणरायाच्या आगमनानं सर्वत्र उत्साही वातावरण असून यंदा आरोग्य जागृती, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गमध्ये 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट आणि चाकरमान्यांचं मोठ्या संख्येनं आगमन हे उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं आहे. बीडमध्ये 1,738 गणेशमूर्तींची स्थापना अपेक्षित असून 292 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जाणार आहे. उत्सवासाठी 866 होमगार्डसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. अकोल्यात गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली असून घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये 10 दिवसांच्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपुरात गणेशमूर्ती खरेदीसाठी चितार ओळीमध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी झाली. महानगरपालिका 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान श्री गणेश आरोग्याचं अभियान राबवणार असून गणेश मंडळांच्या सहकार्यानं आरोग्य आणि रक्तदान शिबिर घेणार आहे. अमरावतीतही अभियानाची व्यापक अंमलबजावणी केली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 13,455 घरगुती

1999 सार्वजनिक आणि 431 एक गाव एक गणपती अशा एकूण 15,885 ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना होणार आहे. सुमारे 3,500 पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दरम्यान ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि न्यायालयीन निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी नागपुरात मूक मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही विविध धर्मांचे धर्मगुरू, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्णालय कर्मचारी, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथे हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्राइतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा म्हणाले. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची, साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे असं त्यांनी सांगितलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या यंदाच्या संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला असं शहा यांनी सांगितलं. आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषा यासह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्यसंग्रामात हिंदी भाषेनं संपर्कसूत्र म्हणून मोठं योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ॲप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्नपदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुज सामुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून घेतला आहे. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR करण्यात आला आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. अलेक्झांडर झ्वेरेवनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 अशी मात केली. या हंगामात

0: झ्वेरेवचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी CBI कडून FIR दाखल. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल 5:00 दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:00 तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 5 वाजत आहेत। अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता सुरू होत आहे। या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सभेच्या सुरुवातीला ठीक 5 वाजता ऐकूया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी अंकित आपटे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला। मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे। गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत। गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। ते आज नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते। राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं। ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली आहे। पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुज सामुद्र धुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी 15 सप्टेंबरला एकटंच मुंबईत यायची घोषणा केली आहे। आज आंतरवाली सराटी इथं ते बोलत होते। इतर मराठा बांधवांनी मुंबईकडे येऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल केला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमवीर सिंग यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 5:02 झालेली आहेत। प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आजच्या कार्यक्रमात ऐकूया झीशान खान यांचं गायन, राग पुरिया धनाश्री। विलंबित बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे, द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे। विलंबित बंदिशीचे बोल आहेत अब तो रुत, तर द्रुत बंदिशीचे बोल आहेत पायलिया झंकार। त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची आहे आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली आहे। ऐकूया झीशान खान यांचं गायन, राग पुरिया धनाश्री।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात झिशान खान यांचं गायन आपण ऐकलं. राग होता पुरिया धनाश्री, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. श्रोत्या, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवा वाणी.

0: खरीच मर्यादित आहे का? तर नाही. या उत्सवाच्या मागे एक मोठा सांस्कृतिक प्रवास आहे. एकतेचा विचार आहे आणि आजच्या तरुणांसाठी अनेक प्रेरणादायी संदेशही दडलेत. बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो. विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारा. सुखकर्ता म्हणतो. सुखकर्ता म्हणजे आनंद देणारा. आणि बुद्धिप्रदाताही म्हणतो. बुद्धिप्रदाता म्हणजे आपल्याला सुबुद्धी देणारा. म्हणूनच गणेशोत्सव हा केवळ बाप्पाच्या आगमनाचा उत्सव न राहता आपल्या जीवनात नव्या विचारांचं, नव्या सुरुवातीचं आणि सकारात्मकतेचं स्वागत करण्याची एक सुंदर संधी असते. मंडळी, गणेशोत्सवाच्या इतिहासाकडे पाहिलं तर त्याला सार्वजनिक स्वरूप मिळण्यामागे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं मोठं योगदान आहे. 1893 मध्ये त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. समाजातील लोकांना एका समान व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न हा होता. त्या काळात सार्वजनिक सभा, सामाजिक एकत्र येणं यावर अनेक बंधनं होती. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांमध्ये एकता, सामाजिक जागृती आणि राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न झाला. गणपती बाप्पा मोरया हा आवाज कानावर पडला की आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं. कारण गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नाहीये, तर तो आठवणींची एक सुंदर पेटी आहे. बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा प्रत्येक दिवस हा काही ना काही आठवण देऊन जातो. या आठवणींमध्ये तरुणाईचा उत्साह, मित्रांची साथ, रात्री उशिरापर्यंत चालणारी मंडपाची तयारी, सजावटीसाठी केलेली धावपळ, आरतीचा आवाज, प्रसादासाठी लागलेली रांग, सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी आणि शेवटी पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना येणारी हुरहुर, सगळंच असतं. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण गणेशोत्सवाकडं थोड्या वेगळ्या नजरेनं पाहणार आहोत. तरुणाईच्या नजरेतनं, तरुणाईच्या आठवणींमधनं. कारण प्रत्येकाच्या मनात बाप्पाची एक वेगळीच स्टोरी आहे. कुणासाठी गणेशोत्सव म्हणजे लहानपणी आईबाबांसोबत केलेली आरती आहे, तर कुणासाठी मित्रांसोबत केलेली सजावट, तर कुणासाठी पहिल्यांदा मंडळाच्या कार्यक्रमात केलेला परफॉर्मन्स. तेव्हा आज आपली तरुण मित्रमंडळी त्यांच्या गणेशोत्सवाच्या आठवणींविषयी काय सांगतायत ते जाणून घेऊयात.
1: नमस्कार, माझं नाव साहिल बापट, मी 25 वर्षांचा आहे आणि मी एक गिरगावकर आहे. गिरगावच्या गणेशोत्सवाबद्दल तुम्हा सर्वांना सांगायचं झालं तर पूर्वीपासूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची जेव्हापासून सुरुवात झाली आहे तेव्हापासून आमच्या इथल्या केशवजी नाईक चाळेमध्ये लोकमान्य टिळकांनी मुंबईतला पहिला गणेशोत्सव सुरू केला. गिरगाव आणि दक्षिण मुंबईच्या बऱ्याच भागांमध्ये आधीपासूनच वाडी आणि वाडीमधल्या गणेशोत्सवाची संस्कृती ही आपण आधीपासून बघतो. आत्ता हल्ली सगळीकडे टॉवरीकरण सुरू झाल्यामुळे आत्ताच्या नवीन पिढीला वाडीत गणेशोत्सव कसे साजरे व्हायचे, केले जायचे हे फार कदाचित कमी माहिती असेल. आम्हाला वाडीमध्ये लहानपणापासूनच गणपतीमध्ये मांडव बांधणं, त्यानंतर गणपतीचं मखर तयार करणं आणि स्पर्धा कोणकोणत्या यावर्षी घ्यायच्या, कशी तयारी करायची, वाडीतल्या प्रत्येक घरातल्या स्त्रिया बायका यावर्षी कोणकोणते नवीन पदार्थ करायचे, अन्नकोट स्पर्धा असायची पूर्वी, अन्नकोट स्पर्धेमध्ये आता नवीन कोणते पदार्थ करायचे, मोदक करण्यासाठी म्हणून सगळ्या स्त्रिया बायका या एका ठिकाणी जमायच्या, पुरुष मंडळी होती ती गणपती आणण्याची तयारी सगळी, डेकोरेशन पासून ते अगदी गणपती आणेपर्यंतची तयारी, मग 10 दिवसांचा काय कार्यक्रम आखला जायचा याची तयारी करणं, आणि जी तरुण पिढी होती त्यावेळेला, जी तरुण मुलं होती, लहान मुलं होती, ती स्पर्धा, खेळ, आयोजन, गणपतीचं डेकोरेशन, मग अशी मी म्हटल्याप्रमाणे ते करणं, मांडव बांधण्यामध्ये मदत करणं, इतक्या सगळ्या गोष्टी करून तो गणेशोत्सव 10 दिवसांचा तो साजरा केला जायचा. आणि ते 10 दिवस कसे संपायचे अक्षरशः कळायचं सुद्धा नाही. पूर्वीच्या काळी शाळा कॉलेजेसमध्ये 5-6 दिवस सुट्टी दिली जायची गणेशोत्सवासाठी, त्यामुळे गणपतीची सुट्टी लागायच्या आधीपासूनच एक माहोल आपण ज्याला म्हणतो तो तयार व्हायला सुरुवात व्हायची, आणि गणपती यायच्या 1 महिन्या आधीपासूनच ते सगळं प्लॅनिंग आणि त्या तरुण जीवामध्ये असलेली एक ऊर्जा आणि त्यांच्या आयडियाज, संकल्पना आणि गणेशोत्सव कसा धूमधडाक्यात यावर्षीचा आपण पार पाडायचा हे आधीपासूनच सुरू व्हायचं. आणि बहुतांश शाळांमध्ये लहानपणी म्हणजे आमच्या

ढोल ताशांचा निनाद, गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष, घराघरात सजलेली आरास, दरवळणारा धूप आणि फुलांचा सुगंध, आरतीच्या तालावर एकत्र येणारी माणसं आणि प्रसादातला गरमागरम उकडीचा मोदक. गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या मनात अशाच कितीतरी आठवणी एका वेळी जाग्या होतात. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे जणू आनंदाचं, उत्साहाचं आणि सकारात्मकतेचं आगमन असतं. भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. महाराष्ट्रात या उत्सवाला एक वेगळंच सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व आहे. मंडळी, ही गणेश चतुर्थी फक्त मूर्तीची स्थापना, आरती आणि विसर्जन

0: शाळेत पण आम्हाला एक असाइनमेंट किंवा अशी प्रॅक्टिकल दिली जायची की तुम्ही गणेशोत्सव कसा साजरा केलात, हे तुम्ही त्यावर एक निबंध म्हणा किंवा तुम्ही त्यावर एक छोटंसं काहीतरी प्रेझेंट करून आणायचं आणि ते सादर करायचं शाळेमध्ये. त्यामुळे मुलं ज्या प्रकारे गणेशोत्सव साजरे करायचे किंवा ज्या ज्या गोष्टी करायचे, जसं की सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, त्यामध्ये डान्स, फॅशन शो या सगळ्या गोष्टी व्हायच्या, तर मुलांनी यावर्षी कोणता डान्स केला, फॅशन शो मध्ये ते काय बनलेले होते, कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतले, कसे जिंकले, त्यांनी यावर्षी नवीन काय केलं, या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्यांची वाढ कशी होईल, म्हणजे मजा करता करता त्यांना शिकायला पण काय काय मिळेल, त्यांना ज्ञान कसं मिळेल, याकडे शाळा आणि कॉलेजेसचा पण कल होता. आणि त्यामुळे या गोष्टी करताना कधी कंटाळा आला नाही आणि म्हणजे ही ती एक मजा होती त्यावेळेची. गिरगाव मधल्या गणेशोत्सवाबद्दल सांगायचं झालं तर आता ज्या ठिकाणी मी राहतोय गणेशवाडी, त्या गणेशवाडीचा यावर्षी 100वा गणेशोत्सव आहे. 1926 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची गणेशवाडीमध्ये आमच्या गिरगावच्या सुरुवात झालेली होती आणि यावर्षी 2026 साली 100वा गणेशोत्सव आम्ही साजरा करतोय. त्यामुळे खरंच एक अजून बऱ्याच ठिकाणी गिरगावमध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा, शतक महोत्सव किंवा 125वा गणेशोत्सव, 99वा वर्ष कुठे सुरू आहे, असं आपण बऱ्याच ठिकाणी आपण आता बघतोय होताना. तर ही खरंच एक पारंपरिक पद्धत आहे, जुनी पारंपरिक पद्धत आहे जी आत्ताच्या गणेश मंडळांनी, कार्यकर्त्यांनी किंवा गणेश भक्तांनी चालू ठेवलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला आपली संस्कृती, आपली परंपरा आणि गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आपण त्यांना दाखवतो. माझी वैयक्तिक गणपतीची आणि गिरगावच्या गणेशोत्सवाची सगळ्यात आवडणारी माझी मेमरी ती म्हणजे मित्रांबरोबर रात्री सगळ्या गणपतींचं दर्शन घ्यायला जाणं, गाडीवरनं म्हणा किंवा चालत चालत म्हणा, आणि अख्खी रात्र सगळ्या मंडळांचे गणपती बघणं, त्यांचं दर्शन घेणं, आणि प्रत्येक मंडळाने वेगवेगळं डेकोरेशन केलेलं असतं किंवा वेगवेगळी त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवलेली असते आणि इतकी छान ती गणेश मूर्ती सजवलेली असते की खरंच प्रसन्न वाटतं. आणि त्यामुळे अख्खी रात्र मित्रांबरोबर म्हणा दर्शन घेणं प्रत्येक मंडळाचं आणि फिरायचं नुसतं. आणि आत्ता सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट मला गणेशोत्सवातली म्हणजे आमच्या इथे दरवर्षी गणपती सहस्त्रावर्तनं केली जातात, म्हणजेच अथर्वशीर्ष पठण 1000 वेळा. आणि तेव्हा आम्ही सगळे वाडीतली लोक एकत्र येतो, सोहळं नेसलेलं असतं, म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने आम्ही तयार होऊन येतो आणि 1000 वेळा अथर्वशीर्ष पठण करतो. तर ती आत्ता मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे गणपती मधली.
1: हाय फ्रेंड्स, मी मधुरा संदीप लिमये. सगळ्यात आधी तुम्हाला गणेशोत्सवाचा खूप खूप शुभेच्छा. मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा मला माझे मित्रमैत्रिणी विचारायचे की तुमच्याकडे किती दिवसांचे गणपती बाप्पा असतात, 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, गौरी गणपती की 10 दिवसाचे. मी त्यावर सांगायचे की आमच्याकडे वर्षातले 365 दिवस गणपती बाप्पा असतात. त्यांना खूप गंमत वाटायची. म्हणजे नेमकं काय, आमचं कल्याणला गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्यामुळे आमच्याकडे वर्षभर बाप्पा असतो. पण मुख्यतः भाद्रपदात, माघात, वैशाखात, कार्तिकात आणि ज्येष्ठात बाप्पाचा जन्मदिवस साजरा केला जातो. पण साधारणपणे भाद्रपद आणि माघ या 2 महिन्यात फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. मला लहानपणी भाद्रपदातला हा गणेश उत्सव आला ना की खूप मजा वाटायची. मंदिर वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी सजवायचं, बाप्पाला रोज वेगळे वेगळे रंगीबेरंगी पोशाख परिधान करायचे, त्याला रोज वेगळे वेगळे मुकुट असायचे. एवढंच नाही तर नैवेद्याचीही रेलचेल असायची, कधी उकडीचे मोदक, कधी तळणीचे मोदक, रेलचेल असायचे. आणि बाप्पा समोर प्रत्येकाला काही ना काही सेवा सादर करावीशी वाटायची, म्हणजे कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, गान सेवा. एवढंच नाही तर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी बाप्पाची वेगळ्या वेगळ्या उपचारांनी पूजा झाली की मग गणपती अथर्व शीर्षाची किंवा ब्रह्मणस्पती सूक्ताची सहस्र आवर्तन सुद्धा आमच्याकडे होतात. एकूणच काय तर या उत्सवात खूप मजा असते. माझ्या बाकी मित्रमैत्रिणींकडे तेव्हा काही दिवसच गणपती बाप्पा यायचे, पण माझ्याकडे मात्र हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात 10 दिवस साजरा व्हायचा आणि त्यानंतरही बाप्पा माझ्याचकडे राहणार आहे ही त्यावेळेला एक गंमत वाटायची वेगळीच. कल्याणमध्ये एकादशीचे म्हणजे मेळाव्याचे गणपती सुद्धा असतात आणि ही पर्वणी फक्त कल्याणकरांनाच अनुभवायला मिळते बरं का. म्हणजे इतर कुठल्याच शहरात मेळाच्या गणपतींचं विसर्जन होत नाही, पण ते कल्याणातच होतं. असं का? तर लोकमान्य टिळक स्वतः गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आमच्या कल्याणमध्ये यायचंय.

0: जायचंय ते एकादशीच्या दिवशी आणि मग इथून पुन्हा पुण्याला जायचंय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी टिळक स्वतः पुण्यात असायचे. त्यामुळे कल्याणात गणपती बाप्पांचं विसर्जन हे एकादशीच्या दिवशी सुद्धा होतं. माणसा माणसातले मतभेद विसरून एकत्र येऊन सगळ्यांनी छान आनंदाने हा उत्सव साजरा करावा ही सुद्धा शिकवण आपल्याला गणपती बाप्पा आपल्याला आपसुकच देऊन जातात. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.
1: नमस्कार, मी मीरा ललित. मी सध्या पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन संस्कृत लिटरेचर याचा अभ्यास करते.
2: सर्वप्रथम सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाचं आमच्या घरातल्या गणपतीचं साधारण हे 75वं वर्ष आहे. आदल्या दिवसापासून बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांना लागलेली लगबग तयारी आणि हुरहुर. उद्यापासून 5 दिवस 7 दिवस गौरी गणपती असे आपल्या घरी येणार, विराजमान होणार यासाठी सगळ्यांची चाललेली तयारी ही अगदी लहानपणापासून मी बघत आली आणि अर्थात त्या तयारीत मी सुद्धा होते. त्याकरता जवळजवळ 1 आठवड्यापासून तयार करण्यात आलेलं मखर जिथे गणपती बाप्पा आपले विराजमान होणार आहेत त्यांच्याकरता तयार केलेलं आसन म्हणूया आपण. आणि दुसऱ्या दिवशी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणं आणि त्या बाप्पाच्या मूर्ती समोर सगळ्यांनी अथर्वशीर्ष पठणाला बसणं हे मस्ट होतं. याला कुठलाही एक्सक्यूज नव्हता खरं तर. आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर गणपती बाप्पा म्हणजे मोदक आलेच, त्याला काही अपवादच नाही. पण मोदक बनवणं हे किती अवघड आहे. म्हणजे मोदक फोडून त्याच्यावरती साजूक तूप घालून खाणं हे जितकं सोपं आहे तितकंच मोदक बनवणं अवघड आहे मला तेव्हा समजायला लागलं. आणि खरं तर तेव्हापासूनच मी मोदक बनवायला शिकले असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यात दुसरी एक गोष्ट म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आलेली तिथी म्हणजे ऋषी पंचमी, त्या दिवशी तयार केलेली ऋषींची भाजी. माझ्या मंजी आजीचा सहवास फार मिळाला नाही पण मी ऐकून आहे असं घरातल्यांकडनं, काकांकडनं, वडिलांकडनं की पणजी आजी जी भाजी बनवायची अक्षरशः सगळे चाळीतले दारात उभे राहायचे आजींनी भाजी केली म्हटल्यानंतर. अजून एक इथे गोष्ट मला नमूद करावीशी वाटते जी महत्वाची वाटते ती म्हणजे आमचा गणेशोत्सव हा कायम चाळीतला गणेशोत्सव होता आणि आज अजूनही तो तिथेच असतो. त्यामुळे चाळीत गणेशोत्सव आला म्हणजे चित्रकला स्पर्धा, स्त्रियांसाठी पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा. दुपारपासून जे काही सगळी लहान मुलं धुडगूस घालायचे आणि त्या स्पर्धांमध्ये आपल्याला कसा नंबर मिळवता येईल यासाठी जी काही सगळ्यांची चढाओढ चाललेली असायची ती खरोखरच मजा होती. यांनी चाळीतला गणपती अनुभवलाय त्यांना हे नक्कीच पटेल. त्यामुळे गणेशोत्सवातल्या या स्पर्धांनी सुद्धा आम्हाला खूप दिलं, खूप शिकवलं. त्यामुळेच गणेशोत्सव हा कायमच खूप स्पेशल आहे, विशेष आहे असं म्हणायला हरकत नाही.
3: नमस्कार, मी अश्विनी घोरपडे. सर्वात आधी तर आकाशवाणीच्या युवावाणीच्या सर्व श्रोतांना गणेश चतुर्थीच्या माझ्यातर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा. बाप्पा सर्वांच्या आयुष्यातली सर्व विघ्न दूर करू हीच प्रार्थना. या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर आमच्या घरी वैयक्तिकरित्या घरगुती बाप्पाची मूर्ती बसत नाही आणि लहानपणी खरं तर मला कधी कधी याचं खूप वाईट वाटायचं की आपल्या मित्रांच्या घरी बाप्पा येतात मग आपल्या घरी का नाही. पण जशी मी मोठी होत गेली तसं मला या गोष्टीचा एक वेगळाच अर्थ उमजला. घरगुती बाप्पा बसत नसले तरी बाप्पा माझ्यापासून कधीच दूर नव्हते कारण माझ्या मामाच्या घरी बाप्पा येतात. तर मग मी माझ्या मामाच्या घरी 5 दिवस जायचे आणि आत्ताही जातेच. तसंच आमच्या सोसायटीतला जो सार्वजनिक गणपती असायचा तोच आमचा हक्काचा बाप्पा असायचा. त्या सार्वजनिक मंडपातल्या माझ्या लहानपणाच्या आठवणी आजही माझ्या मनात जशाच्या तशा जिवंत आहेत. खेळता खेळता गल्लीतल्या मंडपात जाऊन तासन तास बसणं, तिथे चाललेली सजावट डोळे मोठे करून कुतूहलाने पाहणं, आरतीच्या वेळी त्या टाळांचा आवाज वाढवण्यासाठी मित्रांसोबत स्पर्धा करणं, आरतीत जयदेव जयदेव जोरानं ओरडणं आणि आरती संपल्यावर मिळणाऱ्या खिरापतीसाठी किंवा मोदकासाठी रांगेत सर्वात आधी जाऊन उभं राहणं, अशा साध्या पण निखळ आठवणींनी माझं लहानपण समृद्ध केलंय. शेजाऱ्यांच्या घरी जाऊन आरतीला उभं राहणं, त्यांच्या घरच्या मोदकाचा आस्वाद घेणं, यातून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे बाप्पा फक्त 4 भिंतींच्या आतल्या घरात नसतात तर ते संपूर्ण समाजाला एकत्र आणणाऱ्या धाग्यात असतात, नाही का. आज जेव्हा लहानपण मागे सोडून उत्सवाकडे पाहते तेव्हा काही गोष्टी खूप वेगळ्या जाणवतात. म्हणजे लहानपणी आनंद म्हणजे गणपतीची सुट्टी, आरती आणि फक्त मोदक खाणं इतकी मर्यादित होती. पण आज मोठं झाल्यावर जाणवतं की उत्सवाचं स्वरूप बदललंय. युग पुरुष

0: लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं, ऍक्च्युली त्यामागचा हेतू खूप स्पष्ट होता की समाजाला जर जागृत करायचं असेल तर बाप्पापेक्षा मोठा पर्याय असूच शकत नाही. जातपात, श्रीमंत, गरीब आणि आपापसातील हेवेदावे विसरून संपूर्ण समाजाने एकाच छताखाली एकत्र यावं हाच या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मुख्य हेतू होता. आजच्या डिजिटल युगात आपण सगळेच सोशल मीडियामुळे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात कमालीचे व्यस्त झालोय हे खरंय. आपण शेजारी असूनही एकमेकांशी मोबाईलवरच बोलतो. पण या गणेश उत्सवाचं सर्वात मोठं सौंदर्य पण हेच आहे की सोशल मीडिया आपल्याला कितीही दूर नेण्याचा प्रयत्न करत असलं तरी बाप्पाचा हा सण आपल्याला पुन्हा एकदा खऱ्या आयुष्यात एकत्र आणतो. मंडळात एकत्र येऊन वर्गणी गोळा करणं असो, आरतीचं नियोजन करणं असो, गेम्स खेळणं असो, मित्रांना, भावंडांना, नातेवाईकांना भेटणं असो, या निमित्तानं का होईना आपण मोबाईल स्क्रीनवरून डोळे बाजूला सारून एकमेकांसोबत प्रत्यक्ष गप्पा मारतो, एकत्र काम करतो. यातूनच आपल्याला खरं आयुष्यातलं टीमवर्क आणि नेतृत्व गुण काय असतं हे कळतं. म्हणूनच माझ्या तरुण मित्रांना मी सांगेन की यंदाचा हा गणेशोत्सव बाप्पाने निर्माण केलेल्या या संधीचा फायदा घेऊयात, प्रत्यक्ष माणसांना भेटूयात, शेजाऱ्यांशी संवाद साधूयात आणि आपल्या संस्कृतीचा हा एकतेचा वारसा जपून ठेवूयात. सर्वांना खूप खूप प्रेम आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
1: आज बाप्पाचं आगमन झालंय, सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. घराघरात टाळ, मृदुंग, आरती या सगळ्यांचा आवाज घुमणार आहे. प्रसादासाठी म्हणजे बाप्पाच्या हातातल्या त्या उकडीच्या मोदकासाठी भावंडांमध्ये प्रचंड वादावाद होणार आहे. टाळ कोण वाजवणार, आरती कोण धरणार, मोठ्या मोठ्यानं आरती कोण म्हणणार, या सगळ्या गोष्टींसाठी चुरस लागणार आहे. पण हे सगळं असलं ना तरी हे सगळं करताना आपुलकीची, एकतेची भावना, आपण एक कुटुंब असल्याची जाणीव मात्र कायम राहणार आहे. आणि हीच आपल्या गणेशोत्सवाची खासियत आहे. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपल्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्या गणेशोत्सवातल्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या, तेव्हा चला आज या आठवणींना उजाळा देऊया, ह्या क्षणांना पुन्हा जगूया आणि ह्या गणेशोत्सवाचा आनंद मनमुराद लुटूया. तेव्हा तुम्हा सगळ्यांनाच गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा.

मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे. आजूबाजूला उत्साहाचं वातावरणही कमाल आहे, पण काय आहे ना, घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे युवाणी एअर मुंबई @

0: gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.
1: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्यात उत्साहात ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचं आगमन. यंदा बाप्पा राहणार 12 दिवस भक्तांच्या घरी. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी महामंडळाच्या वतीनं गणेश भक्तांसाठी जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धेचं आयोजन. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. आणि दिशा सालियन मृत्यूप्रकरणी CBIकडून FIR दाखल. आता सविस्तर बातम्या. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी गृहिणींनी हरतालिकेची विधिवत पूजा केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती याआधीच मंडपात विराजमान झाल्या होत्या. त्यांची आज विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी भर देण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनीही पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसून आलं. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीत कमी प्रदूषण होईल अशा प्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते बोलत होते.
1: विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणावा, सर्वांची विघ्न दूर करावीत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे. आपला देश, आपलं राज्य, आपले नागरिक, आपला बळीराजा यांच्या समोरची संकट दूर व्हावीत ही विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.
0: यंदा पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. मुंबईचा लालबागच्या राजाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून आली. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असल्यानं गणेश भक्तांच्या आनंदात अधिकच भर पडली आहे. पुण्यामध्ये कसबापेठच्या मानाच्या गणपतीची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून उत्साहात स्थापना करण्यात आली. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. यात विशेषतः तरुण तरुणींची गर्दी अधिक होती. कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत पारंपरिक पद्धतीनं लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट आणि चाकरमान्यांचं मोठ्या संख्येनं आगमन हे या उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही हजारो गणेश भक्तांनी आज दिवसभरात शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीचं दर्शन घेतलं. छत्रपती संभाजीनगरमधील बाजारपेठांमध्ये आज चैतन्यमय वातावरण दिसून आलं. घरोघरी स्थापना झालेल्या गणेश मूर्तींमध्ये बहुतांश घरी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. संभाजीनगरसह मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये गणरायांचं उत्साहात जल्लोषात आगमन झालं. बीडमध्ये 292 ठिकाणी एक गाव एक गणपती हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. हिंगोलीमध्ये नवसाला पावणाऱ्या श्री चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी आज मोठी गर्दी झाली होती. जालना शहरासह जिल्ह्यात आज गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे आराध्य दैवत राजुरेश्वर गणपतीची आज सकाळी 9 वाजता मंत्रोच्चार आणि सनई चौघड्यांच्या निनादात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लातूर शहरातील गंजगोलाई, सुभाष चौक, आंबेडकर चौक, टाऊन पार्क परिसर, औसा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नांदेड शहर आणि जिल्ह्यात आज भक्तिभावानं गणरायाचं आगमन झालं. शहरातील जुना मोंढा, वजिराबाद, आनंदनगर, शिवाजीनगर, श्रीनगर, वजिराबाद या भागात भाविकांनी श्री गणेश मूर्ती आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी झालेल्या श्री स्थापनेच्या आरतीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. नागपूर

0: तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरी वाड्यावर मंगल वातावरणात विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यवतमाळ इथं पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी आज सपत्नीक पूजा करत श्री गणेशाची स्थापना केली. नाशिक जिल्ह्यातही आज सर्वत्र भक्तिभावानं गणरायाचं आगमन झालं. यावर्षी जिल्ह्यात 757 गावात एक गाव एक गणपती बसवण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर, निजामपूर, सोनगीर आणि धुळे तालुका परिसरात 827 गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात 36 गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं गणेशोत्सवातील कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली आहे. जागर कलेचा, समृद्ध परंपरेचा या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 14 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे. या स्पर्धेत जागतिक सर्वोत्तम रील ठरणाऱ्या स्पर्धकाला 1,00,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातील तसंच महाराष्ट्राबाहेरील सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी 50,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीनं महानगरपालिका मुख्यालय परिसरात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये तसंच आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्तेही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी महापौर आणि आयुक्त यांनी माझा बाप्पा स्वच्छतेचा राजा या घोषवाक्यानुसार गणेश उत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता या सूत्रावर महापालिका काम करणार असल्याचा संदेश दिला. प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. त्यानंतर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारं पथनाट्य सादर करण्यात आलं. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्राइतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही, असं शहा म्हणाले. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन त्यांनी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची, साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष हा यंदाच्या संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला, असं शहा यांनी सांगितलं. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी राज्यातील भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळं राजभाषा, निजभाषा आणि मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्यसंग्रामात हिंदी भाषेनं संपर्कसूत्र म्हणून मोठं योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावाराच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना 40,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसंच गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला पीक विमा आणि यंदाचा पीक विमा तातडीनं अदा करावा या मागण्यांसाठी येत्या 16 सप्टेंबर रोजी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन प्रगतिशील शेतकरी पुत्र घोडके यांनी केलं आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमधून शेतकऱ्यांना आंदोलनाची माहिती देऊन मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआय

श्रोतेहो प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन याविषयीचं धनंजय गोखले यांचं भाषण. धनंजय गोखले यांची अथर्वशीर्ष, भगवद्गीता याबरोबरच प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विषयांवरची रोजच्या जीवनाची सांगड घालणारी मराठी आणि इंग्रजी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. याच अनुषंगाने आज ऐकूया हे भाषण अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.

श्रोते हो नमस्कार. बाप्पांचं आगमन झालंय. गणपती उत्सवाची धामधूम रेलचेल सुरू आहे. गणपती उत्सवामध्ये एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण होते, ते म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. हे गणपती अथर्वशीर्ष नक्की काय आहे, कुणी सांगितलं, कुणासाठी सांगितलं, कुणासाठी म्हणायचं, यामध्ये काय काय सांगितलं गेलंय, मला माझ्या आयुष्यामध्ये त्याचा कसा उपयोग होतो, हे असे अनेक प्रश्न अनेक जण गेली अनेक वर्ष मला विचारत आहेत. याच प्रश्नांचा आधार घेऊन काही गोष्टी आपण उलगडूया. हा, पण त्यासाठी तुमचा सहभाग मला नक्की लागेल. कारण कसं आहे, मी जरी काही गोष्टी सांगितल्या तरी तुम्ही त्या करेपर्यंत तुम्हाला त्यातला आनंद मिळणार नाही. आता हेच पहा, आपण अथर्व शीर्ष या शब्दापासूनच सुरू करूया. थर्व हा शब्द अथर्व शीर्षामध्ये आहे. आता तो माझ्या मागून तुम्ही म्हणा, थर्व थर्व. अजून एकदा म्हणायचं, आता मी म्हणतो तसा थर्व. काय जाणवलं? कंपन जाणवली असतील, व्हायब्रेशन जाणवले असेल. आता मी जर का सांगितलं असतं की थर्व या शब्दाचा अर्थ म्हणजे कंपन, थर्व म्हणजे व्हायब्रेशन्स, हे तुम्हाला कदाचित कळल्याचा भास निर्माण झाला असता. पण थर्व असं म्हटल्यानंतर ती कंपन जाणवली. आता पहा, थर्व या शब्दाला मागे अ लागला तो झाला अथर्व. कंपनांना मागे अ लागला म्हणजे झाली अकंपन, अकंप. अथर्व म्हणजे अकंप. आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर कंपन व्हायब्रेशन्स म्हणजे अस्थिरता. अस्थिरतेचा उलट अर्थ शब्द झाला तो म्हणजे स्थिरता. कंप अकंप, अस्थिरता स्थिरता, हा शब्द अथर्व शीर्ष आपल्याला अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जाण्यासाठी सांगतो. आता शीर्ष या शब्दाचा अर्थ होतो डोकं. डोकं म्हणजे सगळ्यात वरचा भाग. इंग्रजीमध्ये हेल्म, अपेक्स, पिनाकेल असे शब्द त्याला आहेत. सगळ्यात वरचा भाग, अत्युच्च बिंदू. मग अथर्वतेचा अत्युच्च बिंदू अथर्व शीर्ष, स्थिरतेचा अत्युच्च बिंदू अथर्व शीर्ष. इतकं साधं सोपं या शब्दाचा अर्थ आहे. मग हे अथर्व शीर्ष जे आपण स्थिरतेसाठी म्हणतोय ते तितक्याच स्थिरतेने जर का म्हटलं तर त्यामध्ये जे सांगितलंय स्थिरता ते आपल्या उपयोगाला नाही का येणार. आणि कुठलीही गोष्ट साधायची असेल तर सर्वात प्रथम लागते ती स्थिरता, शरीराची, मनाची, बुद्धीची. आपण एक काम करूया, हे अथर्व शीर्ष आपण म्हणूया, संपूर्ण नाही हा, एक तीन चार ओळी त्याच्यातल्या पहिल्या अथर्व शीर्षाच्या म्हणूया आपण. अर्थात एक ओळ मी सांगणार आहे, काही जणांचं पाठ असेल, मुखोद्गत असेल, काही जणांना माहीत नसेल, काळजी करू नका, माझ्या मागे म्हणा. कदाचित ज्यांचं मुखोद्गत आहे, पाठ आहे, त्यांना यामध्ये काहीतरी बदल केल्याचा भास होईल. शांत बसा, स्थिरतेचं स्तोत्र आहे, स्थिर बसा आणि म्हणूया.

माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आता अजून दोन ऋचा म्हणूया अशाच, हा बघा काय वाटतं ते. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. सभोवताली जे जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. माझ्या सभोवतालाला मीच जबाबदार आहे याची जाणीव ठेवण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. कसं वाटतंय ना, स्वतःकडे यायला लागलं की नाही सगळं. आता एक अतिशय महत्वाची ऋचा घेऊया ह्याच्यातली. त्वमेव केवलम करतासी. हाती घेतलेल्या कामांचं आणि त्यांच्या सर्व आणि संपूर्ण परिणामांचं संपूर्ण उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी, पेलण्याची घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी क्षमता माझ्यामध्ये आहे, क्षमता माझ्यामध्ये आहे अशी ओळ मी सांगत गेलो. अथर्वशीर्षाचा हा माला उलगडलेला अर्थ. आता मगाशी म्हटलं तसं हे अथर्वशीर्ष नक्की कुणासाठी आहे, कुणी सांगितलं? आता पहा, ढोबळ मानाने पाहायला गेलं तर आपण समोर ठेवलेल्या मूर्तीला म्हणतो की बाप्पा नमस्ते गणपतये, गणपतीला नमस्कार आहे, तुला नमस्कार आहे. पण आपण आता म्हटलं माझ्यामधील गणपतीला नमस्कार आहे, हे कुठून जाणवलं? त्याची पण एक गंमत आहे. अथर्वशीर्षामध्ये एक ऋचा येते, अव दक्षिणा आत्तात. अव याचा अर्थ होतो रक्षण कर, सांभाळ कर. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिणा तात, तात म्हणजे संस्कृतमध्ये पासून, ऊन हून, फ्रॉम. दक्षिणेकडून माझं रक्षण कर. मग माझ्या मनात प्रश्न आला, दक्षिणेकडून रक्षण कर ठीक आहे, बाप्पा करेल रक्षण नाही करेल हा पुढचा भाग झाला, पण कुणाकडून रक्षण करायचं? मग दक्षिणेला कोण आहे? दक्षिणेला यम. मग त्याच्याकडून रक्षण कर असं कधीतरी कोणीतरी म्हणेल का हो? आपले दिग्गज ऋषी ज्यांनी अक्षरशः संपूर्ण गोष्टी पाहिल्या, दर्शनात ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या दृष्टीने अतिशय ऑपरेशनल लेवलची अशी विनंती करतील. आणि तिथून सुरू झाला अथर्वशीर्षाचा ढांडोळा घेण्याचा प्रवास की अरे हे दक्षिणेकडून जर का रक्षण करायचं असेल ना, तर ह्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे. हा झाला पहिला भाग ज्यांनी मला प्रेरित केलं अथर्वशीर्ष नक्की काय शोधून काढायला. बरं, परत गणपती ही बुद्धीची देवता, विद्येची देवता, इंटेलिजन्सची देवता, शहाणपणाची देवता. आता असा विचार करा, गणपती समोर जी विद्येची देवता आहे तिच्या समोर बसून तीच कशी आहे हे तिला सांगायचं का? बाप्पा तू असा आहेस, बाप्पा तू तसा आहेस. एखाद दोन वेळा ठीक आहे, अथर्वशीर्षामधली गंमत, त्यामध्ये घातलेलं कोडं मला सुटायला कधी सुरुवात झाली त्याचे हे विचार सांगतो. बघा तुम्हाला पटलं तरी, एखाद्या हुशार व्यक्तीला तो कसा आहे हे सांगितल्यानंतर त्याला काय वाटत असेल? तसंच गणपती बाप्पाचं होत असेल का? आणि आता एक गंमत बघा, ज्यांना फिलॉसॉफिकली थोडासा, अध्यात्माकडे थोडासा कल आहे ज्यांचा, प्रत्येकाचाच असतो, त्यांना बघा हे जमताय का? आता बघा, या अथर्वशीर्षामध्ये एक गोष्ट सांगितली आहे, त्वम एव सर्वम खलुविदम ब्रह्मासी. म्हणजे त्वम ब्रह्मासी. आता जी काही ती चार वेदवाक्य सांगितली गेले त्यातलं एक वेदवाक्य त्वम ब्रह्मासी, तू ब्रह्म आहेस. बरं, त्याच वेळेला आपल्याकडे अजून एक वेदवाक्य सांगितलंय, अहम ब्रह्मास्मी. पहा बरं, कल्पना करा, दोन जण समोरासमोर बसलेत. एक जण म्हणतोय त्वम ब्रह्मासी आणि एक जण म्हणतोय अहम ब्रह्मास्मी. तू ते आहेस, मी ते आहे. पहा वाक्यांकडे लक्ष द्या, तू ते आहेस, मी ते आहे. अरे म्हणजे तू आणि मी एक नाही का? दोघं मिळून एकाच गोष्टीचं वर्णन चाललंय. तू ते आहेस आणि मी म्हणतो मी ते आहे. अगदी बीजगणिताचा वापर जरी केला तरी एका बाजूला लिहिलं त्वम ब्रह्मासी आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं अहम ब्रह्मास्मी. बघा बरं काय त्याच्यातलं आपण पूर्वी करायचो की नाही, ए एक्स इज इक्वल टू बी एक्स असं म्हटल्यानंतर एक्स एक्स गेला, राहिलं ए इज इक्वल टू बी. मग त्वम ब्रह्मासी, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म ब्रह्म, ते गेलं.

राहिलं काय, त्वम इज इक्वल टू अहम. ही मी तूपणाची बोलवण अथर्वशीर्षामध्ये सांगितले. समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून आपण ते म्हणतो असं जाणवतं खरं, पण त्यातून त्वम इज इक्वल टू अहम म्हटल्यानंतर त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वम एव केवलम हर्तासी, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं आणि गंमत म्हणून सांगतो, पहा ज्यांना प्रयोग करून पाहायचा त्यांनी हा अवश्य प्रयोग करून पहा. आता हे जे मी स्वसंवाद सांगितला तो माझ्या या व्याख्यानाच्या शेवटी पुन्हा एकदा सांगणार आहे चार ओळींचा. त्यावेळेला समोर जर का आरसा ठेवता आला तर आरसा ठेवून म्हणा. अथर्वशीर्ष इथून पुढे जेव्हा म्हणाल ना त्याला आरसा ठेवा समोर. आणि पूर्वी म्हणून देवघरांमध्ये मूर्तींच्या मागे आरसे असायचे का कोणास ठोक. आमच्याही घरात होता, देवघर मोठं होतं. मी आजोबांना नेहमी विचारतो, का आजोबा देवाच्या मागे आरसा कशाला, आपण आपल्या पुढे घेतो, देवाच्या पाठीमागे कशाला. हळूच हसून ते म्हणायचे. ते कधीही कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाहीत, प्रश्नाला प्रश्न विचारायचे. बघ बरं, देवाची जर का पाठ आरशाकडे असेल तर चेहरा कुणाचा आरशाकडे असेल, तुझा. मग चेहरा कुणी कुणाचा पाहायचा हे आजही वाक्य प्रत्येक वेळेला मी अथर्वशीर्ष म्हणतो त्याला अक्षरशः अंगावर रोमांच उठवतं. अहम इज इक्वल टू त्वम. पुन्हा एक अथर्वशीर्षामध्ये येतं, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. का हो मूलाधार चक्र, अनेकांना चक्र संकल्पना माहिती असेल. मूलाधार आहे, आज्ञा आहे, सहस्रार आहे, विशुद्धी, अनाहत, माहीत असलेली सात, न माहीत असलेली शेकडो चक्र. हे ट्रान्सफॉर्मर आहेत शरीरातले. नवद्वारे पुरे देही, नऊ दारांची आपली सिटी. सिटी म्हटलं की पॉवर आली, इलेक्ट्रिसिटी आली की नाही आपल्याकडे. मग इलेक्ट्रिसिटी जर का संपूर्ण शहरामध्ये आपल्या शरीराच्या पसरवायची असेल तर ठिकठिकाणी ट्रान्सफॉर्मर पाहिजेत. मूलाधार त्यातला एक ट्रान्सफॉर्मर. मूलाधार करतं काय, मूलाधार त्या ठिकाणच्या अवयवांना, ऍक्शन्सना एनर्जी पुरवण्याचं काम करतं. कुठल्या कुठल्या, हाड, स्नायू, पेशी, रक्त. पहा, यापैकी एक जरी नसेल तर राहू का आपण. अथर्वशीर्ष हे बेस आहे, अथर्वशीर्ष हे मूल आहे, अथर्वशीर्ष जीवेषण आहे. मला जगायचं आहे, मला उत्तम जगायचं आहे, याच्यासाठी अथर्वशीर्ष सांगितलेलं आहे. मग आता सांगा बरं, अथर्वशीर्ष हे स्थिरतेचं सूक्त कुणी कुणाला सांगितलं. मी मला सांगतोय, मग गणपतीची मूर्ती का. अहो मी माणूस आहे, सातत्याने एखादी गोष्ट मला माझ्या ध्यानात राहत नाही. मग मला माझ्या ध्यानात ठेवण्यासाठी काहीतरी समोर लागतं. कधी चित्र लागतं, कधी एखादं सिम्बॉल लागतं, कधी मूर्ती लागते. आपला एकलव्य नाही का, द्रोणाचार्यांची मूर्ती एकलव्याने का बनवली असेल. पाठ्यपुस्तकामध्ये द्रोणाचार्य आणि एकलव्य असे समोरासमोर दाखवतात. एकलव्य धनुर्विद्येची प्रॅक्टिस करताना दाखवली जाते आणि मागे द्रोणाचार्यांचा सुबक पुतळा दिसतो. सांगण्याचा तिथं अर्थ एवढाच की कधीतरी एकलव्याला सुद्धा कंटाळा येत असेल की नाही. नको आता भास झालं, दमलो असं कर, कधीतरी येत असेल, माणूस आहे तो. मग असा कंटाळा आला, कधी चाल ढकल झाली प्रॅक्टिसमध्ये, तर समोर आपल्या गुरूंचा पुतळा आहे. त्यांच्यातून स्वतःच्या मनामध्ये एक नाद निर्माण होत असेल की नाही. अरे बसलास काय एकलव्या, प्रॅक्टिस नाही का करायची तुला, असं गणपती मला सांगतो असं मला वाटतं. आजही मी जेव्हा जेव्हा गणपतीच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेला मी अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करतो खरी, पण मला असं वाटतं गणपतीच मध्ये अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करतो. धनंजय त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, धनंजय त्वमेव केवलम कर्तासी, अरे धनंजय त्वमेव केवलम हर्तासी, धनंजय अरे असं काय करतोस, त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा. वाग ना तसं, भूमीची तुला गमती जमती सांगेन, अनलाची गमती जमती सांगेन, तसं वाग ना. आणि अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः, त्वम अग्नी, त्वम वायू, त्वम सूर्य, त्वम चंद्रमा. अरे ह्या प्रत्येकांच्या गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू. अवभक्तारम, आता ह्या रुचेची एक गंमत आपण पाहू. अवभक्तारम छोटीशी रुचा, अव म्हणजे रक्षण कर, मगाशीच सांगितलं. वक्तारम वक्त्याला सांभाळ, मग वक्त्याचं रक्षण कर. आता कोण वक्ता आहे, तुम्ही म्हणाल मी, म्हणजे मी धनंजय. खरं मी ज्यावेळेला बोलतोय त्यावेळेला तुम्ही पण तुमच्या मनात दाद देत असाल की नाही,
कुणाची तरी मान हलत असेल, कुणीतरी बोलत असेल शेजारी बसलेल्या माणसाशी.

नाही तर स्वतःशी नक्कीच बोलत असाल. त्यामुळे वक्ता हा नेहमी दोन्हीकडे असतो, श्रोता हा सुद्धा नेहमी दोन्हीकडे असतो. मग वक्त्याचं रक्षण कुणी करायचं? गणपतीकडे गेलो मी एक दिवस, तो म्हणाला अरे तू करायचं, सुधरेत आत्मनात्मानम नाही का सांगून गेला, मग तुझं तू रक्षण करायचंस. कसं करायचं, कुठून करायचं? वक्त्यानी वक्त्याचं वक्तव्यापासून रक्षण करायचंय अशी ही ऋचा सांगते. बोलणाराने बोलणाऱ्याचं बोलण्यापासून रक्षण करायचंय. मी जे बोलतोय ना त्याकडे अतिशय ध्यान दे. ओ म्हणजे वक्ता आणि श्रोता एकाच वेळेला ज्या वेळेला असतील त्याच वेळेला संवाद होईल, इतर वेळेला विसंवाद. मग अव वक्ता आरम. आता बघा, एक टूल देतो. सध्याच्या जमान्यामध्ये प्रत्येकाला टूल हवं असतं. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुमच्याकडे नक्की उत्तर असतील. पहिला प्रश्न पहा काय आहे माझा, तो गेल्या 4 तासामध्ये माझी स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो का किंवा बोलले का? प्रत्येकाची उत्तरं तयार असतील. कोणीतरी म्हणेल नाही, कोणीतरी म्हणेल हा काही वेळा झालं, काही वेळा हो नाही. हा म्हणजे ही जी वागणूक आहे, चिडचिड न होऊ देता बोलणं हे वागणं आहे. हे झालं का? मग याला मी एक स्केल तयार केले, त्याला म्हणतात रिव्हर्स स्विंग स्केल. गेल्या 4 तासामध्ये चिडचिड न होऊ देता मी बोललो का? खरोखरच तुम्ही गेल्या 4 तासामध्ये आत किंवा बाहेर, मनात किंवा मनाच्या बाहेर, त्याला मी म्हणतो मनात किंवा जनात, चिडचिड न होऊ देता बोलला असाल तर तुम्ही स्वतःला 4 मार्क द्यायचे या प्रश्नाला. चिडचिड होणार होती पण लक्षात आलं माझ्या आणि मग मी थांबवलं. 1-2 वेळा झाली खरी, अच्छा मग अशा वेळेला 3 मार्क द्यायचे. 4 सहज झालं, 3 लक्ष होतं म्हणून चिडचिड न होता बोललं गेलं. अरे तू असं जे काय सांगतोस ना ते मला माहितीच नव्हतं असं लक्ष द्यायचं असतं, असं जर का असेल तर 2 मार्क. आणि नाही ना, खूप कमी वेळा मी चिडचिड न होऊ देता बोललो, बऱ्याचदा चिडचिड झाली असं असेल तर 1. 4, 3, 2, 1. अध्यात्म म्हणजे प्रयोग, अध्यात्म नुसतं ऐकण्याचं नाहीये. मग आता अथर्व शीर्षे जर का मला माझ्या रोजच्या जीवनामध्ये मदत करत असेल तर रोजचं जीवन माझं कशाने भरलंय? रोजचं जीवन बोलण्याने भरलेलं आहे. स्वतःशी बोलत असतो, इतरांशी बोलत असतो, काही लोक झोपेतही बोलतात. मग या बोलण्यापासूनच जर का अथर्व शीर्षाचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं उपयोगित्व वापरायला आपण सुरुवात केली तर कसं हरकत आहे. मग चला, वापरण्याआधी किती वापरतोय ते पाहूया. शेवटचं लक्ष देऊन ऐकायचं. मी प्रश्न विचारणार आहे, 4, 3, 2, 1 असे प्रत्येक प्रश्नाला गुण द्यायचे. एकूण फक्त 7 प्रश्न विचारणार आहे मी. पहिला प्रश्न पुन्हा विचारतो. गेल्या 4 तासामध्ये स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो किंवा बोलले का? 4, 3, 2, 1. तुम्हाला माहिती आहे आता काय ते. दुसरा प्रश्न, गेल्या 4 तासामध्ये दुसऱ्याची चिडचिड होऊ न देता मी बोललो का? परत रिपीट करतो, गेल्या 4 तासामध्ये स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो का? गेल्या 4 तासामध्ये दुसऱ्याची चिडचिड न होऊ देता मी बोललो का? तिसरा प्रश्न, गेल्या 4 तासामध्ये जे काही बोललो ते अभ्यासपूर्ण अनुभवाधिष्ठित बोललो का? गेल्या 4 तासामध्ये जे काही काम हातात आहे त्या कामाशी प्रामाणिक राहून बोललो का? 4, 3, 2, 1. गेल्या 4 तासामध्ये कॉन्ट्रीब्युटरी म्हणजे हिताचं बोललो का? हिताचं बोलणं, कॉन्ट्रीब्युटरी बोलणं बऱ्याचदा न आवडणारं असतं, तसं हिताचं बोलणं मी आवडेल असं बोललो का? आणि आता शेवटचा प्रश्न, गेल्या 4 तासामध्ये मी गोड बोललो का? आता प्रत्येक प्रश्नाला तुम्ही काही मार्क्स दिले असतील, 4, 3, 1, 4, 3 काही केलं असेल. मी ज्यावेळेला हे करतो, मी ज्यावेळेला सुरुवात केली होती त्यावेळेला माझा स्कोर होता 11. कोणाचा 11 असेल, 12 असेल, कोणाचा 17 असेल, मॅक्सिमम जास्तीत जास्त स्कोर 28 आहे. कोणाचा 28 आला असेल ना तर फार छान आहे. पण जपून पहा, मग धरून चाला तुमचा स्कोर आला 14, मग 14 जास्तीत जास्त स्कोर 28, 14/28 म्हणजे 0.5. अथर्व शीर्ष वापरतोस किती? अववक्तारम 0.5, 50% अववक्तारम सुरू आहे. मग आता शेवटची टिप देतो. अनेक लोक मंगळवारी गणपती देवळात जातात, दर मंगळवार म्हणजे वीकली झालं,

0: काही जण संकष्टीला देवळात जातात, संकष्टी चतुर्थी मंथली येते आणि भाद्रपद चतुर्थी गणेश चतुर्थी वर्षातून येते. मी माझ्या व्यवसायाला पूरक म्हणून यांच्याकडे कसं बघतो, मंगळवार म्हणजे वीकली रिव्ह्यू मीटिंग, संकष्टी चतुर्थी म्हणजे मंथली रिव्ह्यू मीटिंग आणि भाद्रपदामध्ये येणारी गणेश चतुर्थी आणि गणपती उत्सव म्हणजे अॅन्युअल रिव्ह्यू मीटिंग. बाप्पा विद्येची देवता, तो आल्यानंतर विचारणार नाही का धनंजय मागच्या वर्षभरात काय केलंस, मागच्या आठवड्यात काय केलंस. ते इथून पुढे ज्या वेळेला देवळामध्ये जाल प्रत्येकाची श्रद्धा असते, भक्ती असते, त्याबरोबरच गणपतीशी संवाद साधा आणि त्याला सांगा मागच्या आठवड्याभरामध्ये माझा कॉम्पिटन्सी ऍप्लिकेशन इंडेक्स अवभक्तारमचा 0.5 वरून 0.51 वर गेला. आणि असं 1000 वेळेला ज्यावेळेला प्रॅक्टिस होईल त्यावेळेला म्हटलं जातं सहस्त्रावर्तनात यम यम काममधीते तम तमनेन साधयेत. जे जे म्हणून आपल्याला हवाय ते सर्व अथर्वशीर्ष सांगतं तुला सहज मिळणार आहे, पण तू ते करून पाहायला हवंस. आहे की नाही छान अथर्वशीर्ष? त्यामुळे गणपती बाप्पा सगळ्यांना हे अथर्वशीर्ष शोधण्याची बुद्धी देवो, ते अथर्वशीर्ष करून पाहण्याची बुद्धी देवो आणि त्यातून प्रत्येकाला आनंद मिळणारच आहे. आनंदासाठीच तरी सगळी वाटचाल सुरू आहे. धन्यवाद.
1: आत्ताच आपण ऐकलं धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण असं हे भाषण अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.

श्रोते हो, आपणही आपल्या काही कथा, कविता, दलित लेख, प्रवास वर्णन असं कोणत्याही प्रकारचं लिखाण करत असाल आणि आमच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमात प्रसारित करू इच्छित असाल तर त्यासाठी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हाला आपण मेल करू शकता. आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. आणि आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपले अभिप्राय देखील आम्हाला पाठवू शकता आमच्या या मेल आयडीवर. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी सविता जेरे सादर करते सुमित श्रीबाद यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.

0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: दोन वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
0: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह.
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना, सतर्क राहा.

माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरण स्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBIकडून FIR दाखल. सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं निधन. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला. मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना झाली. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरतालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. मुंबईत सुमारे 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणेश मूर्तींची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली असून सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन तसंच वांद्रे इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तींचं दर्शन घेतलं. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवले जात असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं आहे. गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येवो. श्री गणेशाच्या आशीर्वादानं देशाच्या प्रगतीच्या मार्गावर अखंड वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. नागपुरात श्री गणेश आरोग्याचा अभियानांतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान आरोग्य आणि रक्तदान शिबिरं घेतली जाणार आहेत. ध्वनी प्रदूषणाविरोधात मूक मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरु बनण्याची प्रार्थना केली. नाशिक शहरासह जिल्ह्यात गणरायाचं उत्साह स्वागत झालं. शहरात सुमारे 1,500 गणेश मंडळ असून शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिलं जात आहे. जिल्ह्यात 757 गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना स्वीकारली आहे. रत्नागिरीत 1,69,538 घरगुती आणि 127 सार्वजनिक गणपती विराजमान झाले आहेत. कर्ला आंबेशेतमधील सुमारे 125 गणपतींची सामूहिक मिरवणूक यंदा 41व्या वर्षीही लेझिम आणि ढोलपथकासह निघाली. सिंधुदुर्गात 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट करण्याची प्रथा कायम असून चाकरमणी मोठ्या संख्येनं गावी दाखल झाल्या आहेत. चंद्रपूरमध्ये 15,885 गणपतींची स्थापना झाली असून 3,500 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नांदेड शहरासह जिल्ह्यात श्री गणरायांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. बीडमध्ये 292 गावांनी तर धुळ्यात 36 गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम स्वीकारला आहे. अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसह बाजारपेठा आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अमरावतीत मातीच्या गणेश मूर्तींसोबत रोप आणि कुंडी देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. लातूरमध्ये ढोलताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत झालं आहे. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरण स्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यानंतर आज ते वार्ताहरांशी बोलत होते. 2029 पर्यंत समान नागरी कायदा भाजपाशासित राज्यांमध्ये लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले की राज्य

0: प्रशासनाने याकरता 7 सदस्यीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधेयक विधिमंडळात सादर केलं जाणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
1: आमची पहिलेपासून एक भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वारं कधीच बंद केली नाही. केवळ एवढंच सांगितलं की जे संवैधानात्मक आहे, जे राज्यघटनेप्रमाणे आहे, त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा कोर्टाने आखून दिलेले नियम याच्या बाहेर जातील ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळे अतिशय खुल्या मनानं सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
0: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र इतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा यावेळी म्हणाले.
2: या मराठी का तो सन्मान है ही है, होना ही चाहिए, परंतु इसके साथ साथ जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहाँ पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
0: राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. राजभाषा हिंदी ही देशातल्या सर्व भाषांशी जोडलेली आहे असं मतही त्यांनी यावेळी मांडलं. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनीता पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ॲप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं आज अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1985 ते पहिल्यांदा मावळमधून आमदार म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी महसूल, नगरविकास, अर्थ तसंच विधी आणि न्याय राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला होता. सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर अखेरपर्यंत ते शरद पवारांच्यासोबत कार्यरत राहिले. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त

0: व्यक्त केले आहे. ठळक बातमी पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायांचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल. सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार. आणि माजी राज्यमंत्री मदन बापना यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग. नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
3: RBI सांगते
4: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15. तत्पूर्वी ऐका स्वच्छ भारत अभियान गीत.

पामेला जैन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या 2 दिवसीय 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाला. या शिखर परिषदेत घेण्यात आलेले निर्णय आणि एकूणच त्याचं फलित याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार देवळाणकर सर. सर, 18व्या ब्रिक्स परिषदेत मतमतांतर असलेल्या सदस्य देशांच्या उपस्थितीमध्ये मंजूर झालेलं नवी दिल्ली संयुक्त घोषणापत्र नक्की काय आहे, त्यामुळे विविध सदस्य राष्ट्रांमध्ये सहमती मिळवायची भारताची क्षमता वाढलीय असं म्हणता येईल का?
1: हे जे संयुक्त घोषणापत्र आहे हे प्रामुख्याने नव्या विश्वरचनेची नांदी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या घोषणापत्रातला प्रत्येक शब्द हा अत्यंत वेल प्लॅन आणि वेल कोरिओग्राफ अशा प्रकारचा आहे आणि ज्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिक्स ही संघटना अँटी वेस्ट किंवा पश्चिमी देशांच्या विरोधातली आहे असं कोणतंही चित्र उभं करता कामा नव्हतं. त्यामुळे ती एक नॉन वेस्ट अशा प्रकारची संघटना आहे आणि तिचा उद्देश हा प्रामुख्याने आर्थिक आणि व्यापारी व्यासपीठ तयार करणं, संवाद आणि सहकार्याची द्वारं खुली करणं, सल्ला मसलतीची द्वारं खुली करणं याचा मेसेज देण्याच्या दृष्टिकोनातनं जो घोषणापत्र आहे त्याचा मुख्य उद्देश होता. यामध्ये पुन्हा एकदा सामंजस्य, सहकार्य, चर्चेच्या माध्यमातनं तोडगा काढणं, आर्थिक व्यापारी सहकार्य, एआयच्या बाबतीमध्ये असेल, सायन्स अँड टेकच्या बाबतीमध्ये असेल, सायबर सेक्युरिटीच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्यांचा उल्लेख केला गेला. त्यामुळे एक पद्धतीने कुठेतरी पश्चिमी जगताच्या वर्चस्ववादाचा जुन्या विश्वरचनेला प्रत्यक्षपणे उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे त्याचा उल्लेख करून एका नवी विश्वरचनेच्या निर्मितीची नांदी याच्या माध्यमातून पुढे आणली. भारताच्या दृष्टिकोनातनं ही एक राजनैतिक परीक्षाच होती, कसोटी होती. याचं कारण असं आहे की ब्रिक्समध्ये 11 सदस्य देश आहेत आणि 11 सदस्य देशांमध्ये पॉलिटिकल डिफरन्सेस मोठ्या प्रमाणावरती आहेत. यांच्यामध्ये पॉलिटिकल होमोजिनिटी नाहीये, वेगवेगळ्या प्रकारचे शासन पद्धती देखील या देशांमधनं आहे आणि त्यामुळे या देशांमध्ये विशिष्ट मुद्द्यांवरती सहमती घडून आणणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान पेलवणं हे भारतासाठी एक मोठी राजनैतिक परीक्षा होती ज्यामध्ये भारत यशस्वीपणे उत्तीर्ण झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अशाच प्रकारची परीक्षा भारताला 2023 मध्ये जेव्हा G20 संमेलन भारतात झालं त्यावेळेला देखील भारताला द्यावी लागली होती. मागच्या वर्षी ब्रिक्सचं 17वं जे संमेलन होतं ते ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो शहरात झालं होतं. त्यामध्ये देखील कन्सन्सस मोबिलाईज करणं किंवा सहमती घडून आणणं यासाठी फार त्रास झाला आणि यावेळेला देखील कळीचा मुद्दा हा आखातामधला संघर्ष होता आणि त्यामध्ये इराणची इच्छा होती की ब्रिक्सने उघडपणे अमेरिकेवरती टीका करावी, निषेध करावा अमेरिकेच्या हल्ल्याचा. तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि UAE या इतर 2 सदस्यांची इराण विरुद्ध भूमिका होती आणि त्यामुळे त्यांच्यातल्या पॉलिटिकल डिफरन्सेसमुळे सहमती कशी घडून आणायची प्रश्न होता. त्यामुळे एकूणच अशा स्वरूपाच्या हल्ल्यांचा कोणत्याही देशाचं नाव न घेता संघर्ष, युद्धाचा निषेध करणं अशा पद्धतीने मध्यम मार्ग साधला गेला आणि हे डिक्लेरेशन जे आहे ते पूर्ण केलं. याच्यातनं निश्चितपणे भारताची एकूणच राजनैतिक क्षमता अशा प्रकारची सहमती घडून आणण्याची यातनं अभिव्यक्त होत.
0: ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर विचारात घेतला जावा, त्यांच्या निर्णय क्षमतेत समान वाटा असावा यासाठी जागतिक वित्तीय संस्था तसंच राजकीय संस्थांमध्ये सुधारणेबाबतची मागणी ब्रिक्समध्ये एकमताने करण्यात आली, याविषयी काय सांगाल?
1: पंतप्रधान मोदींनी घोषणापत्र वाचून दाखवताना प्रामुख्याने नवीन विश्वरचनेचं स्वरूप तर उलगडून दाखवलंच, परंतु त्यांनी 10 रिफॉर्म प्लॅन्स सांगितले आणि त्या रिफॉर्म प्लॅन्स पैकी सगळ्यात महत्वाचा प्लॅन जो होता तो म्हणजे युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र यांच्यामधल्या सुधारणा संदर्भात, यांच्यामध्ये विशेष करून सुरक्षा परिषदेमधल्या सुधारणा संदर्भात. कारण सुरक्षा परिषद आणि युनायटेड नेशन यांचं जे स्ट्रक्चर तयार झालं हे दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालं. युनायटेड नेशनचा जन्म 1945 साली झाला. त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धामधले जे विजयी देश होते ते सिक्युरिटी काउन्सिल मध्ये कायमस्वरूपी सदस्य बनले आणि त्यामुळे त्यांची मोनोपोली टिकून राहिली. ज्या वेळेला युनायटेड नेशन इस्टॅब्लिश झाली त्यावेळेला युनायटेड नेशनची सदस्य संख्या केवळ 51 होती, 51. आता युनायटेड नेशनची सदस्य संख्या 193 आहे, 193 आहे आणि त्यामुळे यामध्ये मॅक्सिमम बहुसंख्य हे आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमधले देश आहेत, ते विकसनशील गरीब देश आहेत. मात्र सुरक्षा परिषदेमध्ये अजूनही वर्चस्व हे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांचा, एक चीन जर सोडला तरी चारही युरोपियन देश आहेत अमेरिकेसह. त्यामुळे या

0: त्यांचा अजूनही मोनोपोली त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे युनायटेड नेशन मध्ये स्ट्रॉंगली सुधारणा व्हावे, सेक्युरिटी कौन्सिलचं एक्सपान्शन व्हावं, भारत, ब्राझील, साऊथ आफ्रिकेसारख्या देशांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळावं, ही स्ट्रॉंगली मागणी जी आहे ही प्रामुख्याने याच्यामध्ये केली गेली. जगामधल्या ज्या वित्तीय संस्था आहेत, विशेष करून IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, यांच्यामध्ये सुधारण्याची गरज आहे, कारण त्या ज्या पद्धतीच्या लोन देतात, आर्थिक सहाय्य करतात, मदत करतात, त्यामध्ये पक्षपाती धोरण आहे आणि ते पक्षपाती धोरण दूर करण्यासाठी तिथं देखील डेव्हलपिंग वर्ल्डचं म्हणजे ग्लोबल साऊथचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. भारत आता ग्लोबल साऊथचा नेता म्हणून पुढे यायला लागलेला आहे आणि G20 मध्ये भारताने G20 सदस्य म्हणून आफ्रिकन युनियनला सदस्य बनून घेतलं. एक पद्धतीने भारताने ग्लोबल साऊथचं प्रतिनिधी म्हणून आपली भूमिका पार पडली. मला असं वाटतं की जो 10-point रिफॉर्म प्लॅन नरेंद्र मोदींनी सांगितला हा प्रामुख्याने एकूणच ग्लोबल साऊथचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महत्वाचं आहे.
1: विकसनशील राष्ट्रांच्या समूहाने केवळ नियम पाळणारा न राहता जागतिक निर्णय प्रक्रियेत नियम ठरवणारा घटक बनावं याबाबत ब्रिक्स शिखर परिषदेत मांडण्यात आलेल्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता?
0: सध्याची जी विश्वरचना आहे ही प्रामुख्याने मोजक्या मुठभर श्रीमंत देशांनी केंद्रित केलेली आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर G7 सारखे श्रीमंत उद्योग प्रधान विकसित देश आहेत. हे प्रामुख्याने इन्व्हायरमेंटच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असतील, अण्वस्त्रांच्या बाबतीमधले असतील, त्याचप्रमाणे इतर जगातले जे प्रेसिंग इश्यूज आहेत त्या बाबतीमधले निर्णय, म्हणजे विशेष करून वित्तीय बाबतीमधले निर्णय हे G7 घेतं आणि त्यांच्या अंतर्गत जगातल्या मोठ्या वित्तीय संस्था IMF आणि वर्ल्ड बँक सक्रिय आहेत, युनायटेड नेशन यांच्याच नियंत्रणामध्ये आहे. त्यामुळे हे जे निर्णय घेतात ते गरीब विकसनशील देशांना निमूटपणे पार पाडावे लागतात किंवा ते ऐकावे लागतात, त्यांना सेम मिळत नाही कारण त्यांचं कोणते प्रतिनिधित्व ह्या मोठमोठ्या संघटनांमध्ये संस्थांमध्ये नाहीये आणि त्यामुळे यांना नेहमीच रूल टेकर्स म्हणजे यांनी बनवलेले नियमाचं निमूटपणे पालन करणं याच गोष्टी प्रामुख्याने डेव्हलपिंग वर्ल्ड किंवा ग्लोबल साऊथ करत आलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जिसकी लाठी उसकी भैंस अशा प्रकारचा प्रवाह प्रभावी होताना दिसतोय. त्यामुळे काही राष्ट्र उघडपणे नियमांचं उल्लंघन करतायत, इतरांवर आक्रमण करतायत, आयात शुल्काचा आयुध आणि शस्त्रास्त्र वापर करतायत आणि जग निमूटपणे त्यांना पाहत राहिलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची अन्यायी आणि पक्षपाती विश्वरचना बदलायची असेल तर त्या दृष्टिकोनातनं या सर्व ग्लोबल साऊथला प्रतिनिधित्व वाढवून ते रूल शेपर बनले पाहिजे आणि आता काळ आलेला आहे तो रूल शेपर बनण्याचा, कारण जगाचं पेंडुलियम जे आहे राजकारणाचं ते आता युरोपकडनं आशियाकडे सरकलेलं आहे. 21वं शतक आशिया खंडाचं शतक आहे आणि त्यामुळे व्यापाराला, आर्थिक गोष्टींना महत्व प्राप्त झाल्यामुळे येता काळ हा ग्लोबल साऊथ असल्यामुळे ते रूल शेपर्स असणार आहेत.
1: एखाद्या राष्ट्रानं मनमानी करून एकाधिकार पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी आर्थिक निर्बंध लावणं चुकीचं असल्याचं ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्रितपणे म्हटलंय, याचं विश्लेषण कसं कराल?
0: 1995 विश्व व्यापार संघटनेची स्थापना झाली. विश्व व्यापार संघटनेने जागतिक व्यापारासंदर्भातली नियमावली तयार केली, त्यावरती सर्व देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एका देशाचं इतर देशांच्या संदर्भात व्यापार धोरण कसं असावं, कर धोरण कसं असावं, आयात शुल्क धोरण कसं असावं या संदर्भामधली स्पष्ट नियमावली ही विश्व व्यापार संघटनेने घालून दिलेली आहे, परंतु त्याचं उघड उल्लंघन काही देशांकडनं होताना दिसतंय. उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेतलं डोनाल्ड ट्रम्प यांचं आयात शुल्क धोरण जे ज्यामध्ये भारतावरती 50% टॅरिफ लावला गेला होता हे विश्व व्यापार संघटनेच्या क्लॉज नंबर 2 उल्लंघन करणार होतं. याला व्यापार संघटनेची पूर्व परवानगी नव्हती आणि त्यामुळे अशा स्वरूपाने जर एकतर्फी कर लावले जात असतील, एकतर्फी आर्थिक निर्बंध लावले जात असतील तर त्याच्यातनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होतं, आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं उल्लंघन होतं आणि जे होणं अत्यंत धोक्याचं आहे आणि त्याच्यामुळे अराजकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे याचा स्पष्ट शब्दामध्ये निषेध होणं अत्यंत गरजेचं होतं. यामध्ये कोणत्या देशाचं नाव घेतलं गेलं नाही, मात्र स्पष्ट मेसेज हा अमेरिकेला याच्या माध्यमातून गेलेला आहे.
1: 20 वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिक्स समूहाच्या प्रणालीमध्ये सातत्य राहावं तसंच ब्रिक्सच्या प्रगतीचा आढावा घेता यावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक कायमस्वरूपी संस्थात्मक व्यवस्था उभारायचा प्रस्ताव मांडला, त्याविषयी काही सांगा ना.
0: ब्रिक्स संघटना जी आहे ही 20 वर्षापूर्वी इस्टॅब्लिश झाली. 2001 ही प्रामुख्याने पश्चिमी जग आणि त्यांच्या पुरस्कृत वित्तीय संस्था संघटना यांच्या एकूणच वर्चस्ववादाला आव्हान देण्यासाठी ही संघटना पुढे आली, परंतु हा एक पद्धतीचा चर्चेचा अनौपचारिक व्यासपीठ आहे. आता यामध्ये एक संस्थात्मक रचना निर्माण केली गेली जी आहे ती ब्रिक्सची नॅशनल डेव्हलपमेंट बँक आहे, ज्याला NDB असं म्हटलं जातं आणि जी अगदी रितसर कर्ज ही सातत्याने देत असते. जसं भारत भारतामध्ये 35 प्रकल्पांना साधारणतः 10 अब्जाचं कर्ज हे ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेने दिलेलं आहे. दरवर्षी ब्रिक्सची समिट होती, मात्र ब्रिक्सचं मुख्यालय हा प्रकार नाही की ज्याच्या माध्यमातून एक संस्थात्मक रचना, जशी संयुक्त राष्ट्र संघटनेची संस्थात्मक रचना न्यूयॉर्क मध्ये आहे, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज

0: आहेत. आता हा जेव्हा ग्लोबल साऊथचा एक मोठा प्लॅटफॉर्म म्हणून पुढे येतोय ब्रिक्स, त्यावेळेला याला संस्थात्मक रूप देणं देखील अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचं मुख्यालय असावं, त्याचा एक फ्लॅग असावा, त्याची एक करन्सी असावी, या दृष्टिकोनातून आता पावलं पडायला लागली आहे. आणि त्याची सुरुवात म्हणून त्याचं एक मुख्यालय असणं, त्याला संस्थात्मक रूप दिलं जाणं गरजेचं आहे. जसं युरोपियन महासंघाला एक संस्थात्मक रूप आहे आणि त्याच्यानंतर त्यांची करन्सी युरो चलन बाजारामध्ये आलं, त्याच पद्धतीने आता ब्रिक्स चलनच्या दिशेने वाटचाल चालू आहे. अजूनही हे कन्सेप्च्युअल लेवलला आहे, ऑन पेपर आहे, भविष्यामध्ये ब्रिक्स करन्सी येऊ शकते. त्या दृष्टिकोनातून त्याची पूर्वतयारी म्हणून याचे एक संस्थात्मक रूप असावं अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.
1: जागतिक व्यापारामध्ये महत्वाची भूमिका असलेल्या खलाशांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाठबळ पुरवू शकेल अशी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासंबंधित प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडला. या प्रस्तावाचं महत्व तसंच ब्रिक्स राष्ट्रांकडून जागतिक दहशतवादाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, याकडे तुम्ही कसं पाहता?
0: जे खलाशी आहेत, विशेष करून जे फ्राईट किंवा ज्या व्हेसल्स असतात, वाहतूक करणारी जी जहाजं असतात, त्याच्यावरती जे सक्रिय असणारे खलाशी ज्यांना सी फेरर्स असं म्हटलं जातं, यांच्या बाबतीमध्ये भारतानी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याचा समावेश ब्रिक्सच्या डिक्लेरेशनमध्ये होणं हे देखील अत्यंत महत्वाचं होतं. याचं कारण असं आहे की साधारणतः 3 लाख भारतीय हे आता सी फेरर्स किंवा या क्षेत्रामध्ये या उद्योगामध्ये आहेत आणि अखाता संघर्ष चालू असताना त्याच्यामध्ये काही निष्पाप भारतीयांना आपला प्राण गमवावा लागला आणि त्यामुळे हा प्रश्न अत्यंत कळीचा आहे की यांची सुरक्षा एखाद्या देशाच्या राजदूताची किंवा त्यांच्या राजनैतिक चमूची प्रतिनिधींची सुरक्षा असते, त्या संदर्भातले नियम आहेत, कन्व्हेन्शन आहेत, त्याच पद्धतीने या सी फेरर्सच्या बाबतीमध्ये पाहिजे आहे. कारण यांची भूमिका अत्यंत महत्वाची. जगामध्ये आजही जवळपास 80% व्यापार हा समुद्र मार्गाने होतो आणि त्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मॅनपॉवर जी आहे याचे स्पष्ट नियम असावेत. आणि आता अनेक संघर्ष समुद्रावरती खेळले जातात, आखाती संघर्ष हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये खेळला गेला आणि त्यामुळे आता याच्यामधनं जहाजांवरती हल्ले होणे ही प्रक्रिया जी आहे ती वेग देताना दिसते, हा नवा प्रभाव विकसित होताना दिसतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी काही तरतूद असणं, एखादा आंतरराष्ट्रीय करार असणं हे खूप गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून भारताने याचा उल्लेख केला. दुसरं असं आहे की दहशतवादाच्या संदर्भामध्ये, कारण यामध्ये रशिया असेल, काही प्रमाणामध्ये चीन पण आहे, भारत विशेष करून दहशतवादाला बळी पडलेला देश आहे आणि यामध्ये 22 एप्रिल 2025 जो पहलगामचा भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये निष्पाप भारतीयांना आपला प्राण गमवावा लागला, त्याचा स्पष्ट शब्दात निषेध होणं हे भारताचा राजनैतिक विजय आहे. कारण या डिक्लेरेशनवरती शी जिनपिंगने स्वाक्षरी केलेली आहे आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनचा पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे समर्थन होतं, परंतु जेव्हा चीनच पाकिस्तानच्या पुरस्कृत दहशतवादावरती टीका करतो आहे ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू आहे आणि म्हणून याकडे भारताचा एक राजनैतिक विजय म्हणून पाहिलं पाहिजे.
1: ब्रिक्स शिखर परिषदेतल्या महत्वाचे निर्णय आणि त्यांचं फलित याविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद सर. श्रोते हो, 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सर्व सदस्य राष्ट्रांच्या एकमतानं मंजूर करण्यात आलेलं नवी दिल्ली घोषणापत्र हे या परिषदेचं सर्वात मोठं फलित म्हणावं लागेल. त्यासोबतच जागतिक स्तरावरील निर्णय प्रक्रियेत विकसनशील राष्ट्रांना समान वाटा देण्यासंबंधित घेण्यात आलेली भूमिका असो, जागतिक दहशतवादाविरोधात सर्व सदस्य राष्ट्रांचं एकत्र येणं असो वा शांततापूर्ण अणु केंद्र आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्याचा एकत्रित निषेध असो, अशा सर्वच क्षेत्रात ब्रिक्स राष्ट्रांची सहमती मिळवण्यात भारताला यश मिळाल्याचं दिसून आलं आहे. एकूणच भूराजकीय तणावाच्या काळात सुद्धा भारतानं या परिषदेचं यशस्वी नेतृत्व करून ब्रिक्सचा जागतिक प्रभाव आणि सदस्य राष्ट्रांमधल्या समन्वय अधिक मजबूत करण्यात यश मिळवलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन डॉक्टर मनोज अणावकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि

0: मुलींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
1: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली ठरलेले आणि सेंद्रिय कर्बाचा निरंतर पुरवठा करणारे
2: संजय अॅग्रोचे F-Code 9. संजय अॅग्रो म्हणजेच विश्वासाची पेरणी आणि समृद्धीची कापणी. संजय अॅग्रो इनपुट्स 99211 999 71.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वामी होम अप्लायन्सेस उदगीर. खाद्यप्रेमींसाठी सुवर्ण संधी, आता तुमच्या शहरात घेऊन आलो आहोत पारंपरिक आणि गावरान चवीचा खजिना, एकाच छताखाली अनुभव अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांचा. तेव्हा कडक ज्वारीची रोटी, लसूण चटणी आणि खुसखुशीत शेगाव कचोरी. तेव्हा आजच संपर्क करा स्वामी होम अप्लायन्सेस 90 21 83 37 10 या नंबरवर. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या मत्स्यपालन व्यवसायामध्ये निरनिराळ्या संधी या आपल्या प्रत्येक तरुण शेतकरी मित्रांकडे उपलब्ध आहेत. प्रशिक्षित होऊन आपण मत्स्यपालनाकडे वळायला हवं, जेणेकरून आपल्या शेतीला पूरक व्यवसायाची जोड या माध्यमातून आपल्याला देता येईल. आणि निश्चितच आपल्या मत्स्यपालनातील ॲक्वापोनिक्स एक नवा मार्ग ही छानशी संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे. याविषयीच आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती घ्यायची आहे. आणि ही माहिती घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर जयश्री स्वामी, अतिथी व्याख्याता मत्स्यविज्ञान महाविद्यालय उदगीर यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण ही महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार.
1: नमस्ते मॅडम.
0: तर मॅडम, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ॲक्वापोनिक्स म्हणजे नेमकं काय आपल्याला सांगता येईल?
1: ॲक्वापोनिक्स ही एक मत्स्यपालन आणि मातीविना शेती यांची एकत्रित प्रणाली आहे. म्हणजेच एका व्यवस्थेमध्ये आपण मासे वाढवतो आणि त्याच पाण्याचा उपयोग करून वनस्पती वाढीसाठी करतो. म्हणजेच आपण थोडक्या भाषेत सांगेल तर त्यामुळे वनस्पती आणि मासे एकमेकांना पूरक असं ठरवलं जातं. म्हणजे माशांचं जो राहिलेलं खाद्य असेल किंवा त्यांचं जो वेस्ट असेल ते जे पदार्थ आहे ते वनस्पतीला वाढीसाठी उपयोगी ठरतात, म्हणून हे एकमेकांना पूरक असे आहेत म्हणून म्हटलं जातं.
0: अच्छा, म्हणजे मातीविना शेती आणि त्याच माध्यमातून भाजीचं देखील उत्पादन आपण या माध्यमातून घेऊ शकतो, नाही का?
1: नक्कीच मॅडम.
0: आणि आता नेमकं आपल्याला ह्या ॲक्वापोनिक्सची कार्यपद्धती कशी असते हे देखील माहिती असायला हवं मॅडम.
1: हो नक्कीच. टाकीमध्ये मासे ठेवले जातात. माशांना खाद्य दिल्यानंतर त्यांच्या शरीरातून आणि न खाल्लेल्या खाद्यातून पाण्यात सेंद्रिय पदार्थ तयार होतात. त्यामध्ये जे की अमोनियाचं प्रमाण वाढलेलं जातं आणि त्यामुळे अमोनियाचं प्रमाण वाढल्यामुळे जे विशिष्ट जीवाणू असतात ते अमोनियाचं रूपांतर कशामध्ये करतात, जे की नायट्रेटमध्ये करतात. आणि जे नायट्रेट जे आहे ते वनस्पतीसाठी एक उपयुक्त पोषक द्रव्य आहे त्यांच्या वाढीसाठी. त्यांची जे वनस्पतीचे मुळे पाण्यातील जे पोषक द्रव्य आहे शोषून घेतात आणि पाणी अधिक स्वच्छ केलं जातं आणि हे पाणी पुन्हा माशांच्या टाकीमध्ये पाठवलं जातं. म्हणजे हे एक पुनर्चक्र आहे. माशांचं जे खाद्य खाल्ल्यानंतर जे पाणी खराब होईल ते वनस्पती त्या पाण्याला स्वच्छ करतात. अशा प्रकारे त्यांची कार्यपद्धती असते.
0: निश्चितच. आणि जेव्हा या ॲक्वापोनिक्स मध्ये जे काही मुख्य घटक असतात ते आपल्याला कोणते कोणते लागू शकतात? मग
1: मुख्य घटक यामध्ये आपण माशांची टाकी लागेल, पाण्याचा पंप आपल्याला किती प्रमाणामध्ये आपल्याला ठेवायचं आहे ते लागेल, वनस्पती वाढवण्यासाठी म्हणजे आपल्याला मेडियम न्यूट्रियंटच्या वनस्पती लागतील, बायोफिल्टर लागेल आपल्याला, एअर पंप लागेल, एरेशनची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. याशिवाय पाण्याचं जे तापमान किंवा अमोनिया नायट्रेट हे सगळं नियमित निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.
0: अच्छा, आणि आता यामध्ये मग कोणकोणत्या वनस्पती आपल्याला घेता येऊ शकतात?
1: सुरुवातीस आपण पालेभाज्या आणि काही औषधी वनस्पती घेऊ शकतो. उदाहरणामध्ये पालक असेल, मेथी असेल, कोथिंबीर असेल, तुळस इत्यादी. आणि जर समजा योग्य व्यवस्थापन केलं तर आपण ॲक्वापोनिक्सचं मॅनेजमेंट व्यवस्थित झालेलं असेल होत असेल तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घेऊ शकतो, काकडी घेऊ शकतो, मिरची यासारखे पिकेही त्याच्यामध्ये घेतले जातात. मात्र या पिकांना अधिक पोषण आणि आहाराची आवश्यकता असू शकते.
0: आणि त्यामध्ये मग कोणत्या प्रकारचे मासे देखील आपल्याला वापरता येऊ शकतात?
1: मासे कोणते स्टॉक करायचे हे स्थानिक हवामान, पाण्याचे तापमान आणि उपलब्ध सुविधावर अवलंबून असते मॅडम. जसं काही ठिकाणी आपण काही पण तिलापियाचा मासा किंवा कार्प व्हरायटी वापरतो, कॅटफिशेस वापरतात, कोळी

0: कार्प वापरतात किंवा गोल्ड फिशेस, ऑर्नामेंटल गोल्ड फिशेस पण त्याच्यामध्ये स्टॉक केला जातो. मात्र आपल्या भागासाठी कोणती प्रजाती घ्यायची हे सगळं हवामान किंवा तिथल्या एन्व्हायरमेंटवर आपण अवलंबून त्यानुसार आपण ते फिशेस सिलेक्ट केले जातात.
1: तुम्ही म्हणालात की म्हणजे हे मत्स्यपालनातील एक्वापोनिक्स एक नवा मार्ग आपल्या तरुण मित्रांना या माध्यमातून रोजगाराची संधी म्हणून देखील त्यांना पाहता येणार आहे. तर निश्चितच मग या एक्वापोनिक्सचा सर्वात मोठा फायदा आपल्याला कोणता आहे हे पण आपल्याला जाणून घ्यावं लागेल मॅडम.
0: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पाण्याचा पुनर्वापर केला जातो. पारंपरिक शेतीमध्ये सिंचनाचे पाणी मोठ्या प्रमाणावर लागते. एक्वापोनिक्स मध्ये पाणी प्रणालीमध्ये फिरत राहते म्हणजे पाण्याचा पुनर्वापर रियूज केला जातो किंवा त्याचं रिसर्क्युलेट होते आणि योग्य व्यवस्थापन केल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. त्याशिवाय कमी जागेमध्ये आपण उत्पादन घेता येते आणि एकाच प्रणालीतून मासे आणि भाजीपाला असे दोन उत्पादने मिळू शकतात. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे.
1: अच्छा, तर मॅडम ज्यावेळेस आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करत असतो तर त्यावेळेस फायद्यासोबत आपल्याला काही आव्हाने देखील आपल्या समोर येत असतात, नाही का? तर त्यामध्ये मग कुठलं आव्हान आहे की त्याकडे शेतकरी मित्रांनी लक्ष द्यायला हवं?
0: जसं प्रकारे मी सांगितलेलं आहे की आपल्याला हे एक्वापोनिक्स कसं आहे की माशा आणि वनस्पती ह्या दोन्हीचा पूरक आहे. आपल्याला चॅलेंजेस कोणते येऊ शकतात तर की आपलं वातावरण तिथलं माहिती असलं पाहिजे की आपल्या एरियामध्ये कोणती फिश आपण इथं स्टॉक केला जातो, त्यांना लागणारे पूरक खाद्य आहे का व्यवस्थित आपल्याकडे, परत आणखी आपण जेव्हा त्या फिशमध्ये ग्रोथ झाल्यानंतर मार्केटिंगला तिथं व्यवस्थित उपलब्धी आहे का, आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा प्लांट ग्रो करतो तर आपण कोणती त्याच्यामध्ये वनस्पती ग्रो केलं जातं किंवा वनस्पती वाढवल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी स्टडी केलं पाहिजे, त्याच्याबद्दलची माहिती घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण त्याचा प्लॅन तयार करू शकतो किंवा त्यानुसारच आपण त्याची संधी उपलब्ध करू शकतो किंवा तयारी करू शकतो.
1: निश्चितच. आणि यामध्ये मॅडम मग बायोफ्लॉक तंत्रज्ञान जे आहे ते आपल्याला काय सांगता येईल? बरं,
0: एक्वापोनिक्स आणि बायोफ्लॉक दोन्ही टर्म एकत्र आहेत पण बायोफ्लॉक मध्ये काय की स्वतः तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये इनोक्लूम तयार करून त्याच्यामध्ये ग्रो केलं जातं, हा पण पाण्याची गरज लागणार नाही, ह्याच्यामध्ये झिरो वॉटरच एक्सचेंज म्हणजे परत स्पेसिफिक जीवाणू त्याच्यामध्ये ग्रोथ केला जातं आणि तोच पाणी आपण परत वापरला जाऊ शकतो. बायोफ्लॉक मध्ये वनस्पतीचा रोल नाहीये. जसं एक्वापोनिक्स मध्ये वनस्पतीचा ग्रोथ केला जातो म्हणजे आपण एकाच सिस्टीम मध्ये दोन प्रकारचं म्हणजे माशांचा पण ग्रोथ करतो एक्वापोनिक्स मध्ये आणि प्लांटचा पण ग्रोथ करतो. बायोफ्लॉक मध्ये फक्त माशांचा ग्रोथ होतो, त्याच्यामध्ये पूरक जीवाणूचा ग्रोथ होऊन त्यांच्या माशांचीच ग्रोथ झालेली असते.
1: बरं, तर मॅडम शेवटी जाता जाता विचारावं असं वाटतं की आपल्या शेतकऱ्यांसाठी एक्वापोनिक्स मध्ये काय काय संधी उपलब्ध आहेत? बरं,
0: तर व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठ, उत्पादन खर्च, पाणी व वीज उपलब्धता, मासे आणि भाजीपाल्याची मागणी आणि विक्रीची व्यवस्था यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. योग्य नियोजन असेल तर भाजीपाला उत्पादन बरोबरच मत्स्यपालनातूनही उत्पादन मिळता येऊ शकते. याशिवाय प्रशिक्षण केंद्र आहेत, प्रात्यक्षिक प्रकल्प किंवा शहरी शेतीतील संबंधित उपक्रमाचा संधी निर्माण होऊ शकते.
1: अच्छा, आपल्या सर्व तरुण शेतकरी मित्रांसाठी मत्स्यपालनातील एक्वापोनिक्स एक नवा मार्ग हा छानसा आपल्याला म्हणता येईल आणि नक्कीच ही माहिती आपल्या तरुण शेतकरी मित्रांना प्रशिक्षित होऊन हा व्यवसाय करायचा आहे या माध्यमातून चांगल्या प्रकारे एक उत्पन्नाचं स्रोत देखील त्यांच्यासाठी निर्माण होईल. आज तर मॅडम आज कार्यक्रमात ही छानशी माहिती तुम्ही सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: खाद्यप्रेमींसाठी सुवर्ण संधी, कडक ज्वारीची रोटी, लसूण चटणी आणि खुसखुशीत शेगाव कचोरी. तेव्हा आजच संपर्क करा स्वामी होम अप्लायन्सेस 90 21 83 37 10 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वामी होम अप्लायन्सेस उदगीर. समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
2: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
1: गणरायाच्या आगमनानं संपूर्ण गावामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं नियोजन गावामध्ये आपलं झालेलं आहे.
2: अगदी बरोबर आहे. आणि सणावाराचे हे दिस म्हणलं ना शेवंता, समद्याच मंडळीला कसं वेगवेगळे कार्यक्रम करण्याचा उत्साही असतो आणि नवनवीन उपक्रम या निमित्ताने समद्या गावामध्ये केले जातात.
1: खरंच आहे.
2: त्याचा फायदा कसं जे युवा मंडळी आहेत, बाल बच्ची कंपनी आहे, त्या समद्या होत असते.

0: अगदी बरोबर आहे.
1: त्याच्यामुळे
0: कसं समधीकडे या सणावाराचं वातावरण असल्यामुळे अगदी प्रसन्न असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये देखील आपल्याला महत्वपूर्ण अशी माहिती ऐकायची आहे.
1: कोणती माहिती द्यायची आहे?
0: तर बघा मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना आपल्याला कोणत्या कोणत्या करायच्या आहेत याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर बघा मंडळी, पीक वाढीची अवस्था, पाण्याची स्थिती, मुळांच्या परिसरातील ओलावा, पिकांमध्ये पाण्याच्या ताणाची लक्षणे याचं नियमितपणे आपण निरीक्षण करायला पाहिजे.
1: बरं.
0: हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमीन याच्यामध्ये उपलब्ध ओलाव्याचं प्रमाण वेगवेगळं असलं तरी समद्या शेतासाठी एकच उपाययोजना न करता आपल्याला जमिनीचा प्रकार, पिकांची अवस्था ही देखील आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल.
1: बरं.
0: पिकांमध्ये सकाळच्या वेळी पाणी कोमेजणं, पाण्याचा रंग बदलणं किंवा वाढ मंदावणं यासारखी जर लक्षणे दिसली तर तात्काळ आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना देखील आपल्याला करायच्या आहेत.
1: बरोबर.
0: समजा आपल्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या समद्या शेतकरी बांधवांनी पाण्याचा कार्यक्षम आणि काटकसरीनं वापर करायला पाहिजे. आपल्याकडे जे काही पाणी उपलब्ध आहे त्या संपूर्ण क्षेत्राला कमी प्रमाणात देण्यापेक्षा पिकांच्या ज्या काही संवेदनशील वाढीच्या अवस्था असतात ना त्या संरक्षित सिंचनाला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: विशेषतः आपल्या सध्यानाच माहितच आहे की फुलोरा, शेंगा, बोंडाची निर्मिती, दाने भरणे किंवा फळवाढ यासारख्या ज्या काही संवेदनशील अवस्था आहेत त्या अवस्थेत आपल्याला आवश्यकतेनुसार संरक्षित सिंचन जर आपण दिलं तर पिकांना पाण्याच्या ताणापासून संरक्षण मिळायला देखील मदत होते आणि ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम सिंचन पद्धतीचा वापर करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्रासाठी आपल्याला कार्यक्षम वापर बी करता येतो.
1: बरं.
0: नाही का? म्हणजे ह्या उपाययोजना आपण करायला पाहिजे.
1: नक्कीच. आणि मंडळी, त्याचबरोबर कसं पावसाच्या खंडानंतर जो पडणारा पाऊस असतो की नाही ते लई महत्वाचा असतो बघा. त्यामुळे पावसाचे पाणी शेताबाहेर वाहून न जाता शेतामध्येच जास्तीत जास्त मुरते आणि त्यासाठी आपण जलसंधारणाच्या उपाययोजना आपण करायला हव्यात. तसंच विशेषतः कपाशी, तूर या पिकांमध्ये जलसंधारणाच्या सऱ्या काढून पावसाचं पाणी आपण अडवायला पाहिजे.
0: बरोबर.
1: उपलब्ध परिस्थितीनुसार सरी वरंबा, कंटूर, कंटूर सऱ्या, बांध बंदिस्ती, शेततळे इत्यादी उपायांचा आपण अवलंब करायला पाहिजे. बरं का?
0: खरंय. पाय
1: तसंच मंडळी, पावसाच्या खंड काळामध्ये पिकाबरोबर तणही जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्य यांच्यासोबत स्पर्धा करतात आणि त्यामुळे काय होईल,
0: पिकाला पाणी पोहोचणार नाही आणि तणच पाणी समद पिऊन घेईल.
1: बरोबर बरोबर. त्यामुळे तण नियंत्रण आपण करायला पाहिजे. बरोबर आहे की
0: नाही?
1: पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि आवश्यकतेनुसार आंतरमशागत, खुरपणी किंवा शिफारशीनुसार तणनाशकाचा सुद्धा आपण वापर करायला पाहिजे.
0: खरंच आहे पाय.
1: तणांचे वेळीच नियंत्रण केले तर उपलब्ध जमिनीतील ओलावा पिकांना अधिक काळ उपलब्ध राहण्यास मदत होते.
0: निश्चितच.
1: मग अशा पद्धतीची उपाययोजना आपल्याला या पावसाच्या खंडकाळामध्ये आपल्या पिकांसाठी करायला पाहिजे.
0: सोबतच मंडळी, आपल्या पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी आपल्याला आंतरमशागत करायची आहे आणि जमिनीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या ज्या काही भेगा आहेत ना त्या भेगा जर आपण बुजवल्या तर बाष्पीभवनाद्वारे होणारा ओलाव्याचा ऱ्हास कमी होण्यास देखील मदत होऊ शकते. सोबतच आंतरमशागत करताना मंडळी आपल्या पिकांच्या मुळांना इजा होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जमिनीची परिस्थिती आणि पीक अवस्था लक्षात घेऊन योग्य वेळी कोळपणी आणि इतर आंतरमशागतीची साधने देखील आपल्याला वापरायची आहेत.
1: बरोबर.
0: तसंच बघा मंडळी, पावसाच्या खंडकाळात पिकांवरील कीड आणि रोगांचं नियमित आपल्याला निरीक्षण करावं लागेल. आपल्या शेतकरी बांधवांनी आठवड्यातून किमान एकदा पिकांची पाहणी करून किडींची संख्या किती आहे, रोगांची कोणती लक्षणे आढळलेली आहेत आणि प्रादुर्भावाची तीव्रता आपल्याला तपासायची आहे आणि शक्य तिथे जैविक निविष्ठा, जैविक नियंत्रण, पक्षी थांबे, चिकट सापळे, फेरोमन सापळे याचा वापर आपण करावा की जेणेकरून आपल्या खर्चामध्ये देखील बचत होऊ शकेल.
1: बरोबर.
0: म्हणजे ही काळजी आपल्याला वारंवार घ्यावी लागणार आहे. आणि त्यानंतरचा जो काही मुद्दा आहे त्यामध्ये काय सांगशील बरं?
1: तर मंडळी, आता त्यानंतर आपल्याला पिकाच्या ओळीमध्ये जे उपलब्ध पीक अवशेष असतात, कडबा, गवत किंवा इतर सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन केल्यास जमिनीच्या पृष्ठभाग

0: वरील बाष्पीभवन कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकून राहण्यास मदत होईल. बरोबर आहे. आणि तसंच मंडळी आच्छादनामुळे जमिनीचे तापमान हे नियंत्रित राहण्यास आणि तणांची वाढ कमी होण्यास तसंच सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्धतेनुसार सेंद्रिय खते आणि जैविक निविष्ठांचा आपण वापर करायला पाहिजे.
1: बरोबर आहे बाई.
0: आणि त्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पावसाच्या खंडकाळामध्ये जमिनीतील ओलावा कमी असल्यामुळे मुळाद्वारे अन्नद्रव्याचे शोषण हे कमी होऊ शकते.
1: बरं.
0: अशा परिस्थितीमध्ये पिकाची या वाढीची अवस्था, जमिनीत उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान हे विचारात घेऊन पिकाच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याची फवारणी करायला पाहिजे. आता आवश्यकतेनुसार म्हणजे बघा, पोटॅशियम नायट्रेट 1-2% किंवा 0.50-34% याची फवारणी 8-10 दिवसाच्या अंतराने करण्याची शिफारस केलेली आहे. यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन होण्यास मदत होते. फवारणी करताना पिकांची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अन्नद्रव्याची निवड, मात्रा आणि फवारणीची वेळ निश्चित करावी. मग अशा पद्धतीने ह्या समजा गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकते.
1: बर. तसंच बघा मंडळी, पावसाच्या खंडकाळामध्ये पिकांवर येणारा जैविक आणि अजैविक ताण कमी जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जैविक निविष्ठांचा वापर हा देखील लई उपयुक्त ठरतो बघा. आणि उपलब्धतेनुसार आणि शिफारशीनुसार बायो NPK, बायोमिक्स, मायक्रोरायझा यांचा वापर आपण करायला पाहिजे. तसंच शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि इतर जे काही सेंद्रिय खतं आहेत त्याचा वापर जर आपण केला तर आपल्या जमिनीची भौतिक स्थिती, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारण्यासाठी देखील मदत होते. त्याच्यामुळे सेंद्रिय खतांचाच वापर जास्तीत जास्त आपण करायला पाहिजे बघा मंडळी. आणि त्यासोबतच पावसाच्या खंडकाळाचा परिणाम हा केवळ पिकांवरच नाही तर आपल्या पशुधनासाठी देखील उपलब्ध होणारा जो काही हिरवा चारा आहे त्या चाऱ्यावरही होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या समद्या शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाणी आणि क्षेत्राचा विचार करून पशुधनासाठी चारा पिकांचं नियोजन देखील आपल्याला करावं लागेल.
0: बरं.
1: शक्य जर असेल तर ज्वारी, मका, बाजरी, चारा गवत, बरसीम, लुसर्न सारखी योग्य हंगामी चारा पिके तसंच स्थानिक परिस्थितीस अनुरूप चारा या पिकांची निवड आपण करायला पाहिजे.
0: बरं.
1: आणि चारा पिकांची निवड करताना मंडळी आपल्याकडे पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी आणि पशुधनाची संख्या देखील आपल्याला विचारात घ्यावी लागेल.
0: अच्छा.
1: आणि त्यासाठी मग मुरघास तयार करावं लागेल.
0: तर मंडळी, आता पावसाच्या खंडकाळामध्ये काय काय उपाययोजना करायच्या यामध्ये आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे बघा, कडबाग किंवा वाळलेले चाऱ्याचे योग्य आकारात कुट्टी केली तर त्याचा अपव्यय कमी होऊन पशुधनाला चारा खाणं सुलभ होते. तसंच उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा आणि कडधान्य वर्गीय चारा यांचे संतुलित आपण मिश्रण करावे.
1: बर.
0: गरजेनुसार पशुवैद्यकीय किंवा पशुपोषण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन खनिज मिश्रण आणि आवश्यकतेनुसार पूरक खाद्य द्यावे. कमी पौष्टिक कडब्यांची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया तसंच इतर चारा प्रक्रिया पद्धती वापरण्यापूर्वी तज्ञांचं मार्गदर्शन घेणं हे लई गरजेचं आहे. चारा साठवताना आणि तो पावसापासून सुरक्षित कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावा. जेणेकरून बुरशी वाढून चाऱ्याची गुणवत्ता कमी होणार नाही. आणि तसंच मंडळी, पावसाचा खंड संपल्यानंतर होणारा पाऊस कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतात पाणी अडवण्याची क्षमता निर्माण करणे लई आवश्यक आहे.
1: अगदी खरं आहे.
0: आणि शेतातील बांध मजबूत करणे, जलसंधारणाच्या सऱ्या, चर, शेततळे आणि इतर जलसंधारणाच्या रचना सुव्यवस्थित करायला पाहिजे. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरेल यासाठी योग्य ते नियोजन आपण समद्यांनी करायला पाहिजे बघा.
1: नक्कीच पाय. आता मंडळी, हे झालं आपल्या पावसाच्या खंडकाळामध्ये पिकांसाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला आपलं पीक हे वाचवायचं आहे याविषयीच्या उपाययोजना. सोबतच आता बऱ्याच आपल्या शेतकरी बंधूंकडे फळबागा देखील आहेत तर त्याचं देखील या खंडकाळामध्ये व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं करायचं, त्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत याविषयीची माहिती आता जाणून घेऊयात. तर मंडळी, पावसाच्या या खंडकाळात फळबागेतील झाडांवर पाण्याचा ताण येण्याची बी शक्यता अधिक असते. त्यामुळे झाडांचं आणि जमिनीतील ओलावाचं नियमित आपल्याला निरीक्षण करायचे.
0: बरं.
1: फळबागेत उपलब्ध असलेल्या

0: की बघ सिंचनाला आपल्याला अधिक प्राधान्य द्यावं लागेल बरं का मंडळी. झाडांच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रामध्ये आवश्यक तेवढंच पाणी आपण द्यायला पाहिजे. उपलब्ध पाण्यानुसार सिंचनाचं नियोजन करून जे काही आपण अनावश्यक पाणी असते त्या अनावश्यक पाणी वापर नियमितपणे टाळायचं आहे. तसंच पावसाच्या खंडकाळात शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी आपण पाणी द्यायला पाहिजे, कारण यावेळेत तापमान तुलनेनं कमी असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते आणि तीव्र उष्णतेच्या वेळी मग आपलं सिंचन टाळणं हे देखील आपल्याला योग्य ठरत असते.
1: बरोबर.
0: तसंच झाडांच्या बुंध्याभोवती आणि मुळांच्या परिसरात सेंद्रिय आच्छादन देखील करायला पाहिजे.
1: बर.
0: मग यासाठी उपलब्ध जे काही पीक आहे, पीक अवशेष, वाळलेले गवत, कडबा आणि इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर यामध्ये आपण आच्छादनासाठी करू शकतो. आणि आच्छादनामुळे काय होईल तर जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल, जमिनीचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल आणि तणांची वाढ देखील कमी होण्यास मदत होते. मात्र आच्छादन थेट झाडाच्या बुंध्याला चिटकून आपल्याला ठेवायचं नाही बरं का.
1: बरं.
0: कारण त्यामुळे काय होईल, बुंध्याजवळ जास्त आर्द्रता निर्माण होऊन मग काय होत असते, रोगांचा प्रादुर्भाव होण्याची बी शक्यता असते.
1: असं होय.
0: त्याच्यामुळे याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे.
1: तर मंडळी आता फळबाग व्यवस्थापनामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा, पावसाच्या खंडानंतर आर्द्रता आणि तापमानातील बदलामुळे काही रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे फळझाडांची नियमित पाहणी करायला पाहिजे. तसंच सुकलेले रोगग्रस्त फांद्या पाने काढून नष्ट करावीत आणि बागेमध्ये स्वच्छता ठेवावी. बोर्डोपेस्टचा वापर करून छाटणीच्या जखमा, खोडावरील जखमा किंवा संबंधित बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागांवर संबंधित फळ पिकाखाली शिफारशीत पद्धतीचा आपण त्याचा वापर करायला पाहिजे. पाण्याचा ताण असताना जास्त प्रमाणात रासायनिक खते जमिनीत देणे टाळावे. झाडाची अवस्था, उपलब्ध ओलावा, अपेक्षित उत्पादन लक्षात घेऊन अन्नद्रव्य व्यवस्थापन करायला पाहिजे.
0: बर.
1: तसंच मंडळी आवश्यकतेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पर्णीय अन्नद्रव्य फवारणी करता येते. मात्र पाण्याचं तीव्र ताण असताना किंवा अतिउष्णतेच्या परिस्थितीमध्ये फवारणी न करता योग्य वेळ निवडावी. अशा पद्धतीनं आपल्याला फळबागेचं व्यवस्थापन पावसाच्या खंडकाळामध्ये करायला पाहिजे.
0: तर मंडळी पावसाच्या खंडकाळात कोणत्याही उपाययोजना आपल्या सर्व पिकांसाठी किंवा सर्व शेतासाठी एकसारखी लागू होत नाही. त्यामुळे पीक वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा, सिंचनाची उपलब्धता आणि पिकांची सद्यस्थिती आणि स्थानिक हवामान परिस्थिती यांचा समजाचा विचार करूनच आपण निर्णय घ्यावा. जर आपल्याला वाटलं की यासाठी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे तर त्यासाठी देखील तुम्ही तुमच्या जवळपास जे काही कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विभाग असेल, तेथील तज्ज्ञांचा सल्ला आपण यासाठी नक्कीच घ्यायला पाहिजे बरं का मंडळी.
1: बरोबर.
0: तसंही आपण आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या तज्ज्ञांना आपण आमंत्रित करतो आणि त्यांच्याकडनं ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करत असतो. नाही करा ते.
1: तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जर आपण सर्व गोष्टी केल्या तर नक्कीच या उपाययोजनाचा फायदा आपल्याला होऊ शकेल.
0: आणि येणाऱ्या काळामध्ये पाऊस निश्चितच पडेल आणि त्यानंतर यामध्ये ज्या काही आपल्याला आपल्या जमिनीत पाणी मुरवण्यासाठी उपाययोजना तज्ज्ञ आपल्याला सांगत असतात त्या त्या पद्धतीचा अवलंब आपण आपल्या शेतामध्ये करावा.
1: नक्कीच.
0: नाही का
1: वय.
0: तर बघ राधे, ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आपल्या मंडळीपर्यंत पोहोचवलेली आहे.
1: आणि या माहितीचा उपयोग आपल्या समस्त शेतकरी वर्गाला होईल यात काही शंका नाही बरं कसे म्हणते.
0: चला तर मग मंडळी आता कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छान अशा गीताचा.

0: आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंताबाईनी अर्थातच वैशाली वांगेकर,
1: मी राधाबाईनी अर्थात शीतल निमजे,
0: आम्ही दोघेही आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
1: नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
3: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत. आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: झूमती घटा आई पर्वतों पे झूमती घटा।
1: श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: श्रोते हूँ, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 पर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी हा संदेश.
1: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
2: लक्ष्मीचा गोठा.
3: मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
4: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्र

0: सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92% तर किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82%. नेपाळला या वर्षाखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारची मंजुरी. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBIकडून FIR दाखल. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. मुंबईत सुमारे 25,000 घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणेशमूर्तींची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी तसंच वांद्रे इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंडळाच्या सार्वजनिक गणेशमूर्तीचं दर्शन घेतलं. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं. नागपुरात श्रीगणेशा आरोग्याच्या अभियानांतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान आरोग्य आणि रक्तदान शिबिरं घेतली जाणार आहेत. ध्वनी प्रदूषणाविरोधात मूक मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना करून त्यांनी देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरु बनवण्याची प्रार्थना केली. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्य, नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून, जम्मू, चेन्नई, सिल्वासा, लखनऊ, कोटा, अमरावती, कोलकाता आणि हैदराबाद इथं नमन, लेझिम, धनगरी, कोळी, आदिवासी नृत्य, मंगळागौर, गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपट गीतं आणि लावणी, तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. गणेशोत्सवातली कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून 24 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होईल. जागतिक सर्वोत्तम रील ठरणाऱ्या स्पर्धकाला 1,00,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी 50,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. 2029 पर्यंत समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात ते म्हणाले की राज्य शासनानं याकरता नेमलेल्या 7 सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधेयक विधिमंडळात सादर केलं जाईल.
1: UCC बनाने के लिए ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने एक कमेटी तैयार कर दी है. कमेटी काम कर रही है और मेरा विश्वास है कि जल्दी ही कमेटी का रिपोर्ट आने के बाद हम उस पर अमल करेंगे.
0: मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: आमची पहिलेपासून एक भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वारे कधीच बंद केली नाही. केवळ एवढंच सांगितलं की जे संवैधानात्मक आहे, जे राज्यघटनेप्रमाणे आहे, त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा, कोर्टाने आखून दिलेले नियम याच्या बाहेर जातील, ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळे अतिशय खुल्या मनानं सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं, हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
0: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईत येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणवारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती

0: ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र इतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा म्हणाले.
1: या मराठी का तो सन्मान है ही है, होना ही चाहिए, परंतु इसके साथ साथ जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहाँ पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
0: राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं, तसंच विविध पुस्तकं आणि ॲप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी झालं. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92% पोहोचला. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% असलेला खाद्यान्न निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% झाला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. ऑगस्ट महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82% म्हणजेच सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या 4% लक्ष्याच्या वर राहिला. ग्रामीण भागात तो 5.23%, तर शहरी भागात 4.31% इतका राहिला. नेपाळला या वर्षाअखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारनं मंजुरी दिली आहे. मुझफ्फरपूर ढालकेबार लाईनमधून 600 मेगावॅटपर्यंत तर तनकपूर महेंद्रनगर लाईनमधून 54 मेगावॅटपर्यंत वीज निर्यात केली जाईल. नेपाळमध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे जलऊर्जा सुविधांना मोठा फटका बसल्यानं त्यांची वीज निर्मिती क्षमता कमी झाली आहे. या कठीण परिस्थितीत भारतानं वीज दिल्यामुळे नेपाळ आणि भारत यांच्यात दीर्घकालीन ऊर्जा सहकार्य अधिक बळकट होईल असा विश्वास ऊर्जा मंत्रालयानं व्यक्त केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांचे सुरक्षा रक्षक, तसंच दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं आज अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1985 ते पहिल्यांदा मावळमधून आमदार म्हणून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन, गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92%, तर किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82%. नेपाळला या वर्षाखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारची मंजुरी आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBIकडून FIR दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया किसन बांडगर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात धनगरी ओवी.

0: अगदी अमलवाने मध्ये विठ्ठलाचा गुणगान अगदी लिहिलेला होता.
1: स्वतः तुकाराम महाराजांनी पहिले अर्थ दिवगाला
0: स्वतः धर्म मार्तनाच्या मने धेने आलेला होता.
1: आणि गोष्ट धेण्यात आली रागाला मार्तंडाला त्या वेळेला
0: बोलत होते तुकाराम महाराजाला.
1: काय बोलतो ते त्या वेळेला?
0: अरे तुकारामा
1: काय झालं देवा,
0: हे अभंग लिहायचं बंद कर.
1: बंद कर, बंद कर म्हणजे बंद कर.
0: त्या वेळेला हे जरी अभंगवाने लिहिले तर तुकाराम महाराज अभंगवाने म्हणजे पाचवा वेद आहे बर का.
1: आणि अगदी त्या वेळेला
0: आनंदीच्या लोकांनी सांगितलं होतं तुकाराम महाराज अभंग लिहायचं बंद कर म्हणून सांगितलं.
1: एवढे सांगितल्या बरोबर वाईट वाटलं तुकाराम महाराजाला. त्या वेळेला
0: पहिल्या सत्ययुगाला हिसकावून घेतल्या अभंगाच्या वया तुकाराम महाराजा कोण धर्म मारतंडान
1: अगदी अभंगवाली घेऊन
0: आनंदीच्या ढोबामध्ये
1: टाकून दिल्या बरं का.

0: सांगायच्या वया मात्र
1: एवढ्याच काय महाराज. ज्ञानेश्वर माऊलीचा सोपान मुक्ताबाईचा सुद्धा या विठ्ठल पंताचा छेळ केला होता त्या वेळेला.
0: अगदी या मार्तंड लोकांनी बर का
1: विठ्ठल रुक्मिणीचं लगीन झालं
0: आणि त्या वेळेला
1: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला
0: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला.
1: राणे माझं परपंचात मंडळामात नाही
0: लगीन झाली गोष्ट खरे पण परपंच करून अशी इच्छा आहे माझी.
1: संन्यास घ्यावा कुठल्या तरी जंगलात जावा तपश्चर्या करावा
0: आणि कुठली तरी तीर्थयात्रा करावं बर का.
1: म्हणून त्या वेळेला विठ्ठल देव.

0: येते बरोबर
1: बोलत होता विठ्ठल देवाला
0: काय बोलत होता त्या वेळेला
1: विठ्ठल देवा लगन कारण करून परत संन्यास घेणार अगदी
0: ही सोबत नाही बरं का तुला मानत नाही
1: शास्त्राला मान्य नाही देवधर्माला सुद्धा मान्य नाही
0: स्वतः तिरुपती वाला बोलतो विठ्ठलाला स्वतः जाशी झाला
1: तू चित्र होऊन अजून फेटलेला नाही तू सरळ जायचं आपला परपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं
0: एवढं सांगताना कोण बोललं विठ्ठलाला काय लागला होता गुरुला बोलायला
1: एकदा मी संन्यास घेतला देवा अगदी होती गंगा नदीला मिळल्यानंतर
0: काय होईल बरा
1: परत उलटी कधी होती का गुरुराया
0: स्वतः विठ्ठल लागला बोलायला त्या जागेला
1: कशासाठी मला अगदी पाठवता परपंचा त्या वेळेला
0: एवढं म्हणताना तिरुपती वल्लभ काय बोलतो विठ्ठलाला

0: माझी आज्ञा म्हणून परपंच्या कर्जा जा म्हणून सांगितलेलं होतं.
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुच ऐकून जे ना
1: निघून कुठवर
0: निघून चालला
1: मार्ग लागला
0: निघून चालला.

0: राणे
1: ओ
0: गुरुराया भेटला मला.
1: होय होय.
0: लगीन कारण करून संन्यास घेणं शास्त्राला मान्य नाही, देवाधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं.
1: म्हणून गुरुनं सांगितलं म्हणून स्वतः अजून हे जागेला
0: स्वतः प्रपंचाला सुरुवात. दोघांनी मिळून केल्याने असायला प्रपंच केल्यापासून
1: काय झालं देवा.
0: सोपान मुक्ताबा ज्ञानेश्वर निवृत्ती
1: स्वतः विठ्ठल देवाला चार मन झाले त्या वेळेला.
0: विचार तू केला मनाला कोणचा प्रकार झाला होता आनंदी देवाला.
1: कोणता झाला देवा.
0: विठ्ठल रुक्मिणीला अगदी सोपान मुक्ताबाईला निवृत्ती ज्ञानेश्वराला.
1: हा
0: अरे छेड त्याचा.

0: तर मला
1: कुठल्या मंदिरात जाऊ द्यायचं नाही,
0: कुठल्या माणसात त्याला बसू द्यायचं नाही,
1: कुठल्या हिरीवर पाणी भरू द्यायचं नाही, असा नेम ठरवला होता धर्म मार्तंडाने आळंदीच्या लोकांनी.
0: आणि त्या मिळाला
1: स्वतः विचार तो केला मनाला.
0: आणि या विठ्ठलाने
1: चार बाळा संतीला घेतले, विठ्ठल रुक्माची जोडी
0: अगदी निगुर कुठे

0: दहा दिवस झालेलं होतं झोपडे उभा केलते त्या शेतबेटावर
1: आणि दिवस लागले होते काढायला शेतबेटाला
0: संचार घेतला हातामध्ये आपल्या खांद्यावर टाकून
1: ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं त्या जागेला
0: हे

0: अगदी इंद्राणीच्या आठवाला जाऊन
1: आपला संचार धरणीला ठेवला होता.
0: अगदी टिवून
1: आंघोळीसाठी स्नानासाठी अगदी ढोवामध्ये गेल्यानंतर
0: तेवढ्यात
1: काय झालं त्या वेळेला
0: कोणता प्रकार घडला देवा.
1: धर्म मारतण मोरेश्वर काका
0: मोरेश्वर काका अगदी नेत्रान बघायला
1: त्या ढोवामध्ये आंघोळी करत होता. आंघोळी करता करता पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
0: अगदी पाहून
1: हे बोलत होता त्या वेळाला
0: काही लागला बोलायला.
1: अरे संन्याशाच्या कार्त्या
0: अरे संन्याशाच्या मुला
1: तू कशाला आलास ह्या ठिकाण्याला
0: आणि आंघोळी करायची तुझी लाठी नाही बरं ह्या जागेला.
1: इंद्राने बाटवायची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला
0: स्वतः मोरेश्वर काका बोलतो ज्ञानेश्वर माऊलीला.

0: ईश्वरन
1: काय केलं देवा
0: काका
1: हो
0: विठ्ठलाचा ज्ञान आहे
1: माझ्या निंद्राने भटणार नाही बर का
0: कशाला आलात
1: काय
0: तरी मी आंघोळीसाठी आलो असायला
1: स्वतःने जर माझी बोलती काकाला
0: स्वतः विचारतो केला म्हणाला मोरेश्वर काका आंघोळी करता करता ज्ञानेश्वराच्या जवळ येऊन
1: अगदी जवळ येऊन

0: विचार केला धरणीचा संचार खांद्यावर घेतला
1: लागला होता धाय धाय रडायला अगदी डोळ्यात धारा लागल्या होत्या गळायला
0: आनंदीच्या वाटेने माऊली चाललेली होती
1: आणि त्या वेळेला
0: एवढ्यात मोरच्या बाजूला अगदी या नदीवर काय झालं होतं
1: काय झालं देवा
0: हा बारा ब्राह्मणाची मुलं
1: अगदी खेळ लागले होते खेळायला अगदी पटंगला
0: मुलाने पाहिलं होतं ज्ञानेश्वराला
1: स्वतः मोरीजूर काका बोलतो काय बाळाला
0: अरे बाळा ह्या वेळेला
1: काय बघता रे येड्या हो
0: परत नदीवर आला नाही पाहिजे
1: हनून मारून बेदम केलं पाहिजे या ज्ञानाला बरं का
0: मोठ्या माणसाचा नाल मुलाला अवकाव कसा सहिला
1: स्वतः म्हाताऱ्याचा ऐकल्याबरोबर बाळ पळत धावत गेले ज्ञानाच्या जवळ
0: ज्ञानाच्या मागे या जवळ
1: ज्ञानाच्या मागे या जवळ

किसन बांडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात धनगरी ओवी आपण ऐकलीत. आपण ऐकत होतात लोकसंगीताचा कार्यक्रम. ही निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

माणिक वर्मा यांच्या स्वरात राजा भडे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात, माफ करा, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

दिलीप पंडित यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-2026 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं सतारवादन, राग सोरठ विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची आहे. ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं सतारवादन, राग सोरठ.

0: आत्ताच आपण ऐकलं पुष्पराज कोष्टी यांचं सतार वादन. राग होता सोरठ, त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

रात्रीचे 10:30 वाजलेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी पद्मावती शाळीग्राम यांनी गायलेला राग दुर्गा. विलंबित बंदिश आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर, सारंगी साथ लियाकत अली खान आणि हार्मोनियम साथ बबन मांजरेकर यांची. ऐकूया विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचं गायन, राग दुर्गा.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं विदुषी पद्मावती शाळीग्राम यांनी गायलेला राग दुर्गा. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर, सारंगी साथ लियाकत अली खान आणि हार्मोनियम साथ बबन मांजरेकर यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, रात्रीचे 11 वाजतायत. ठीक 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

रात्रीचे 11:10 होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.